उषा मंगेशकर यांच्या स्वरात वसंत बापट यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं यशवंत देव यांचं. श्रोतहो मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर ऐकूयात एम यू पेठेकर यांची रचना. राम कदम यांच्या संगीत नियोजनात गायली आहे सुधीर फडके यांनी.

सुधीर फडके आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही रचना होती एम यू पेठेकर यांची, संगीतकार होते राम कदम. श्रोतहो, मंगलप्रभात कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर स्वर आहे लता मंगेशकर यांचा, रचना संत तुकारामांची, संगीतकार श्रीनिवास खळे.

माणिक वर्मा यांनी गालेलं हे भक्तिगीत होतं भा रा तांबे यांचं. संगीतकार होते दशरथ पुजारी. श्रोतहो मंगल प्रभात कार्यक्रमाची सांगता करत आहोत जानी बाबू आणि सहकाऱ्यांनी गालेल्या या रचनेनं.

0: जानी बाबू आणि सहकाऱ्यांनी गालेल्या या रचनेबरोबरच मंगल प्रभात कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 6:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष. श्रोते हो, आज 15 जून. या दिवसाची ओळख इतिहासामध्ये ज्या कारणांमुळे आहे त्यापैकी काही पाहूया. 1667 वैद्यकीय इतिहासामध्ये प्रथमच रक्तदान करण्यात आलं. जॉ बाप्तिस्ते डेनिस या डॉक्टरनं 15 वर्षे वयाच्या एका फ्रेंच मुलाच्या शरीरात कोकराचं रक्त टोचलं. त्या मुलाला काहीही अपाय झाला नाही, पण नंतर सर्वच माणसांना असलं रक्तदान सोसत नाही हे स्पष्ट झालं. चार्ल्स गुड इयरनं रबराच्या व्हल्कनायझेशनचं पेटंट 1844 या दिवशी घेतलं. 1919 कॅप्टन जॉन अलकॉक आणि लेफ्टनंट ऑर्थर ब्राऊन यांनी विमानातून सर्वप्रथम अटलांटिक महासागर पार केला. संपूर्ण देशी बनावटीच्या 6 अर्जुन रणगाड्यांची पहिली तुकडी 1993 या तारखेला लष्कराकडे सुपूर्त करण्यात आली. 5 जन्मदिवस असणारी प्रसिद्ध नावं ही आहेत. 1898 पुणे विद्यार्थीगृहाचे एक संस्थापक गजानन श्रीपद तथा अण्णासाहेब खेर. स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले नेते आणि समाजवादी विचारवंत नाग गोरे यांचा जन्म 15 जून 1907 या दिवशी झाला. त्यांनी काही काळ इंग्लंडमध्ये भारतीय उच्चायुक्त म्हणूनही काम केलं.
1: तसं पाहिलं तर मला ग्रीन फिंगर्स आहेत, म्हणजे मी पेरलेली बी किंवा लावलेलं रोपटं वाढलं नाही असं सहसा होत नाही. मी तळमजल्यावर लावलेली द्राक्षवेल दुसऱ्या मजल्याच्या गच्चीपर्यंत वाढवीत नेली आणि तिच्यावर 100 लहान मोठे घड लोंबलेले मी ज्यावेळी पाहिले तेव्हा मला वाटले की माझे हात खरोखरी चांभळायला लागले.
0: संगीतकार आणि मेंडोलिन वादक सज्जाद हुसेन यांचाच जन्मदिवस. 1917 त्यांचा जन्म झाला. एक प्रतिभा संपन्न संगीतकार म्हणून ओळखले गेलेल्या सज्जाद हुसेन यांना मोजकेच चित्रपट मिळाले, मात्र त्यातल्या संगीताला दर्दी रसिकांची पसंती मिळाली.

साहित्यिक केशव जगन्नाथ पुरोहित उर्फ शांताराम यांचा 15 जून 1923 हा जन्मदिन. 1928 साहित्यिक शंकर वैद्य. गायिका आणि अभिनेत्री सुरैया जमाल शेख उर्फ सुरैया यांचा जन्म 15 जून 1929 या दिवशी झाला. मिर्झा गालिब, प्यार कीजित, अफसर, क्षमा परवाना या चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका आणि

आदर्श ग्राम परिवर्तन करून समाज परिवर्तनाची नवी दिशा दाखवणारे समाजसेवक किसन बाबूराव तथा अण्णा हजारे यांचा 1937 साली या तारखेला जन्म झाला. 1947 साहित्यिक आणि नाटककार प्रेमानंद गजवी. आज ज्यांचे स्मृतिदिन आहेत ती व्यक्तिमत्वही आहेत. 1534 योगी चैतन्य महाप्रभू. 1931 अर्वाचीन मराठीतील सुलभ लेखनशैलीचे प्रवर्तक संदेशकार अच्युत बळवंत कोल्हटकर. कवी आणि गीतकार सूर्यकांत रामचंद्र खांडेकर यांचं निधन 1979 साली या दिवशी.

0: श्रोतहो, दिनविशेष आपण ऐकलत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता सकाळचे 6:30 वाजले आहेत.
1: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:15 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
0: ऐकूयात बंधुत्व या विषयावर चिंतन, लेखन सदानंद भणगे यांचं, वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा.
2: शिकागो येथील सर्व धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी भाषणाची सुरुवात केली, माझ्या अमेरिकेतील बंधू भगिनींनो, आणि टाळ्यांचा जो कडकडाट सुरू झाला तो संपेच ना. जगभरातून आलेले विद्वान हा चमत्कार बघतच राहिले. आपल्याला बंधू भगिनी मानणाऱ्या भारतातील या विद्वानाचे ते उद्गार ऐकून अमेरिकन जनता भारावून गेली. बंधुत्वाची ही भावना त्यांना सर्वस्वी नवीन होती, आम्हा भारतीयांना ती नवीन नाही. बंधुत्व म्हणजे प्रेम, समर्पण आणि मैत्री यांचा मिलाप, आपलेपणाची भावना. ही परंपरा आपण पौराणिक काळापासून पाळत आलेलो आहोत. श्रीराम वनवासाला गेल्यानंतर भरतानं रामाच्या पादुका राजसिंहासनावर ठेवल्या आणि राज्यकारभार पाहायला सुरुवात केली. ही खरी बंधुत्वाची भावना. भगवान श्रीकृष्ण द्वारकेचे राजे, पण त्यांचा बालमित्र गरीब सुदामा त्यांना भेटायला आला तेव्हा भर सभेत सिंहासनावरून उठून त्यांनी सुदामाला मिठी मारली, त्यानं आणलेले साधे पोहे आवडीनं खाल्ले, त्याला संपत्ती देऊ केली, सुदामानेही ती नाकारली. हे दोघांचं बंधुत्व. गौतम बुद्ध राजरथातून रस्त्यानं जात असताना त्यांना 4 दुःख दिसली आणि त्यांनी राज्यत्याग केला, संसारत्याग केला, जगाच्या कल्याणासाठी कार्य सुरू केलं. ही समाजाबद्दलची बंधुत्व भावना. महात्मा गांधी बॅरिस्टर होते, सुटाबुटात राहत असत त्यांनी भारतीयांचं दारिद्र्य पाहिलं आणि सूटबूटच नाही तर शर्ट घालणंही सोडलं. जोपर्यंत माझ्या प्रत्येक भारतीयाला पूर्ण कपडे मिळत नाहीत तोपर्यंत मी केवळ पंचाच वापरणार, ही खरी बंधुत्व भावना. बंधुत्व म्हणजे भावासारखं प्रिय असणं. आपल्यापुढं कितीतरी उदाहरणं आहेत. आम्ही सारे एकाच भारतमातेचे पुत्र आहोत. जात, पात, पंथ, भेद न

0: करता आम्ही जेव्हा व्यवहार करू तेव्हा आमच्यात बंधुत्व निर्माण होईल. विश्वबंधुत्वाचं फार मोठं वरदान पूर्वजांनी आपल्याला दिलं आहे, ते आपण जपायला हवं. साने गुरुजींची एक कादंबरी आहे आपण सारे भाऊ याच नावाची, प्रत्येक मुलानं ती वाचायला हवी, म्हणजे बंधुप्रेम काय असतं ते समजेल. अगदी अलीकडचं उदाहरण द्यायचं झालं तर प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन जेव्हा आजारी पडले तेव्हा भारतभर सगळे त्यांचे चाहते एकत्र होऊन प्रार्थना करू लागले. सर्व धर्मीय लोक एक दिलानं एकत्र येऊन त्यांना बरं वाटावं म्हणून सर्व प्रकारचे उपाय करू लागले. ही खरी बंधुत्वाची भावना. देश विदेशात जेव्हा क्रिकेट हॉलीबॉलचे सामने होतात तेव्हा आपोआपच बंधुत्व भावना निर्माण होते. एका देशाचा जिंकलेला संघ हरलेल्या देशाच्या खेळाडूंना मिठी मारून बंधुत्वाचं नातंच निर्माण करत असतो. आपल्याकडेही जेव्हा राज्य नाट्य स्पर्धा होतात तेव्हा जरी प्रत्येक संघ पहिला येण्यासाठी प्रयत्न करीत असला तरी नाट्यप्रयोगाच्या वेळी दुसऱ्या संघाला मदत करायला तयार असतो. तेव्हा बंधुत्वाचीच भावना निर्माण झालेली असते. कबड्डी हॉलीबॉल सारखे भारतीय खेळसुद्धा बंधुत्व भावना निर्माण करतात. आपल्या मुलांना अशा संघात पाठवायला हवं म्हणजे न कळत हार जीत आणि बंधुत्व त्यांना समजेल आणि या देशाचे ते सुजाण नागरिक बनतील. अनेक राज्ये आणि अनेक भाषा असणारा आपला देश आहे. आपल्याकडं पंजाबी मित्र आला तर आपणही त्याला खास महाराष्ट्रीय पदार्थ खाऊ घालतो, हे बंधुत्व आपोआप निर्माण होतं. म्हणून तर आता इंग्लंड अमेरिकेतील लोक भारतीय संस्कृतीकडे ओढले जात आहेत, कारण बंधुत्व म्हणजे माया, प्रेम, आपलेपणा तो तिकडं कमी होत चालला आहे. आपल्याकडं अशा संस्था आहेत ज्या अनाथ मुलांना आधार देतात, वेशाच्या मुलांना सांभाळतात, वाढवतात, रस्त्यावरच्या निराधार अपंग वृद्धांना घरासारखं प्रेम देतात. ही खरी बंधुत्वाची उदाहरणं. प्राणीमात्रांवरही प्रेम करा असं सांगणारी आपली संस्कृती बंधुत्व भावना शिकवत असते. घरातल्या भावाशी आपण ज्याप्रमाणे वागतो त्याला मदत करतो तसे आपण सर्व भारतीयांशी वागायचा प्रयत्न केला तर सुखशांती नांदायला वेळ लागणार नाही.
1: बंधुत्व या विषयावर चिंतन आपण ऐकलं. लेखन होतं सदानंद भणगे यांचं, वाचक सूर होता बाबासाहेब खराडे यांचा. आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम 100° 1 MHz आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. सकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेऊयात आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. प्रसारणात आपल्यासोबत मी वर्षा बांगर.

श्रोतो हो, या रूपरेषेनंतर 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात फेरोमेन सापळे याविषयी माहिती. 7:15 भेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात अंडाशयातील गाठींची लक्षणं, निदान आणि उपचार पद्धती याविषयी डॉक्टर अप्पासाहेब शेळके यांनी दिलेली माहिती. 6:50 त्रिमुख हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन याविषयी माहिती. बॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक 6:55 संकलक नवनाथ खराडे. 7:00 आजचा सुविचार. 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. 7:40 प्रायोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल. 7:50 प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो. 8:00 समाचार प्रभात हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून. 8:15 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. सुगम संगीताचा आनंद घेऊयात 8:20. 8:30 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या. 8:40 मिश्र संगीत.

सकाळी 9 वाजता कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. आणि श्रोतहो, आज सकाळी 9:30 वाजता नवीन कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत आहार विहार. संकलन आणि निवेदन वर्षा बांगर यांचं. 9:45 वाजता सुगम संगीत, 10 वाजता मराठी चित्रपट संगीत, 10:30 वाजता केंद्र सरकारच्या 12 वर्ष पूर्तीनिमित्तानं वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका, या अंतर्गत

आज सशक्त भारत. 11:05 हिंदी चित्रपट संगीत, 11:15 आपली गाणी, 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 12:00 कार्यक्रम वनिता मंडळ, निर्मिती आणि प्रसारण आकाशवाणी मुंबई केंद्राचं, 1:00 ते 5:00 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम.

आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:02 मिक्स मसाला कार्यक्रमानं. 5:30 कार्यक्रम युववाणी, सूत्रसंचालन श्रेयस लहामगे याचं. 6:00 हिंदी चित्रपट संगीत, 6:35 सांगितली जाईल आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 लोकसंगीत, 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून.

संध्याकाळी 7:30 वाजता आमचं शेत आमचा परिसर या शेतकरी बांधवांसाठीच्या प्रायोजित कार्यक्रमात सुरुवातीला बागायती कापूस लागवड तंत्रज्ञान याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कापूस सुधार प्रकल्पाचे वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ नानासाहेब मरकड यांची मुलाखत आणि त्यानंतर जनावरांमधील जंतबाधा समस्या आणि उपाय याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या पशुवैद्यकीय अधिकारी प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाचे डॉक्टर रवींद्रनाथ निमसे यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. रात्री 8:15 मिश्र संगीत, 8:35 सुगम संगीत. 9:00 कार्यक्रम एक फिल्म. आजचा चित्रपट बावरची, संकलन आणि निवेदन किरण डहाळे यांचं. 9:30 वारकरी सांप्रदायिक कीर्तन, कीर्तनकार काशीराम जायभाय आणि सहकारी. 10:00 कार्यक्रम रजनीगंधा आणि 10:35 केंद्र सरकारच्या 12 वर्ष पूर्तीनिमित्तानं वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका या अंतर्गत विदेश नीती. श्रोतहो, ही होती कार्यक्रमांची रूपरेषा. याशिवाय इतर सर्व प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल नेहमीच्याच वेळेत.

0: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
1: श्रोतो, आता कृषीवाणी कार्यक्रमात ऐकूयात फेरोमेन सापळे याविषयी माहिती. वाचक स्वर सोमनाथ कांडके यांचा.
2: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये भौतिक उपाय म्हणून फेरोमेन सापळे उपयुक्त ठरतात. फेरोमेन्स म्हणजे कीटकांचे लैंगिक गंध. मिलनासाठी मादी कीटक आपल्या शरीरात विशिष्ट गंध असलेलं रसायन बाहेर सोडतात. हे रसायन संवेदनाचं कार्य करते. कृत्रिमरित्या असे अनेक कामगंध अर्थात फेरोमेन्स विकसित केले गेले आणि मग त्याचा कीड नियंत्रण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या फेरोमेन सापळे अर्थात ट्रॅप्स तयार करण्यासाठी उपयोग केला गेला. प्रामुख्यानं किडींच्या प्रादुर्भावाची पूर्वकल्पना घेणं, एकत्रितपणे किडी सापळ्यात पकडणं आणि किडींच्या मिलनात अडथळा उत्पन्न करणं अशा तीन कारणांसाठी या सापळ्यांची निर्मिती करण्यात येते. फेरोमोन सापळ्यांचे ऑटर ट्रॅप्स, फनेल ट्रॅप्स, रक्षक ट्रॅप्स असे प्रकार आहेत. सापळ्यात वेगवेगळ्या मादी किडींचे कृत्रिमरित्या तयार केलेले कामगंध बसवावे लागतात. त्यालाच प्रलोभन कुपी असं देखील म्हणतात. या कामगंध अर्थात प्रलोभन कुपीकडं नर पतंग मिलनासाठी आकर्षिला जातो. त्यावेळी ते सापळ्याच्या खाली लावलेल्या प्लॅस्टिक पिशवीत पडतात किंवा अडकतात. शेतकरी बंधू भगिनींनो, गडद पिवळे आणि गडद निळ्या रंगाचे सापळे देखील आपण पाहिलेले असतील. पिवळे सापळे हे पांढरी माशी, तुडतुडे, मावा आणि नागळीसाठी, तर निळे सापळे

0: फुलकिडे आणि मावा किडींना आकर्षित करतात. या स्ट्रॅपच्या दोन्ही बाजूला चिकट द्रव लावलेला असतो. कीटक आकर्षिले जातात आणि ते त्याला चिकटतात. अशा प्रकारचे सापळे एकरामध्ये साधारणतः 20 या संख्येमध्ये लावावेत. वेगवेगळ्या किडींचे वेगवेगळी कामगंध अर्थात कॅप्सूल्स वापरून किडींचं नियंत्रण फेरोमेन सापळ्यानं केलं जातं. अशा या फेरोमेन सापळ्यांचे अनेक फायदे आपल्या पिकासाठी असतात. शेतकरी बंधू भगिनींनो, फेरोमेन सापळ्यांमुळं अनेक प्रकारच्या किडींचं निर्मूलन अगदी सोप्या आणि अगदी कमी खर्चात कीड नियंत्रणासाठी फेरोमेन सापळ्यांचा वापर करता येतो. परोपजीवी परभक्षी कीटकांना कसलाही यामुळे अपाय होत नाही. पर्यावरण आणि मानवी आरोग्याचं रक्षण देखील करता येतं. किडीमध्ये प्रतिकारक शक्ती निर्माण होत नाही, त्यामुळं दुय्यम किडींचा उद्रेक होत नाही. शेतकरी बंधू भगिनींनो, किडींची संख्या कमी असताना शेतात असे सापळे लावल्यास त्याचा परिणाम अधिक होतो. एकंदरीत एकात्मिक कीड व्यवस्थापनात भौतिक उपाय केले तर रासायनिक कीटकनाशक कमी लागतात. अशा प्रकारे एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये या फेरोमेन सापळ्यांचा अतिशय चांगला वापर आपल्याला करता येतो.
1: फेरोमेन सापळे याविषयी माहिती आपण ऐकलीत कृषीवाणी कार्यक्रमात. वाचक स्वर होता सोमनाथ काणके यांचा.
2: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
3: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
4: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
3: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
5: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
6: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
5: थायरॉइडच्या गाठी,
6: गर्भाशयातील फायब्रॉइड,
5: वाढलेली प्रोस्टेट,
6: विविध बायोप्सीज,
5: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
6: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
5: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
6: फोन 74008440088.
5: 74008440088.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 7:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
7: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.
8: सावधान, गर्भाशयाच्या सर्वच तक्रारींसाठी गर्भाशय काढून टाकणं चुकीचं आहे. तसंच वंध्यत्व असणाऱ्या सर्व जोडप्यांनी टेस्ट ट्यूब बेबीची ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही.
7: ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी, IVF तंत्रज्ञान, वंध्यत्व निवारण, वेदनारहित प्रसूतीसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.
9: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंडाशयाच्या गाठीमध्ये किंवा या सिस्टमध्ये लक्षणे काय असतात तर बहुतेक गाठी ह्या 3-5 cm पर्यंत असतात. त्याच्यात काहीच लक्षणे नसतात. त्या सहसा इतर कारणामुळे ज्यावेळेस गर्भाशय व बाजूच्या भागाची सोनोग्राफी दुसऱ्या कारणामुळे केली जाते त्यावेळेस ते आढळून येतात आणि ते सहसा न समजता आपल्याला त्या नाहीशा पण होत असतात. दुसरं लक्षण म्हणजे गाठ जर वाढली किंवा ती जर 10 cm पेक्षा मोठी असेल किंवा जर गाठ वाढण्याचा जर आकार हा अधिक तीव्र असेल तर स्पष्ट लक्षणे दिसून येतात. त्याच्यामध्ये मग मळमळ असेल, ओटीपोटामधील वेदना असतील, पोट फुगणं असेल, वेदनादायी लैंगिक संबंध असतील, वेदनादायी मासिक पाळी असेल, वारंवार लघवी येणं असेल किंवा वारंवार शौचास जाणं असेल किंवा कमरेमध्ये किंवा अगदी मांड्यामध्ये सुद्धा वेदना होऊ शकतात. या सिस्टचं निदान कसं करतात तर डॉक्टर अगोदर महिलेची आतून तपासणी करून स्पष्ट जर गाठ दिसत असतील तर त्यांच्या हाताने ती गाठ लागते आणि त्यांच्यानं ते त्याचं निदान करू शकतात. दुसरी तपासणी आहे ज्याला आपण पेल्विक सोनोग्राफी म्हणतो. यात गाठीचं अस्तित्व, त्याचं नेमकं स्थान, ती द्रवरूप आहे की घनस्वरूपाची आहे, सिस्टची संख्या किती आहे, त्यातला रक्तपुरवठा कसा आहे, ह्या गोष्टी तुम्हाला समजतात. त्यानंतर तिसरी जी टेस्ट आहे किंवा तपासणी आहे ती आहे लॅप्रोस्कोपी. पोटातून एक छोटासा छेद देऊन दुर्बिणीद्वारे ही तपासणी करतात. यामध्ये ओटीपोटातील पोकळी,

0: प्रजनन अवयव व गाठी किंवा या पिशव्या आपण पाहू शकतो आणि याचा एक फायदा असा होतो की त्याच वेळेस या गाठी काढून टाकणं पण आपल्याला शक्य होऊ शकतं. त्याच्यानंतर मग आणखी काही तपासण्या असू शकतात, सीटी स्कॅन किंवा MRI स्कॅन, ते अधिक स्पष्टपणे ह्या गाठी चांगल्या निदान होण्यासाठी ते आपण करायला रुग्णाला सांगू शकतो.
1: अंडाशयातील गाठींची लक्षणं, निदान आणि उपचार पद्धती याविषयी डॉक्टर अप्पासाहेब शेळके यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात. सादर करते होते सदानंद कांबळी. ही निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची.
2: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.
1: 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: अस्थिरोग, हृदयविकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
2: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
3: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल. मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या. डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89 999 84 165.
4: प्रसारित करत आहोत कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
1: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर. पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली त्रिमुखे हॉस्पिटल.
5: पल्मोनरी फंक्शन टेस्ट, दुर्बिणीद्वारे फुफ्फुस आणि श्वसन मार्गाची तपासणी, TB, दमा, निमोनिया, फुफ्फुसाचा कर्करोग यासारख्या आजारांच्या अत्याधुनिक उपचारासाठी छाती रोग तज्ञ डॉक्टर प्रणाली त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94 222 80 380.
4: श्रोतो, कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन या विषयी माहिती.
6: संकट हे कधीही आपणाला विचारून येत नाही आणि ते भयंकर आणि तितकेच धोकादायक असते, म्हणूनच त्याला आपत्ती असे म्हणतात. आपत्ती ही अशी अचानक येते म्हणून तिचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. भारत सरकारने सध्याच्या परिस्थितीत आपत्तीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन 2005 या कायद्याची निर्मिती केली आहे आणि या अंतर्गत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना केली आहे, ज्याला आपण NDRF असे म्हणतो. देशात अशा प्रकारे कुठेही आपत्ती निर्माण झाली तर NDRF चे जवान आपणाला मदत करतात. आपत्ती दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे नैसर्गिक आपत्ती, ज्यात भूकंप, सुनामी, ज्वालामुखी, वादळ, महापूर, दुष्काळ यांचा समावेश होतो. तर दुसरा प्रकार म्हणजे मानवी आपत्ती, आग लागणे, अपघात होणे, युद्ध, दहशत, प्रदूषण यासारख्या आपत्ती सांगता येतील. आज आपण प्रामुख्याने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींचा आणि त्यांच्या व्यवस्थापनाचा विचार करणार आहोत. आता पावसाळा सुरू झाला की जागतिक हवामान बदलामुळे पावसाचे प्रमाण विषम झाले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मोठी वादळे, वीज पडणे, गारपीट होणे आणि अतिवृष्टी, ढगफुटी यासारखे अशा घटना आपल्या अवतीभोवती सतत घडत असतात, पण आपण त्यांच्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. वीज पडण्याच्या आपत्तीमुळे दरवर्षी आपल्याकडे अनेकांना जीव गमवावा लागतो, तसेच अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे अनेकांना मृत्यू येतो. अलीकडील काळात

0: मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये गारपिटीचे प्रमाण वाढले आहे. तसेच अतिवृष्टीमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतीचे आणि जीवांचे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी झाली तेव्हा 100 पेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पावले, तर 3000 पेक्षा जास्त प्राणी यांना जीव गमवावा लागला.
1: पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन याविषयी माहिती आपण ऐकलीत त्रिमुखे हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर.
1: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे.
3: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
2: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
4: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीन द्वारे बिन टाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर. मोबाईल 9834252565.
5: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
6: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
5: स्वामी समर्थ मंदिराजवळ, झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
6: संपर्क 232-29-29.
7: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
8: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
7: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
8: फोन नंबर 0241-235-35-15.
7: मोबाईल 960-44-988-36.
1: 100.1 MHz वर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतोहो, आता सकाळचे 6:55 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
3: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणारं मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
2: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅक केअर हॉस्पिटल मध्ये.
3: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
2: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
3: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
2: मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
1: संकलक नवनाथ खराडे. नमस्कार. सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला जिल्ह्यातील 13,403 उमेदवार उपस्थित. अवयवदानाची चळवळ ही समाजाला दिशादायक, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे. कौटुंबिक न्यायालयातील वकील संघटनेच्या अध्यक्षपदी शिवाजी कराळे यांची निवड. फळबागा आणि शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योगांकडे शेतकऱ्यांनी वळणं गरजेचं, कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे. आणि संगमनेर आगारात 5 नव्या अत्याधुनिक बस दाखल. घडामोडी सविस्तर. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत आयोजित गट ब अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026 काल जिल्ह्यातील 57 उपकेंद्रांवर घेण्यात आली. जिल्ह्यातील 17,947 उमेदवार प्रविष्ट होते, त्यापैकी 13,403 उमेदवारांनी परीक्षा दिली. 4,544 उमेदवार परीक्षेला गैरहजर होते. परीक्षेच्या कामकाजासाठी 13 उपजिल्हाधिकारी दर्जाचे समन्वय अधिकारी, 2 उपजिल्हाधिकारी दर्जाचे भरारी पथक अधिकारी, वर्ग 1 चे 57 उपकेंद्र प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली होती. अवयवदानाची चळवळ ही समाजाला दिशा देणारी आणि प्रेरणा देणारी आहे. नेत्रदान, अवयवदान आणि देहदानाबाबत सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारून नागरिकांनी या चळवळीत सहभागी व्हावं, असं आवाहन ज्येष्ठ

0: समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलं. फिनिक्स सोशल फाउंडेशनतर्फे अवयवदान जनजागृती आधारित माहिती पुस्तिकेचं प्रकाशन हजारे यांच्या हस्ते राळेगण सिद्धी इथं झालं. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, तुलशीराम पालिवाल, संजय सावंत, माजी सैनिक रामसिंग रायजी, नाना पठारे आदी उपस्थित होते. कौटुंबिक न्यायालयातील वकील संघटनेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विधिज्ञ शिवाजी कराळे यांची तर उपाध्यक्षपदी अनिता दिघे, सचिवपदी शिवाजी सांगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. संघटनेचे मावळते अध्यक्ष लक्ष्मण कचरे यांच्या अध्यक्षतेखाली 2026-28 या 2 वर्षांसाठी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. दर्जेदार फळबागा आणि शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योगांकडे शेतकऱ्यांनी वळणं गरजेचं आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन शेतकरी अधिक फायदेशीर होऊ शकतो, असं प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास खर्चे यांनी केलं. राहुरी तालुक्यातील पिंपळगाव फुणगी येथील शेतकरी सतीश राऊत यांच्या कोकण बहाडोली जांभूळ बागेला डॉ खर्चे यांनी भेट दिली. त्यानंतर आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या संगमनेर आगारात 5 नव्या अत्याधुनिक बस दाखल झाल्या. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं बसमध्ये CCTV कॅमेरे, मोबाईल चार्जिंग सुविधा आणि उद्घोषणा यंत्रणा बसवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला जिल्ह्यातील 13,403 उमेदवार उपस्थित. अवयवदानाची चळवळ ही समाजाला दिशादायक, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे. कौटुंबिक न्यायालयातील वकील संघटनेच्या अध्यक्षपदी शिवाजी कराळे यांची निवड. फळबागा आणि शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योगांकडे शेतकऱ्यांनी वळणं गरजेचं, कुलगुरू डॉ विलास खर्चे. आणि संगमनेर आगारात 5 नव्या अत्याधुनिक बस दाखल. याबरोबरच अहिल्यानगर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतहो, सकाळचे 7 वाजले आहेत. ऐकूयात आजचा सुविचार. यश एका रात्रीत मिळत नाही, त्यामागे अनेक वर्षांचे कष्ट आणि न दिसणारं सातत्य असतं. हा होता आजचा सुविचार.

0: श्रोतो आता ऐकूयात काही निवेदन. श्रोते हो, 70 दशकातला रोमॅन्टिक हिरो म्हणजे राजेश खन्ना यांनी एक आगळी वेगळी भूमिका साकारली होती, ती म्हणजे स्वयंपाक याची. हा चित्रपट होता बावरची. संवाद आणि दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट गाजला होता.
1: ये छोटी छोटी बातें हैं जो जिंदगी में असल मायना रखती हैं. किसी बड़ी खुशी के इंतजार में हम ये छोटे छोटे खुशियों के मौके खो देते हैं.
0: या चित्रपटातली काही गाणी, संवाद आणि आठवणी आपण ऐकणार आहात एक फिल्म या कार्यक्रमात सोमवारी म्हणजे 15 जूनला रात्री 9:30 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका कार्यक्रम एक फिल्म, चित्रपट बावरची.

तेव्हा श्रोतहो जरूर ऐका कार्यक्रम एक फिल्म आज रात्री 9:30 आता ऐकूयात हे निवेदन. आयसीसी महिला टी ट्वेंटी विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळे दिनांक 14, 21, 25 आणि 28 जून तसंच 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी. निवेदन संपलं. श्रोतो हो, हा आवाज ऐकला की आपल्याला आठवते आपल्या बालपणीची साक्षीदार

0: आपली शाळा.
1: आणि शाळा म्हटलं ना की काय काय आठवतं ना,
2: म्हणजे प्रार्थनेच्या वेळी एकमेकांच्या काढलेल्या खोड्या
1: किंवा मधल्या सुट्टीमध्ये डब्याची केलेली वाटावाटी
3: आणि उठा बशा वर्गात सर्वांसमोर काढलेल्या
0: किंवा लाकडी पट्टीनं खाल्लेला मारही.
1: आणि या सगळ्या सोबत आठवतो तो शाळेतला निरोप समारंभाचा दिवस देखील.
0: श्रोतो हो, शाळेविषयीच्या आपल्या आठवणी आम्हाला जरूर लिहून कळवा.
4: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर 23 जून पासून नव्यानं सुरू होणाऱ्या
0: स्नेह संवाद
4: या कार्यक्रमात
3: माझी शाळा या विषयावर आपल्या आठवणी
1: अनुभव आपण आम्हाला पाठवू शकता पत्र किंवा ईमेलच्या माध्यमातून. पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, सावेडी, अहिल्यानगर. टपाल सूची क्रमांक 414003.
4: आमचा ईमेल आयडी beautyroomahilyanagar@gmail.com.
0: तेव्हा श्रोते हो, लेखनाच्या माध्यमातून जरूर व्यक्त व्हा स्नेह संवाद या नवीन कार्यक्रमात
1: माझी शाळा
0: या विषयावर. आता ऐकूयात कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं हे निवेदन. निवेदन अर्थात आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 18 जून 2026 विषय आहे कृषी निविष्ठा खरेदी करताना घ्यावयाची काळजी. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले बियाणे तंत्रज्ञान योजना विभागाचे वरिष्ठ संशोधन सहाय्यक MP करजुले, कोपरगावचे तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे आणि मुक्काम पोस्ट जेऊर कुंभारी तालुका कोपरगाव इथले प्रगतशील शेतकरी दिलीप दत्तात्रय शिंदे. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-42-34-71 आणि 02-42-36-72. निवेदन संपलं. श्रोतहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम 100° 1 MHz आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. श्रोतहो, आता सकाळचे 7:05 झाली आहेत.
5: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
6: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
5: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
6: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
7: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
8: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
9: मग
8: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
9: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
8: का बरं?
9: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
8: पण कुठे?
9: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
8: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
10: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
11: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
10: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.

श्रोतहो काही निवेदन आपण ऐकलीत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या सहक्षेपित करीत आहोत.

0: आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
3: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या असतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात
4: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक.

0: अनुषंगाने 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
1: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
2: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
1: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या असतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
3: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
2: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
1: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
3: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
2: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
4: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
2: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
5: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकत.
2: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

आकाशवाणी पुणे विजया लक्ष्मी सारवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मानवता केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन मिळत असल्याचं फ्रान्समधील भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पुढील वर्षी जानेवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजन. विदर्भ वगळता उर्वरित राज्यात नव्या शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात. आणि सोलापूर जिल्ह्यात देवदर्शनाहून परतणाऱ्या 8 भाविकांचा विहिरीत पडून मृत्यू. आता सविस्तर बातम्या. भारतात 2 लाखांहून अधिक स्टार्टअप आहेत. या माध्यमातून देशातील युवा पिढी विविध क्षेत्रातील जागतिक आव्हानांवर उपाययोजना विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी संयुक्तपणे फ्रान्समधल्या निस इथं भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं काल उद्घाटन केलं त्यावेळी ते बोलत होते. भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून भारत इनोव्हेट्स हा उपक्रम महत्वाचा आहे असं मोदी म्हणाले. भारतात मानवतेसाठी तंत्रज्ञान या तत्वाला अनुसरून मानवकेंद्रित नवोपक्रमाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉ यांनी या कार्यक्रमात बोलताना भारताच्या नवोन्मेषी उपक्रमांची प्रशंसा केली. भारताचं नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आलं असल्याचं ते म्हणाले. भारत इनोव्हेट्स या उपक्रमांतर्गत देशातील 120 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल राष्ट्रीय सुरक्षितता सल्लागार अजित डोभाल मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं 100व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात पुढच्या वर्षी 28 ते 31 जानेवारी या कालावधीत होणार आहे. 4 दिवसांचं हे संमेलन ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात पार पडेल अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत संमेलनाचं स्थळ आणि तारखांबाबत सर्व सभासदांनी एकमतानं मंजुरी दिली. तत्पूर्वी स्थळ निवड समितीनं SP महाविद्यालय फर्ग्युसन महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसराची पाहणी केली होती.

0: शंभराव्या साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने नांदी शंभराव्या साहित्य संमेलनाची हा उपक्रम राज्यभरात राबवला जाईल. या उपक्रमातून पुणे मुंबई वगळता अन्य शहरांमध्ये आणि गावांमध्ये 99 साहित्यिक उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. आतापर्यंत साहित्य संमेलनं झाली त्या ठिकाणी येत्या 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी या कालावधीत हे साहित्यिक उपक्रम राबवले जातील असंही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. संमेलनाचे संयोजक समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, मसापचे प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यावेळी उपस्थित होते. राज्यातला अपुरं पर्जन्यमान आणि धरणातला उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन येत्या 31 ऑगस्टपर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावं असे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल पुण्यातील एका बैठकीत दिले. बेकायदेशीर पाणी उपशावर तातडीनं कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान पुणे महानगरपालिका क्षेत्रात आजपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठीचं वेळापत्रक महापालिकेनं याआधीच जाहीर केलं आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीनं करावा असं आवाहन पुणे महानगरपालिकेनं केलं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाच्या अधिकृत युट्यूब वाहिनीवर काल योग प्रात्यक्षिकांचं थेट प्रसारण करण्यात आलं. या प्रक्षेपणाद्वारे मंत्रालयानं सर्वाधिक प्रेक्षक संख्येचा नवा गिनीज विश्वविक्रम नोंदवला. या विशेष जागतिक ऑनलाईन योग सत्रात 4,35,831 नागरिक सहभागी झाले. सहभागी झालेल्या जगभरातील नागरिकांचं आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभिनंदन केलं. हा कार्यक्रम आयुष मंत्रालयानं मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्यानं आयोजित केला होता. कार्यक्रमादरम्यान हॅबिट संघानं मार्गदर्शन केलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं काल गो ब देवल स्मृतिदिन पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस यांना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं. नाट्य परिषदेच्या नाट्यकला अकादमीला राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन शेलार यांनी याप्रसंगी बोलताना दिलं. समारंभात इतरही नाट्यविषयक पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. नाट्य परिषद येत्या काळात रंगमंच कामगार, आरक्षण लिपिक, व्यवस्थापक आणि कलाकार यांचा अपघात विमा काढणार असल्याची माहिती यावेळी परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली. विदर्भ वगळता राज्याच्या अन्य भागातल्या शाळा आजपासून सुरू होत आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपवून नव्या वर्गात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी शाळा सज्ज झाल्या आहेत. शिक्षण मंत्री दादा भुसे नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम तोरणमाळमध्ये शालेय विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत. तोरणमाळच्या नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव साजरा होणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षात पदार्पण करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत केलं जाईल. विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचं वाटपही केलं जाणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेनं देखील मुलांच्या शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय व्हावा या दृष्टीनं जय्यत तयारी केली आहे. महापौरांसह सर्व पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, नगरसेवक विविध शाळांमधील प्रवेशोत्सवाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत. पुण्यातील खडकवासला इथल्या केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्रात काल 110वा स्थापना दिवस साजरा झाला. यानिमित्त केंद्रामध्ये काल सर्वांना मुक्त प्रवेश देण्यात आला. इतिहास अभ्यासक अनिकेत यादव यांनी काल या केंद्राला भेट दिली. याबाबत आकाशवाणीशी बोलताना ते म्हणाले,
1: CWPRS म्हणजे केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र. तर तिथे आज 10-12 साधारण मॉडेल्स आम्ही तिथे पाहिले की ज्यामध्ये मुंबई पोर्ट टायडल मॉडेल फार खूप छान होतं, नंतर यमुना रिव्हर मॉडेल होतं, इंदिरा सागर मॉडेल होतं आणि विविध भारतामधले जे धरणांमध्ये असलेले पाणी साठवण्याचं क्षेत्र, पाणी सोडण्यासाठी काय प्रक्रिया राबवली जाते, गाळ साठू नये म्हणून काय केलं जातं, तिथे विद्युत संशोधन केंद्र साधारण तिथे कसं केलं जातं याच्यावरती तिथे काम केलं जातं आणि त्याचे मॉडेल्स, विविध प्रकारचे मॉडेल्स तिथे तयार केलेले आहेत आणि इतके छान आहेत. आम्हाला मुंबईचं JNPT पोर्ट मॉडेल अतिशय छान वाटलं आणि देशातील सर्वात मोठा कंटेनर जे बंदर आहे तर त्याचं अप्रतिम मॉडेल तिथे तयार केलेलं आहे की जे मुंबईमध्ये समुद्रामध्ये जे भरती आणि ओहोटी येते तर त्याच्यावरती लक्ष ठेवून विविध प्रकारचे मोठमोठे कंटेनर्स आतमध्ये कसे प्रकारे आले पाहिजे, त्याच्यामध्ये मटेरियल कसं लोड केलं पाहिजे याच्यावरती फार मोठं काम तिथे केलं जातं आणि नद्यांचे प्रवाह, किनारपट्टीचं संरक्षण,

0: प्रदूषण आणि जलविद्युत प्रकल्प जे आहेत तर ते समजून घेण्यासाठी हे मॉडेल्स पाहणं फार महत्वाचं आहे.
1: सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडीजवळ काल दुपारी झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. मृतांमध्ये 5 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पिकअप वाहन कोसळल्यानं हा अपघात झाला. रांजणी इथले 14 भाविक देवदर्शन आटपून परत येत असताना तांदूळवाडी परिसरात चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं गाडी रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अपघाताविषयी शोक व्यक्त केला असून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृताच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. क्रिकेट. बर्मिंगहॅम मधल्या एस्बेस्टन इथं झालेल्या आयसीसी महिला T20 विश्वचषकाच्या अ गटातल्या सामन्यात भारतानं काल पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला. भारतानं पाकिस्तान समोर 171 धावांचं लक्ष ठेवलं होतं. प्रत्युत्तरात पाकिस्तानला 17 षटकात 106 धावाच करता आल्या. तत्पूर्वी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेत भारतानं निर्धारित 20 षटकात 6 बाद 170 धावा केल्या. स्मृती मानधनानं 44 चेंडू सर्वाधिक 68 धावांची खेळी केली तर 5 खेळाडू बाद करणाऱ्या दीप्ती शर्माला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. हवामान. महाराष्ट्राचा काही भाग कर्नाटक तेलंगण आंध्र प्रदेशसह देशाच्या इतर भागात पुढील 4 ते 5 दिवसात नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. राज्यात आज काही ठिकाणी विजांसह जोराचे वारे सुटण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मानवता केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन मिळत असल्याचं फ्रान्समधील भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पुढील वर्षी जानेवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजन. विदर्भ वगळता उर्वरित राज्यात नव्या शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात. आणि सोलापूर जिल्ह्यात देवदर्शनाहून परतणाऱ्या 8 भाविकांचा विहिरीत पडून मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: शंभरांश 1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतहो सकाळचे 7:20 आणि 32 सेकंद झाली आहेत. ऐकूयात काही निवेदनं.

0: ती म्हणजे स्वयंपाक याची. हा चित्रपट होता बावरची. संवाद आणि दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट गाजला होता.
1: ये छोटी छोटी बातें हैं जो जिंदगी में असल मायना रखती हैं. किसी बड़ी खुशी के इंतजार में हम ये छोटे छोटे खुशियों के मौके खो देते हैं.
0: या चित्रपटातली काही गाणी, संवाद आणि आठवणी आपण ऐकणार आहात एक फिल्म या कार्यक्रमात. सोमवारी म्हणजे 15 जूनला रात्री 9:30 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका कार्यक्रम एक फिल्म, चित्रपट बावरची.

0: ज्यांचा आवाज हीच त्यांची ओळख होती असे आपल्या दमदार खलनायकी भूमिकांमुळे हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये प्रसिद्ध असलेले अभिनेते म्हणजे अमरीश पुरी. भेदक नजर, भारदस्त आवाज, दमदार संवाद फेक यामुळे ते चित्रपटातील हिरोपेक्षाही जास्त लक्षात राहत. अशा या दिग्गज कलाकाराचा 22 जून हा जन्मदिवस आणि त्याच अनुषंगाने ऐकूयात अमरीश पुरी यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातील गाणी आणि त्यांच्या कारकिर्दीविषयी फोन गाणी या कार्यक्रमात.
1: जा सिमरन, जा जी रे अपनी जिंदगी, जा बेटा जा.
0: तेव्हा ध्वनी मुद्रणासाठी जरूर फोन करा बुधवार दिनांक 17 जून 2026 रोजी सकाळी 8:15 वाजता. आपली आवडती गाणी कळविण्यासाठी संपर्क करा 02-41-242-34-71 आणि 242-36-72 या संपर्क क्रमांकावर.
2: लंडन देखा, पॅरिस देखा.
3: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, शेतकरी सुखी तर देश सुखी, देश समृद्ध असं म्हटलं जातं. मात्र शेतीसमोर अनेक गंभीर प्रश्न, गंभीर आव्हानं आज उभी आहेत. यामध्ये बदलतं हवामान, अनियमित पाऊस, जमिनीची घटती सुपीकता, वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडताना दिसतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेला महत्वाकांक्षी उपक्रम म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. हा प्रकल्प केवळ योजना नसून शेतीला आधुनिकतेची, विज्ञानाची आणि शाश्वततेची जोड देणारा परिवर्तनाचा मार्ग आहे. आणि याच विषयी आणखी माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हा सुद्धा महत्वाचा मुद्दा असतो आणि तो बऱ्याच अंशी शेतकरी उपयोगात आणत आहेत आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणे फायदा होतोय. पण एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हे काही शेतकरी अजूनही तेवढे आत्मसात करीत नाही, तर त्यांना काय सांगा?
1: त्यात एक सांगणं गरजेचं आहे की

0: मुळातच आपल्याला कीड रोग ओळखता यायला पाहिजे. पहिली गोष्ट, माझ्या पिकावर काहीतरी आलेलं आहे बाबा, एखादं आक्रमण, हे कळलं पाहिजे मला. काय होत, निसर्गामध्ये अनेक प्रकारचे कीटक आहेत, त्यातले काही मित्रही आहेत आणि काही शत्रू आहेत. पिका शत्रू कोण आहे, मित्र कोण, ओळखलं पाहिजे पहिली गोष्ट. आता ते शेतकऱ्यांना ज्ञान व्हायला पाहिजे. पण आम्ही देखील ह्यात काय करतो की मित्र कीटकांची ओळख परीट देतो आपण. हे बाबा मित्र आपले आहेत, त्यांनी यांना काही तुम्ही म्हणजे धोका पोचवू नका. पण शत्रू कीटकांची ओळख फार महत्वाची आहे. त्यातलं त्यात महत्वाचं काय, लक्षण म्हणजे कीड आम्हाला दिसते त्यावेळेला कदाचित ती नुकसान करून झालेलं असते देखील. म्हणून किडींचं सुरुवातीचं लक्षण काय, अगदी सुरुवातीचं, जसं की एखादं म्हणजे आपण उदाहरण घेऊया सध्याचं फार मोठं, की कापसावरची बोंडाळी, तर सुरुवातीचं लक्षण कधी आहे, तर ते बोंडातले आळी हे त्याचा फार शेवटचा आहे, टप्पा येतो अगदी. पण ते सुरुवात फुलाच्या अगोदर म्हणजे कळी ज्यावेळेला असते, म्हणजे कळी असतानाच त्याचे ते पतंग आहे ते अंडी घालतात त्या कळीमध्ये, आणि तिथंच मग ती कळी उमलतानाच ते व्यवस्थित उमलत नाही, तर डोमकळी म्हणतो आपण. मग तिथं मला कळलं पाहिजे अरे काहीतरी झालेलं आहे. मग त्याच्या अगोदर आम्ही जर उपाय केला, समजा तिथे आम्ही निंबुळ्यासारखं फवारणी केली, तर त्या कळीवर अंडी घालण्याचं प्रमाण कमी होणार. एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा पहिला टप्पा, कीडीची लक्षणं ओळखा, रोगा लक्षणं ओळखा आणि तात्काळ त्यावेळेला प्रतिबंध उपाय करा, हे त्यात महत्वाचं आहे. पण हे करताना आपला किडी रोग ओळखण्यासाठी किंवा किडींचं प्रमाण किती वाढलेलं आहे करण्यासाठी शेतामध्ये अनेक प्रकारचे आपण उपयोग करू शकतो, उपाय करू शकतो. साधे उपाय जसं की पक्षी थांबे, काय आहे त्यामध्ये आहे पक्षांनी, म्हणजे पक्ष्यांना थांबण्याकरता जागा. का थांबणं गरजेचं पक्ष्यांनी, पक्षी हे आपले मित्र आहेत, पक्ष्यांचं खाद्य म्हणजे किडे आहेत, कीटक किंवा अळ्या खाऊन पक्षी जगतात. मग त्यांना अळ्या खाण्यासाठी पिकावर त्यांना असं, आपली पिकं अशी असतात की ज्यावर पक्ष्यांना थांबता येत नाही, मी फांद्यांना येत ना पिकांना, लहान पिकं त्याच्यामध्ये आहे. म्हणून असे मध्ये आपण जर लाकडी भिट्टी आकाराचे करून ठेवले आणि त्यावर जर पक्षी बसतो मग, आणि मग ते किडी ओळखतो, खातो तो, आळ्या खातो तो, आणि त्यांचं अशा प्रकारे एक पोषणही होतं पक्ष्यांचं आणि आपलं संरक्षण होतं. हे पक्ष्यांचं पोषण, पिकांचं संरक्षण, हे पक्षी थांब्यातून होऊ शकतं. तसे आपल्याकडे अनेक प्रकारचे सापळे आहेत, चिकट सापळे म्हणजे मावासारखे जे कीटक आहेत किंवा तुडतुडे आहेत, हे सगळे त्या सापळ्याला चिकटून बसतात आणि त्यामुळे आपोआप त्याचं एक संख्या कमी होते, म्हणजे तो एक आपला परिणाम फायदा दिसून येतो. मग चिकट सापळ्यामध्ये रंग अनेक प्रकारचे असतात, पिवळे आहेत, पांढरे आहेत, निळे आहेत, अनेक प्रकारचे किडी प्रमाणात त्यामध्ये आपण असतात. शिवाय प्रकाश सापळे आहेत की जे काही कीटक हे रात्रीच्या प्रकाशाला आकर्षित होतात. अशा प्रकारे एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये हे सगळे जे काही पर्याय आहेत, हे पर्याय शेतकऱ्यांनी वापरले पाहिजेत आणि हे पर्याय कमी खर्चातले घरच्या घरी करण्यासारखे किंवा आपण सहजपणे ते करू शकतो असे आहेत त्यामध्ये.
1: आणि त्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, कारण जेव्हा आपण सुरुवातीच्या काही वेळेस शेतकरी करतात आणि नंतर जेव्हा पीक येतं, डोलदार पीक येतं, त्यावेळेस काही गोष्टी विसरतात किंवा कळत नाही त्या गोष्टी, मग त्यावेळेस सुद्धा अशा पद्धतीनं उत्पादनात घट होऊ शकते. तर हे सुद्धा तेवढेच सापळे असतील वेगवेगळ्या प्रकारचे, तर त्याचा अवलंब करणं सुद्धा गरजेचं आहे. आजही आपण पाहतो की रासायनिक कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात काही वेळा अतिवापर सुद्धा होतो आणि त्याचा सुद्धा अपाय होतो शेतकऱ्यांना, तर
0: अगदीच बरोबर आहे तुम्ही म्हणला. हे फार गंभीर बाब आहे. गेल्या अनेक वर्षापासून वर्षापूर्वी आपण पाहिलेलं आहे की काही भागामध्ये विषबाधा झालेली आहेत, म्हणजे रासायनिक कीटनाशकाचा वापर करताना होणाऱ्या विषबाधा ह्या अनेक कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या ठरलेल्या आहेत. आणि मग त्यापासून उपाय करण्याकरता आपल्याला त्याचे फार महत्वाचं आहे. जेव्हा अगदी तुम्हाला पर्याय नाही असं दिसतच आहे, तुम्ही अगोदर काही समजा या ठिकाणी आपल्याला दुर्बल झाला असेल किंवा एखादी साथ आली असेल, एखाद्या किडीचं मोठ्या प्रमाणात आक्रमण झालं असेल आणि त्यावेळी आपलं गरज पडते की आता रासायनिक कीटनाशक वापरण्याशिवाय पर्याय नाही, तर त्यावेळी संशोधन झालेलं आहे. आणि त्या संशोधनाच्या अंत्य आपण जे काही चांगली कीटनाशक सांगितलेली आहे ती वापरताना काळजी घेणं महत्वाचं आहे. आणि ती काळजी घेताना म्हणजे कसं की नाकाला मास्क लावणं असेल, हातामध्ये ग्लोव्ज घालणं असेल, वाऱ्याच्या दिशेनं या ठिकाणी म्हणजे फवारणी करताना काळजी घेणं असेल, म्हणजे कारण ते आपल्या अंगावर पुन्हा उडून येऊ नये या ठिकाणी आहे, किंवा वेळा सकाळच्या वेळेला संध्याकाळी सायंकाळच्या वेळेला फवारणी करणं गरजेचं आहे, दुपारच्या वेळेला करू नाही शकतो अशा उन्हाच्या वेळेला, किंवा हे सगळं करत असताना आपण कुठल्या प्रकारचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं काही की तंबाखू वगैरे खाण्याची सवय असते काही मित्रांना असते, तर ते कृपया ते करू नये ह्या वेळेला. आणि मग जे काही झाल्यानंतर फवारणी केल्यानंतर स्वच्छ हात धुवून साबणानं वगैरे मगच तुम्ही या ठिकाणी पाणी पिणं असेल किंवा जेवण करणं असेल ते केलं पाहिजे आहे. हे करताना जे तुम्ही फवारता औषधं, त्याच्या औषधं बाटल्या आणि ते बॉक्स ठेवतो कुठं पण, हे महत्वाचं आहे. कारण आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये लहान मुलं जनावरं हे सगळ्यांना त्याला तोंड लावू शकतात, त्यापासून आपण त्याला बाजूला केलं पाहिजे, सुरक्षित ठेवलं पाहिजे, अशा अनेक प्रकारची काळजी घेणं देखील फार महत्वाचं आहे. हाही त्याचा भागच आहे. म्हणजे आपण पर्यावरणपूरक ज्यावेळेला आपण अशा प्रकारची काही शेती करतो त्यावेळेला काही स्वतःचं संरक्षण देखील तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे काही प्रमाणामध्ये रासायनिक कीटकनाशक वापरणं हे काय फार मोठं असं म्हणजे त्याला

0: आपण की चुकीचं आहे असं म्हणता जाणार नाही, परंतु त्याचं काळजी मात्र घेऊन वापरलं पाहिजे आपण आणि योग्य प्रमाणात वापरलं पाहिजे. ते
1: आवश्यकतेनुसार ज्या मात्रा दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण ते वापरणं फार गरजेचं आहे आणि अगदी गरज असेल तेव्हाच रासायनिक कीटकनाशकांचा खतांचा वापर करावा. मात्र ते करताना ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पीक आल्यानंतर काढणी केली जाते आणि काढल्यानंतर मुख्यत्वे त्याची साठवणूक करणं, बाजारपेठेपर्यंत पोहोचेपर्यंत पूर्ण त्याचं व्यवस्थापन करणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तर त्याविषयी सुद्धा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करा.
0: जेव्हा आपण काढणीला पीक येतं त्यावेळेला आपण पिकाची काढणी योग्य वेळेस करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा परिपक्व पीक काढणं फार महत्वाचं आहे. अपक्व काढलं किंवा त्याच्यामध्ये आपल्याला जर त्यामध्ये आपण ओलावा ओला धान्याचा विचार आपण जर केला तर त्या ओलावा जर राहिला त्यामध्ये तर ते नुकसान त्याचं होतं नंतर ते टिकत नाही मग. आणि इव्हन आपण असं बघतोय की त्यामध्ये ज्या वेळेला खरेदी होते आपण धान्याची त्यावेळी त्यातला ओलाव्याची टक्केवारी ही पाहिली जात असते. मग ती टक्केवारी जर तुम्ही जास्त असेल तर ती खरेदी देखील चांगल्या दराने होत नाही. त्यामुळे आपलं पहिलं काढण्याच्या वेळेला लक्ष घेतलं पाहिजे की पक्व झालेलं नंतर व्यवस्थित वाळवलं गेलं पाहिजे आहे. मळणी यंत्राचा वापर आपण जर केला तर त्यामुळे नुकसान कमी होतं आपलं. म्हणजे काढणी यंत्र आणि मळणी यंत्र, कापणी यंत्र आणि मळणी यंत्र ही आता ती गरज झालेली आहे. त्यामुळे त्याचा वापर आपण जर केला तर चांगल्या मार्ग स्वच्छ अशा प्रकारचं आपलं पीक येतं, धान्य येतं ह्याच्यामध्ये. फार नंतर फार महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला तुम्ही विक्री करायला जाता त्याच्या अगोदर तुम्ही धान्याचं ग्रेडिंग सॉर्टिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे स्वच्छ करणं, प्रतवारी करणं आवश्यक आहे. म्हणजे आता आमचा अनुभव असा आलेला आहे की सोयाबीनच्या खरेदी केंद्रावर शेतकरी सोयाबीन घेऊन गेलेले आहेत काही, आणि त्यावेळेला त्यांना जो काय दर मिळाला तो दर फार कमी मिळाल्याचं कारण तरी विचार त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये खडे आहेत, ह्याच्यामध्ये मातीचा भाग ह्यामध्ये आहे, स्वच्छ केलेले नाही तुम्ही, त्यामुळे हा दर कमी आहे. त्यांनी तो माल परत आणला, स्वच्छता प्रतवारी केंद्रावर नेला, त्या ठिकाणी पुन्हा त्याचं स्वच्छ करून घेतला तर त्याच्यामध्ये क्विंटल मागे 800 ते 1000 रुपयाचा फरक पडला. म्हणजे केवळ प्रतवारी करण्यामुळे एवढा मोठा फरक पडत असेल तर आम्ही हे का केलं नाही पाहिजे, हे करणं गरजेचं आहे. जशा प्रकारे आपल्याकडे म्हणजे म्हणतो आपण की पिठाची गिरणी आहे तिथं आपण धान्य घेतो आणि पीठ करून आणतो, तसं या ठिकाणी स्वच्छता प्रतवारी केंद्र हे गावागावामध्ये भागाभागात पाहिजे आहेत. जेवढं काय धान्य आपलं तयार होतं धान्य बाजारात घेऊन जाण्यापूर्वी स्वच्छ करूनच घेऊन जायचं, त्यानंतर मिळू शकतो. ज्या शेतकऱ्यासाठी फार चांगली गोष्ट यामध्ये आहे तेव्हा ह्याचा वापर आपण केला पाहिजे आहे.
1: आणि ग्रेडिंग केल्यामुळे आणि ती प्रतवारी केल्यामुळे सुद्धा तुम्ही त्या वेगवेगळ्या प्रतवारीमध्ये एकदम चांगल्या प्रतीचा माल आहे त्याला चांगला दर मिळतो. तर ही थोडीशी मेहनत घेतल्यावर सुद्धा त्याचा चांगलाच हे होईल. महिलांसाठी सुद्धा प्रकल्प अंतर्गत वेगवेगळे म्हणूया फायदे आहेत यांत्रिकीकरणाबाबत वगैरे, तर कसा पद्धतीने महिलांना सुद्धा त्याचा फायदा होईल.
0: फार चांगला मुद्दा आपण काढला की हे आपलं चालू 2026 हे वर्ष आहे, ते आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष आहे. आणि हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे की प्रामुख्यानं महिलांना जे काबाड कष्ट करायला लागतात, कष्ट करण्याची तयारी महिलांची असते, पण काबाड कष्ट का त्यांनी करावे, नको ते जास्त खर्च कष्ट का करावे, हे कष्ट कमी कसे करता येतील यावर आपल्याला असा विचार करू शकतो की म्हणून की काही असं यांत्रिकरणाची गरज आहे की जी महिलांचे काबाड कष्ट कमी करेल, कमीत कमी कष्टामध्ये चांगल्या प्रकारे शेती करता येऊ शकते. शेतीतील अनेक कामं महिला करतात, म्हणजे अनेक म्हणण्यापेक्षा सगळीच काम ह्याला करतात म्हणलं हरकत त्यामध्ये नाही आहे. तर त्यामुळे मग त्यांचं हे कुठेतरी आपल्याला कष्ट कमी करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आपण संकल्पना अशी मांडली आहे की हे जर करायचं असेल तर आम्हाला महिला संचलित अवजारे बँक, कृषी अवजारे बँक आम्हाला निर्माण करता येईल का. आणि कृषी अवजारे बँक जर गावामध्ये असेल, सर्व शेतकऱ्यांना अवजारे घेणं परवडत नाही आहे, त्यामुळे एक अवजारे बँक जर केली आणि ती महिला गटाने जर चालवली तर ती कशी राहील यावर आम्ही या प्रयत्न सुरू केले. आज आम्हाला सांगायला आनंद या ठिकाणी आहे की जवळपास आत्तापर्यंत आम्हाला म्हणजे 1000 महिला गटांनी या ठिकाणी सहभाग घेतला ज्यामध्ये आहे आणि त्याच्यापासून आता हळूहळू त्याचं पुढचे प्रोसेस सुरू झालेली आहे. मग या आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामध्ये काही 1000 अशा कृषी अवजारे बँका तयार होतील राज्यामध्ये आपल्या, की ज्याच्या माध्यमातून त्या गावामध्ये एक प्रकारे एक अवजारे सेवा उपलब्ध होऊ शकते भाडतत्वावर आणि त्याचा फायदा त्या महिला गटांनाही होणार आहे. म्हणजे व्यवसाय म्हणून होईल, कष्टही कमी होईल, त्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं त्याच्यापुढे एक उपजीविक साधन तयार झालेलं असेल, म्हणजे व्यवसाय साधन तयार झालं असेल. आणि ह्या सगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या म्हणजे जे काय म्हणतो आपण की प्रिसाइजनेस त्याला म्हणतो आपण, किंवा शेतीमधला काटेकोरपणा, वेळेवर कामं करणे, वेळेवर कामं होणं, कारण बदलत्या हवामानामध्ये एक फार महत्त्वाचा जो काही रिस्क आहे ती रिस्क जोखीम जे ही आहे. म्हणजे तुमची पेरणीची वेळेत पेरणी व्हायलाच पाहिजे, कारण पटकन मागे पुढे काय पाऊस झाला तर काय सांगता येत नाही. तसंच काढणीच्या वेळेला काढणी व्हायला पाहिजे, कारण अचानकपणे पाऊस आला तर तुम्ही काहीच करू शकत नाही आहे. तसे मधले अंतर्मशागतीची कामं असतील ह्या सगळ्या कामामध्ये आता अचूकता आणली पाहिजे आहे. आणि अचूकता आणायची असेल आम्हाला तर आम्हाला यांत्रिकरणाशिवाय पर्याय नाही. आणि मग यांत्रिकरण जेवढं महत्वाचं आहे तेवढंच ह्यामधले अचूकता आणण्यामध्ये महिलांचा ज्या प्रकारे उपजत गुणधर्म आपण त्यांना जो आहे

0: तो त्यांचा गुण चांगला आहे की त्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये अचूकता आणण्याचा प्रयत्न करतात त्या. मग त्या आणण्यासाठी तुम्हाला यांत्रिकरण उपयोगी पडणार आहे, म्हणून महिला शेतकऱ्यांना उपयोगी होईल अशा प्रकारची ही संकल्पना आहे. निश्चितपणे याचा फायदा होणार आहे. त्यात आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे की त्यांना जशा प्रकारे यंत्र चालवता येऊ शकतात तशी यंत्र निर्माण करणं गरजेचं आहे. म्हणजे काही यंत्र अशी आहेत की यंत्राची निर्मितीच मुळात पुरुषांना समोर ठेवून केलेली असते, मग महिलांना समोर यंत्रनिर्मिती होते का, ते उत्तर फार ठिकाणी यायचं मिळतं. पण आता मी यावर कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून संशोधन सुरू केलेलं आहे, काही ठिकाणी झालेलं आहे, काही सुरुवात त्यामध्ये आहे की महिलांना समोर ठेवून तुम्ही अशा प्रकारे यंत्रनिर्मिती करा की जे त्यांना सहजपणे ते वापरता येऊ शकतील, चालवता येऊ शकतील आणि त्याचा फायदा चांगला आपला होऊ शकेल आणि ह्याच्यामध्ये मग काम मोठं आपलं आणखी चांगलं मोठं होऊ शकतं.
1: आणि सगळ्या शेतकऱ्यांचा यामध्ये विचार केलेला आहे की मोठे शेतकरी अवजारं विकत घेतात त्याच्या आणि त्यांना सुद्धा घेताना वेगवेगळ्या सुविधा शासनातर्फे योजना सुद्धा दिलेल्या आहेत आणि ज्यांना तेही शक्य नाही तर त्यांच्यासाठी अशी कृषी अवजारे बँक तयार केली गेली आहे आणि ज्यामध्ये दुहेरी फायदा होऊ शकतो. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आणि मग शेती असेल शेतीतनं सुद्धा व्हा ही अतिशय सुंदर सर संकल्पना आहे. तर श्रोते हो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या सक्षमतेसाठी अतिशय महत्वाचा असा हा उपक्रम आहे आणि शेतकऱ्यांना होणारे फायदे त्याचं महत्व आणि भविष्यातील शेतीसाठी या योजनेची गरज याबाबत आपण सविस्तर चर्चा करत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ विजय कोळीकर सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा ऐकत रहा दिलखुलास कार्यक्रम सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.
1: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सहक्षेपित केला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रानं. श्रोतहो, सकाळचे 7:41 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीचे तज्ज्ञ डॉक्टर्स आजही आपल्या बरोबर चर्चा करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत. डॉक्टर सुरेश पाटणकर सर, नमस्कार सर.
4: नमस्कार.
3: आणि डॉक्टर सचिन भुजबळ सर, नमस्कार सर.
5: नमस्कार.
3: किडनी स्टोन बद्दल सुरेश सर आपण बोलत होतो आणि तुम्ही सांगितलं की कुठले स्टोन्स कधी मेडिसिननी जातात, कधी त्याला ऑपरेट करावं लागतं, या सगळ्या गोष्टी डिपेंड कशावर असतात?
4: जसं मागच्या डॉक्टर गुरुजींनी सांगितलं की स्टोन झाल्यानंतर तो पडणार पडणार नाही या संदर्भात तज्ञांचा सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे खडा खूप लहान आहे म्हणून पडून जाईल या भीतीने बरेचसे पेशंट काहीतरी औषधं घेत राहतात, पण त्याच्यामुळे अनेक वेळा जसं मी म्हटलं तसं काही निष्कारण कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. तर आज डॉक्टर सचिनने पण हे विचारू, सचिन सर, की तुम्हाचं या संदर्भात काय म्हणते की कुठल्या स्टोन पडू शकतो ही एक धारणा असते की पडू शकेल किंवा काय, तर तुमचं काय मत आहे?
5: स्टोनचा साईज हा एक नक्कीच महत्वाचा फॅक्टर आहे, परंतु तो केवळ एकच फॅक्टर नाही की ज्याच्यावर आपल्याला ट्रीटमेंट कशा प्रकारे करायची हे ठरतं. त्याचबरोबर पेशंटला काय त्रास किती आहे आणि त्या स्टोनमुळे काही कॉम्प्लिकेशन्स होत आहेत का, जसे की इन्फेक्शन होत आहे का, लघवीमध्ये रक्त जात आहे का आणि किडनीच्या कामावर काही परिणाम होतोय का, या सुद्धा गोष्टी महत्वाच्या असतात. तसेच स्टोनचा आकार आणि स्टोनचा हार्डनेस या गोष्टी पण महत्वाच्या असतात.
3: पण मग या ज्या गोष्टी आहेत या फक्त सोनोग्राफीमध्ये दिसतात का, याच्यासाठी काही वेगळ्या टेस्ट पण कराव्या लागतात?
5: नाही, नुसतं सोनोग्राफीमध्ये या सर्व गोष्टी आपल्याला कळून येत नाही, त्यासाठी तज्ञांकडे जाऊन दाखवणे हे महत्वाचे असते. त्याचबरोबर रक्त लघवीच्या काही तपासण्या कराव्या लागतात आणि लागलीच गरज

0: सिटी स्कॅन पण करावा लागतो.
1: डॉक्टर सचिन सर, याबद्दल अजूनही माहिती तुमच्याकडनं जाणून घ्यायची आहे. तत्पूर्वी श्रोते हो, प्रोस्टेट, किडनी आणि मूत्रविकारांच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना, एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे. संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639. डॉक्टर सचिन सर, जसं तुम्ही आत्ता म्हणालात की डिपेंड करतं की कुठल्या प्रकारचा स्टोन आहे, म्हणजे तुम्ही एखादं उदाहरण सांगू शकाल का?
0: आत्ता मागच्या आठवड्यातच एक यंग पेशंट माझ्याकडे आला होता. पेशंटला पोटामध्ये खूप दुखत होतं. पेशंटने सोनोग्राफी केली, सोनोग्राफीमध्ये 4 मिलीमीटरचा स्टोन होता.
1: ओके.
0: सो पेशंट एका डॉक्टरांकडे गेले, तिथे औषधं घेतली. साईज लहान आहे त्याच्यामुळे औषधांनी पडून जाईल असं पेशंटला वाटलं. परंतु आठवड्यावर पेशंटला त्रास होत राहिला आणि स्टोन काही पडला नाही. मग त्यावेळेस पेशंट माझ्याकडे आला. त्यानंतर पेशंटला तपासून काही ऍडिशनल काही तपास करून नंतर आपण पेशंटला सांगितलं की हा स्टोन जो आहे तो हार्ड स्टोन आहे. आणि हार्ड स्टोन असेल तर युजली काय असतं की तो काटेरी स्टोन असतो. आणि तिथे जर सूज असेल किंवा नळी जर लहान झालेली असेल तर असे स्टोन पडत नाही. 10 आणि 11 मिलीमीटरचे स्टोन सुद्धा पडलेले आम्ही औषधांनी मॅनेज झालेले बघितलेले आहेत. परंतु कुठले स्टोन जे सॉफ्ट स्टोन असतात, गोल गुळगुळीत असतात. परंतु काही स्टोन जे काटेरी असतात किंवा हार्ड स्टोन असतात ते सहसा औषधांनी पडत नाही. आता याच पेशंटचं मग आम्हाला ऑपरेशन करावं लागलं कारण की त्याला किडनी फंक्शन खराब होत होतं. आणि ऑपरेशन करताना असं निदर्शनास आलं की नळी जी आहे ती लहान होती त्या पेशंटची. किडनीची जी नळी आहे ती लहान होती आणि त्याच्यामुळे स्टोन लहान असून सुद्धा तो खाली येत नव्हता.
1: अच्छा.
2: जसं आता डॉक्टर सचिनने सांगितलं की आकार हा एकच आपण क्रायटेरिया धरत नाही, त्याच्यावर बाकी माहिती असं पण तेवढंच महत्वाचं आहे. त्यामुळे फक्त खडा लहान आहे आणि तो पडणारच असं न करता तज्ञांचा सल्ला वेळेवरती घेणं आणि पुढचे होणारे धोके टाळणे खूप महत्वाचं आहे.
1: अगदीच. म्हणूनच श्रोते हो, अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या पुढे जाऊन खूप मोठे मोठे त्रास आपल्याला आणि आपल्या शरीराला देऊ शकतात. तेव्हा स्वतः विचार न करता तज्ञांचा सल्ला घेणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणूनच किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रविकारांच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना, एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे. संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्कार.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: श्रोतहो, एस हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. सकाळचे 7:46 झाली आहेत. ऐकूयात काही निवेदनं.
6: श्रोतहो, आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र म्हणजे आपल्या असंख्य श्रोत्यांशी जोडलं गेलेलं एक विश्वासार्ह रेडिओ माध्यम. ज्ञान, माहिती आणि मनोरंजनासह प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचा गेल्या 35 वर्षांचा हा प्रदीर्घ प्रवास अधिक समृद्ध करत आहोत
7: लवकरच सुरू होणाऱ्या नवीन कार्यक्रमांच्या माध्यमातून.
6: नमस्कार अहिल्यानगर. रुपेरी गाणी, सोनेरी आठवणी,
7: शब्द तरंग,
6: स्नेह संवाद,
7: आहार विहार,
6: अर्थ जगत,
7: सखी विशेष,
6: आदरणीय पाहुण्यांची स्मरणीय गाणी
7: आणि उद्योग जगत,
6: अशा बऱ्याच कार्यक्रमांचं नवीन पर्व घेऊन आम्ही लवकरच येत आहोत आपल्या भेटीला.
5: तेव्हा श्रोते हो, ऐकत रहा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र,
7: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ऍपच्या माध्यमातून.
5: तेव्हा श्रोतहो, असाच नव्यानं सुरू होत असलेला कार्यक्रम आहार विहार जरूर ऐका आज सकाळी 9:30.

0: शनिवार गुरुवार आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत ऐकायला विसरू नका कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर
0: शेतकरी बंधू भगिनींनो किसान वाणी कार्यक्रमात ऐकायला विसरू नका कृषी अदालत हॅलो बळीराजा हे लाईव्ह फोन इन कार्यक्रम
1: तसंच प्रगतशील शेतकरी संशोधक शास्त्रज्ञ कृषी विषयक तज्ञांच्या मुलाखती आणि अजूनही बरंच काही
0: तेव्हा ऐकत रहा कार्यक्रम किसान वाणी आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून जोडी बैलाची खिल्लारी
2: श्रोते हो हिंदी आणि मराठी चित्रपटांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा कार्यक्रम एक फिल्म
3: चित्रपटाचा आशय आणि विषय आपल्या मनोरंजना सोबतच समाजातील विविध घटकांवर भाष्य करत असतो
2: कथा पटकथा अभिनय संवाद गीत नृत्य आणि संगीत या सगळ्याची मेजवानी आपल्याला ऐकायला मिळते ती चित्रपटातूनच
3: तेव्हा हिंदी आणि मराठी चित्रपटांचा आनंद घेऊया एक फिल्म या कार्यक्रमात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तिसऱ्या आणि पाचव्या सोमवारी रात्री 9:30
2: 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही
4: जरूर ऐका कार्यक्रम एक फिल्म आज रात्री 9:30 आजचा चित्रपट बावरची संकलन आणि निवेदन किरण डहाळे यांचं आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र सकाळचे 7:50 जरी आहेत प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो
5: श्रोते हो नमस्कार श्रोते हो गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो या कार्यक्रमात आपण कॅन्सर विषयीचे लक्षणं कॅन्सर कशामुळे होतो कॅन्सरचे गैरसमज संसर्गजन्य किंवा अनुवंशिकता असे बरेचसे प्रश्न त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी अहमदनगरच्या गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे टाटा मेमोरियल हॉस्पिटल इथं प्रशिक्षित कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश गरुड आपणाशी बोलणार आहेत डॉक्टर आपलं स्वागत आहे गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात
6: धन्यवाद
5: डॉक्टर कॅन्सर म्हटलं की लोकांना थोडं आजही एकदमच असं वाटतं की जीव घेणार म्हणजे हा आजार आता आपला जीव घेणार पण आता मेडिकल सायन्समध्ये झालेल्या प्रगतीमुळे असं काही होऊ शकत नाही पण तरी बरेचशा लोकांना हा प्रश्न की नेमकं कॅन्सर म्हणजे आहे काय तर त्याबद्दल काय सांग
6: बरोबर तर अति चांगला प्रश्न आहे तो कॅन्सर म्हणजे हा एक पेशींचा विकार आहे म्हणजे कॅन्सर हा पेशीतून निर्माण होतो आपल्या शरीरातील पेशीतून निर्माण होतो तर आपल्या शरीरातील पेशी या नेहमी बदलत असतात परंतु बदल होता होता त्यामध्ये अचानक असा बदल होतो की शरीराचं त्याच्यावरील नियंत्रण नष्ट होतं आणि त्यावेळी अनियंत्रित अगणित पेशींची वाढ विशिष्ट पेशींची वाढ होते त्याला आपण कॅन्सर म्हणतो त्या ठिकाणी मग ती गाठ तयार होते अशा प्रकारच्या ज्या पेशी असतात ज्या शरीरातील पेशीपेक्षा वेगळ्या ज्या शरीराला काहीही उपयोगाच्या नसतात त्यांचं आणि शरीराचं त्यांच्यावर कसल्याही प्रकारचं नियंत्रण नसतं अशा प्रकारच्या पेशींची वाढ होणं म्हणजे कॅन्सर कॅन्सर हा कुठल्या जंतूंचा विकार नाही हा पेशींचा विकार आहे
5: थोडस या शब्दाबद्दल आम्हाला सांगा की कॅन्सर किंवा कर्करोग असंच का म्हटलं जातं याला दुसरं
6: आता कर्क म्हणजे करतरा खेकड्याला असं म्हटलं जातं आपली हा आपले कर्करास म्हणतात पण खेकडा दाखवला जातो
5: बरोबर
6: तर खेकड्याचं जसे पाय वेगवेगळ्या दिशेनं असतात तशाच प्रकारचा हा कॅन्सर जेव्हा निर्माण होतो तो सर्व बाजूनी पसरत असतो सर्व बाजूने खेकड्यासारखा सर्व बाजूने तो पसरतो जसा खेकडा दिसतो तसा म्हणून कॅन्सरला खेकड्याचं असं चिन्ह दिलं गेलेलं आहे आणि म्हणून तो कर्करोग
5: तर हे झालं कॅन्सर म्हणजे काय आता सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न आहे की ज्या प्रश्नाला आता ऐकताना ज्याचं उत्तर ऐकताना श्रोते सुद्धा जर असं कान टवकारून ऐकतील की मग एवढं सगळं आहे हा कॅन्सर जीव घेणं आहे की नाही हे बघूयात आपण पण हा होतो कशामुळे? जर तुम्ही म्हणताय तो जीवाणू

0: होत नाही, विषाणूमुळे होत नाही, किंवा कुठल्याही हवामानाच्या बदलामुळे होत नाही, मग याची कारणं काय?
1: आता जेव्हा कॅन्सरच्या पेशीमध्ये म्हणजे साध्या आपल्या शरीरातील पेशीमध्ये बदल होत असतात किंवा त्याचं विभाजन होत असतं, हे नॉर्मल गतीनं जे होत असतं ते नॉर्मलच असतं, कारण आपल्या शरीरातल्या सर्व पेशी बदलत असतात. परंतु अशा बदल होताना काही घटकामुळे बदल असा घडतो की तो विकृत स्वरूपाची पेशी त्या ठिकाणी निर्माण होते, आणि ह्या विकृत स्वरूपाचा बदल म्हणजे त्याच्यामध्ये विभाजन होताना जी काही कारणं असतात त्याचं आपल्याला आत्तापर्यंत माहीत झालेली जी कारणं आहेत त्यामध्ये व्यसनांची पद्धती ज्या आहे त्याच्यामुळे हा बदल त्याच्यामध्ये घडून येतो विभाजन होताना, तर त्यामध्ये म्हणजे पान, तंबाखू, बिडी, सिगारेट, दारू, मावा, गुटखा ह्या प्रकारची जी व्यसनं आहेत, तंबाखूजन्य पदार्थांचा वापर जो वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो, तंबाखूची मिश्री लावली जाते, ह्यामुळे आपल्याला माहिती आहे की ह्यांच्यामुळे त्यांच्या विभाजनामध्ये कृत्रिम बदल होतात आणि त्यातून एक वेगळी पेशी तयार होते जिचं ज्याचं शरीरावर कसलंही किंवा शरीराच्या त्याच्या पेशीवर कसलंही नियंत्रण नसतं.
0: आणि या संदर्भात आणखी सुद्धा आपल्याकडे काही प्रश्न असेल किंवा आपल्या घरात कॅन्सरचा एखादा रुग्ण असेल आणि आपल्याला जर त्याचा योग्य वेळेत सल्ला हवा असेल तर आपण नक्की संपर्क करा सावेडी रोड अहिल्यानगर इथल्या गरुड कॅन्सर हॉस्पिटलच्या डॉक्टर प्रकाश गरुड यांना. जर तुम्हाला खर्चाची चिंता असेल तर गरुड कॅन्सर हॉस्पिटलमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे, ज्या योजनेमार्फत कॅन्सरचा संपूर्ण खर्च हा शासनातर्फे केला जातो. आणि हॉस्पिटलचा नंबर घ्या 0241-232-67-75, 0241-232-67-75. धन्यवाद.

0: गरुड हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सर बरा होऊ शकतो आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. सकाळचे 7:55 झाली आहेत.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजच घ्या.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपर फाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
4: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीन द्वारे बिन टाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि 1 तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर. मोबाईल 98 34 22 52 65.
5: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
6: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
5: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
6: संपर्क 232 39 29.
7: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
8: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
7: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
8: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्री रोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
7: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
9: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत.

0: शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या. डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89999 84 165.
1: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
2: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
1: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
2: फोन नंबर 0241 235 35 15.
1: मोबाईल 960 44 988 36.

0: कोट्यावधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी.

शंभरांश एक मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतोहो सकाळचे 8 वाजतात. समाचार प्रभात हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: एकल पीठ का निर्णय पलटते हुए दिल्ली उच्च न्यायालय ने कामकाजी महिलाओं के हक में सुनाया ऐतिहासिक फैसला। जेवर से उड़ान का सपना आज होगा सच, हिंदुस्तान लिखता है। नोएडा अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे से अगले महीने से 16 शहरों के लिए शुरू होंगी उड़ानें। संघ दुनिया का सबसे गलत समझा गया संगठन, राष्ट्रीय स्वयं सेवक संघ प्रमुख मोहन भागवत का ये बयान दैनिक भास्कर में है। केरल के त्रिशूर में एक कार्यक्रम में लोगों से कहा वे खुद संगठन को परखें।
1: धन्यवाद मनोज। और अब अंत में मुख्य समाचार एक बार फिर। अमेरिका और ईरान ने युद्ध समाप्त करने, हॉर्मुज जलडमरू मध्य खोलने और ईरानी बंदरगाहों से अमेरिकी नौसेना की नाकेबंदी हटाने का समझौता किया। विश्व नेताओं ने समझौते का स्वागत किया। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ब्रातिस्लावा में स्लोवाकिया के प्रधानमंत्री रॉबर्ट फित्सो से बातचीत करेंगे। 52वां G7 शिखर सम्मेलन आज से फ्रांस के एवियों शहर में। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कल संपर्क सत्र में भाग लेंगे। जेवर में नोएडा अंतरराष्ट्रीय हवाई अड्डे से वाणिज्यिक उड़ाने आज से। राष्ट्रीय परीक्षा एजेंसी ने 21 जून की नीट यूजी पुनः परीक्षा के प्रवेश पत्र जारी किए। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम 100° 1 MHz आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून। सकाळचे 8:15 वाजले आहेत। प्रसारित करत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया।
3: श्रोते हो नमस्कार। गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया यामध्ये मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड यांच्याकडून कॅन्सर संदर्भातली इत्यंभूत माहिती। श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भातली आणखी काही माहिती हवी असेल तर आपण नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर। मोबाईल 98 220 40 375। 98 220 40 375। नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात।
4: नमस्कार श्रोते हो।
3: डॉक्टर, आपण मागच्या भागात बोलत होतो की पोटाच्या कॅन्सर बद्दल, त्यातही आतड्यांच्या कॅन्सर बद्दल तुम्ही बरीच चांगली माहिती दिली की का होतो वगैरे किंवा त्याची लक्षणं काय, पण मला या भागात आता सांगा की उपचार काय आहेत या आतड्याच्या कॅन्सरवर।
4: आतड्याच्या कॅन्सरमध्ये महत्वाचे उपचार म्हणजे ऑपरेशन असतं, सर्जरी खूप महत्वाचा असतो। त्याचबरोबर नंतर केमोथेरपी पण द्यावी लागते।
3: बर,
4: अगदीच गरज पडली तर रेडिएशन असतं, परंतु सर्जरी ह्या उपचाराचा अतिशय महत्वाचा रोल असतो। कारण आतड्याला ज्या ठिकाणी कॅन्सर असेल तो भागच आपल्याला काढून टाकावा लागतो आणि राहिलेला भाग जोडून घ्यावा लागतो।
3: अच्छा,
4: तर हे मग राईट हेमिकोलेक्टॉमी, ट्रान्सवर्स कोलेक्टॉमी, लेफ्ट हेमिकोलेक्टॉमी किंवा सिग्मॉइड कोलेक्टॉमी, ह्या सगळ्या उपचार पद्धती आपल्याला, ऑपरेशनच्या वेगवेगळ्या पद्धती, त्या त्या ठिकाणी त्याचे स्थान कुठे आहे ते बघून आपल्याला वापराव्या लागतात। ऑपरेशन केल्यानंतर आणि आपल्याला खूप मोठं जर ऑपरेशन असेल त्याच्यामध्ये, तर कधी कधी संडासचा मार्ग बाहेरून सुद्धा काढावा लागतो, त्याला पोटावरून पिशवी लावून त्या ठिकाणी ठेवावं लागतं। असं आपल्याला जर संडासचा एकदम खालचा भाग आजार असेल तर मग कायमस्वरूपी पिशवी असू शकते, पण मधल्या भागात कुठे आतड्याला असेल तर पिशवी असेल ते थोड्या दिवसासाठी असते, जास्त दिवस आपल्याला ठेवायची गरज नसते त्याच्यामध्ये। कारण राहिलेला भाग जोडेपर्यंत आपल्याला काळजी घ्यावी लागते। आतडे जोडणं हे अतिशय गरजेचं असतं आणि त्या ठिकाणी लिकिंग होणं जास्त शक्यता असते, म्हणून आपल्याला त्याला आराम देऊन म्हणून संडास वेगळी बाहेर काढून काही दिवसासाठी आपल्याला त्याला करावा लागतो, तो उपाययोजना करावी लागते।
3: आणि मग केमोथेरपी केव्हा द्यावी लागते?
4: आता सर, हा ऑपरेशन हा एक महत्वाचा भाग झाला, त्यानंतर आपल्याला केमोथेरपी सुद्धा द्यावी लागते। आता स्टेज कुठली आहे बघून कधी कधी केमोथेरपी अगोदर पण द्यावी लागते आणि थोडा आजार कमी झाल्यानंतर मग ऑपरेशन करावं लागतं। आता जर आतडा पूर्णपणे बंद, मार्गच बंद झाला असेल तर आपल्याला इमर्जन्सी ऑपरेशन करावं लागतं त्यावेळेला आणि तो भाग काढून टाकून राहिलेला भाग जोडून घ्यावा लागतो। तर ह्या सगळ्या उपचार पद्धती आहेत। केमोथेरपी महत्वाचीच उपचार पद्धती आहे, कारण केमोथेरपीमध्ये आजार तर तो कमी होतोच, परंतु न दिसणारा पेशीमध्ये पसरलेला जो आजार असतो तो केमोथेरपीने तो नाहीसा होतो। त्यामुळे ऑपरेशन आणि केमोथेरपी अतिशय महत्वाच्या उपचार पद्धती याच्यामध्ये आहेत। केमोथेरपी प्रत्येक कॅन्सरची वेगवेगळी असते हे तज्ज्ञ ठरवतात आणि त्याप्रमाणे ती उपचार सांगितल्याप्रमाणे घेणं अतिशय गरजेचं आहे।
3: पण मग यावर रेडिएशनची उपचार पद्धती सुद्धा आहे?
4: आता आतड्यामध्ये अतिशय आवश्यक असेल तेव्हाच रेडिएशन।

0: रेडिएशन घ्यावं लागतं.
1: अच्छा.
0: एरवी रेडिएशनचा आतड्याच्या ट्रीटमेंटमध्ये थोडा कमी रोल असतो, परंतु गरज असेल कारण दुसऱ्या ठिकाणी थोडा पसरल्याची शक्यता असते, अजून कुठं काही प्रॉब्लेम असेल तर त्या ठिकाणी संपूर्ण विचार करून आपल्याला तज्ज्ञांना ते निर्णय घ्यावा लागतो आणि मग रेडिएशनचा सुद्धा त्या ठिकाणी उपचार आपल्याला करावा लागतो. परंतु ऑपरेशन आणि केमोथेरपी हे सगळ्यात महत्वाची उपचार पद्धती आतड्याच्या कॅन्सरमध्ये असते. माझ्या सांगण्याप्रमाणे मला महत्वाचं सांगायचंय की लोकांनी कॅन्सरविषयी अतिशय जागरूक असणं गरजेचं आहे. साधारण 20 वर्षानंतर प्रत्येक माणसानं आपले वाढदिवस साजरा करतो त्याच्या आदल्या दिवशी आपल्या तज्ज्ञांना जायचं आणि त्यांच्याकडून साध्या तपासण्या ज्या असतात, त्याच्यात रक्त असेल, साधा एक्सरे असेल किंवा सोनोग्राफी असेल, एवढं करून घेणं गरजेचं आहे. काही लक्षणं नसताना, लक्षणं असताना मग थांबायचं नाही,
1: बरोबर,
0: मग ते आपल्याला ताबडतोब करावं लागतंय. परंतु एवढ्या तपासण्या करून तज्ज्ञांचा सल्ला घेतला काय सगळं ओके आहे, मोठ्या प्रमाणात आपला वाढदिवस साजरा करायचा पण वर्षातून एकदा हे करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये अर्ली डिटेक्शन आणि प्रिव्हेन्शनला सुद्धा आपल्याला त्याचा मदत होते.
1: आपल्याशी बोलत होते डॉक्टर प्रकाश गरुड. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375. 98-220-40-375. नमस्कार.
2: गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. सकाळचे 8:20 आणि 25 सेकंद झाली आहेत. आनंद घेणार आहोत सुगम संगीताचा थोड्याच वेळात.
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
4: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
5: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
4: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
6: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
7: हो? मग
6: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
7: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
6: का बरं?
7: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
6: पण कुठे?
7: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
6: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852. श्रोतहो, सुगम संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत आपण ऐकत आहोत शांताराम नांदगावकर यांचं, सुरेश वाडकर यांच्या स्वरात, संगीत अरुण पौडवाल यांचं.

0: दादा तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
1: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
0: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर. पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
2: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
0: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
3: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
4: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
3: थायरॉइडच्या गाठी,
4: गर्भाशयातील फायब्रॉइड,
3: वाढलेली प्रोस्टेट,
4: विविध बायोप्सीज,
3: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
4: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
3: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
4: फोन 74008448.
3: 74008448.

श्रोतहो अरुण दाते यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजतात. पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मानव केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन. फ्रान्समधल्या भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आज सुरुवात. भारताच्या सहभागाची यंदा 13वी वेळ. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज स्लोवाकियाच्या दौऱ्यावर जात आहेत. त्या स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावा इथं स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांची तसंच राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी व्यापार, गुंतवणूक, ऑटोमोबाईल आणि रेल्वे उत्पादन यासारख्या विविध क्षेत्रात स्लोवाकियासोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं चर्चा करतील. 1993 स्लोवाकियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून एखाद्या भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे. भारतात 2 लाखाहून अधिक स्टार्टअप्स आहेत. या माध्यमातून देशातली युवा पिढी विविध क्षेत्रातील जागतिक आव्हानांवर उपाययोजना विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी संयुक्तपणे फ्रान्समधल्या नीस इथं भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं काल उद्घाटन केलं. त्यावेळी ते बोलत होते. भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून भारत इनोव्हेट्स हा उपक्रम महत्वाचा आहे, असंही मोदी म्हणाले. भारतात मानवतेसाठी तंत्रज्ञान या तत्वाला अनुसरून मानव केंद्रित नवोपक्रमाला प्रोत्साहन दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी या कार्यक्रमात बोलताना भारताच्या नवोन्मेषी उपक्रमांची प्रशंसा केली. भारत नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आला असल्याचं ते म्हणाले. भारत इनोव्हेट्स या उपक्रमांतर्गत देशातील 120 जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षितता सल्लागार अजित डोभाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते. फ्रान्समधल्या एव्हियन इथं आज 52वी G7 शिखर परिषद सुरू होत आहे. या 3 दिवसीय परिषदेत G7 सदस्य देश कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपियन युनियन सहभागी होत आहेत. सदस्य देशांव्यतिरिक्त फ्रान्सनं भारत, ब्राझील, इजिप्त, केनिया, दक्षिण कोरिया, कतार, सौदी अरेबिया, सिरिया, युक्रेन आणि संयुक्त अरब अमिराती यांनाही या परिषदेसाठी आमंत्रित केलं आहे. G7 शिखर परिषदेत भारताचा सहभाग असण्याची ही 13वी वेळ असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या या शिखर परिषदेतल्या संवाद सत्रात सहभागी होणार आहेत. आजपासून सुरू होणाऱ्या या परिषदेतल्या सत्रामध्ये सहभागी विविध देशांचे नेते भूराजकीय आव्हानं, आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षा, संतुलित आर्थिक विकास आणि प्रमुख जागतिक संकटांवर चर्चा करतील. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयुष

मंत्रालयाच्या अधिकृत युट्यूब वाहिनीवर काल योग प्रात्यक्षिकाचं थेट प्रसारण करण्यात आलं. या प्रक्षेपणाद्वारे मंत्रालयानं सर्वाधिक प्रेक्षक संख्येचा नवा गिनीज विश्वविक्रम नोंदवला. या विशेष जागतिक ऑनलाईन योग सत्रात 435,831 नागरिक सहभागी झाले. सहभागी झालेल्या जगभरातल्या नागरिकांचं आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभिनंदन केलं. हा कार्यक्रम आयुष मंत्रालयानं मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्यानं आयोजित केला होता. कार्यक्रमादरम्यान हॅबिल्ट संघानं मार्गदर्शन केलं. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी केली आहेत. विद्यार्थ्यांनी एनटीएच्या neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाउनलोड करावीत. ही पुनर्परीक्षा येत्या 21 जूनला दुपारी 2 ते 5 या वेळेत होणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. उत्तर प्रदेशमधल्या गौतम बुद्ध नगरातल्या जेवर इथं असलेल्या नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून व्यावसायिक विमानसेवेला सुरुवात होत आहे. पहिल्या विमानातून जेवरचे आमदार धीरेंद्र सिंग यांच्यासोबत विमानतळासाठी ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली असे 172 शेतकरी प्रवास करतील. यामध्ये 20 महिलांचा समावेश आहे. लखनौला पोहोचल्यावर हे शेतकरी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतील. हे विमानतळ पश्चिम उत्तर प्रदेश, दिल्ली एनसीआर आणि शेजारील राज्यांसाठी विमान वाहतुकीचं एक नवीन प्रवेशद्वार ठरेल अशी अपेक्षा आहे. जम्मू विमानतळ आज यात्री सुविधा दिवस साजरा करत आहे. या अंतर्गत प्रवाशांसाठीच्या सोयी सुविधा वाढवणं, जनजागृती करणं आणि प्रवाशांसाठीच्या विविध सेवांचं प्रदर्शन यासारखे उपक्रम राबवले जात आहेत. देशभरातून येणाऱ्या भाविकांना आगामी श्री अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांसाठी मदत कक्ष, माहिती केंद्र, अतिरिक्त कर्मचारी आणि सुधारित प्रवासी व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून मुंबईत सुरुवात होत आहे. या महोत्सवात भारत आणि जगभरातील माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशनपट रसिकांना पाहायला मिळणार आहेत. आजपासून 21 जूनपर्यंत हा महोत्सव सुरू राहील. महोत्सवात आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धा विभागांतर्गत चित्रपट प्रदर्शित होतील. तसंच स्पर्धाबाह्य विशेष सत्र आणि चित्रपटसृष्टीतील तज्ज्ञांची सत्रही आयोजित केली जाणार आहेत. या वर्षीच्या महोत्सवात वेव्ज डॉग बाजार हे उद्योग केंद्रित नेटवर्किंग आणि व्यावसायिक व्यासपीठ एक प्रमुख आकर्षण असेल. या महोत्सवात पहिल्यांदाच मुंबई थ्रू 1000 आईज या शीर्षकाखाली AI सिनेमा हॅकॉथॉन आयोजित केले जाईल. पक्षीय आमदारांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्या प्रकरणातल्या कथित सहभागाबाबत गुन्हे अन्वेषण विभागानं तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची काल 9 तासांहून अधिक काळ चौकशी केली. CIDनं काल भवानी भवन इथं तृणमूल काँग्रेसचे आमदार कुणाल घोष यांचीही चौकशी केली. महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातल्या मसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडीजवळ काल दुपारी झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. मृतांमध्ये 5 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पिकअप वाहन कोसळल्यानं हा अपघात झाला. रांजणी इथले 14 भाविक देवदर्शन आटोपून परत येत असताना तांदूळवाडी परिसरात चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं गाडी रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताविषयी शोक व्यक्त केला असून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. भारतीय हवामान विभागानं मान्सूनची आगेकूस होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. येत्या 4 ते 5 दिवसात महाराष्ट्राचा आणखी काही भाग, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागात मान्सून पोहोचण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. तर येत्या 6 ते 7 दिवसात पश्चिम बंगालचा डोंगराळ भाग, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय या भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर ईशान्य भारत आणि पश्चिम बंगालच्या काही भागात आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. फिफा विश्वकरंडक 2026 स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात जर्मनीनं पदार्पण करणाऱ्या कुराकाव संघाचा 7-1 असा धुव्वा उडवला. विटच्या उत्कृष्ट पासवर जर्मन मिडफिल्डर फेलिक्स नमेचानं 6व्या मिनिटाला गोल करून खातं उघडलं. 21व्या मिनिटाला लियानो कोमेन्सियाने यानं गोल करून कुराकावला बरोबरी साधून दिली. फिफा विश्वचषकातल्या इतर सामन्यांमध्ये टेक्सासमधल्या डॅलस स्टेडियमवर झालेल्या गट एफच्या सलामीच्या सामन्यात जपान आणि नेदरलँड्स यांच्यात 2-2 अशी बरोबरी साधली. 20 षटकांच्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघानं

0: आपल्या मोहिमेची जोरदार सुरुवात करत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं स्मृती मानधनाच्या 68, हरमनप्रीत कौरच्या 36 आणि ऋचा घोषच्या 17 चेंडूतल्या 34 धावांच्या जोरावर 170 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तान संघ 17 षटकात केवळ 106 धावा करू शकला. पाकिस्तानकडून मुनिबा अलीनं सर्वाधिक 41 धावा केल्या. गोलंदाजी दीप्ती शर्मानं केवळ 10 धावा देत 5 बळी घेत आपला 350 बळींचा टप्पा पूर्ण केला. दीप्ती शर्माला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारताचा पुढील सामना 17 जून रोजी लीड्स इथं नेदरलँड्स विरुद्ध होणार आहे. तर दुसरीकडे बांगलादेशनं काल नेदरलँड्सवर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. फलंदाजीचा निर्णय घेत नेदरलँडनं 20 षटकात 8 बाद 138 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशनं 19व्या षटकात 4 बाद 41 धावा करत सहजपणे विजयाचं लक्ष गाठलं. 33 चेंडूत 50 धावांची विजयी खेळी साकारल्याबद्दल जुएरिया फिरदौसला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मानव केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन. फ्रान्समधल्या भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आज सुरुवात. भारताच्या सहभागाची यंदा 13वी वेळ. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: 100° 1 MHz आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून श्रोतहो आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचा कार्यक्रम. सकाळचे 8:40 आणि 25 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत मिश्र संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात शर्मा बंधू यांनी गायलेली रामानंद शर्मा यांची रचना, संगीत जयदेव यांचं.

शर्मा बंधू यांनी गायलेली ही रचना होती रामानंद शर्मा यांची. संगीतकार होते जयदेव. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सोनू निगम आणि मनमोहन वारिस यांनी गायलेलं दी लिजेंड ऑफ भगत सिंग या चित्रपटातलं समीर यांचं गीत, संगीत ए आर रहमान यांचं.

सोनू निगम आणि मनमोहन वारिस यांनी गायलेलं द लिजेंड ऑफ भगतसिंग चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं समीर यांचं, संगीतकार होते ए आर रहमान. श्रोतहो, मिश्र संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर यंदा कर्तव्य आहे चित्रपटातलं अश्विनी शेंडे यांचं गीत ऐकूयात. स्वर आहे वैशाली सामंत आणि राहुल वैद्य यांचा, संगीतकार निलेश मोहरीर.

वैशाली सामंत आणि राहुल वैद्य यांनी गायलेलं अश्विनी शेंडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं निलेश मोहरीर यांचं आणि चित्रपट होता यंदा कर्तव्य आहे. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं लोफर चित्रपटातलं गीत. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं लोफर चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं आनंद बक्षी यांचं, संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल. या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 9 वाजले आहेत.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोतो हो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत आहे हा खेळ सावल्यांचा, चित्रपटातलं सुधीर मोखे यांचं. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत नियोजनात स्वर महेंद्र कपूर यांचा.

श्रोतहो, हा खेळ सावल्यांचा 1976 साली प्रसारित झालेला हा मराठी चित्रपट, यातले कलाकार होते डॉक्टर काशीनाथ घाणेकर, आशा काळे, राजा गोसावी. आणि या चित्रपटातलं हे सुंदरसं गीत होतं सुधीर मोघे यांचं, जे गायलं होतं महेंद्र कपूर यांनी, संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सराफ बाजार आणि सावेडी अहिल्यानगर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात दाम करी काम चित्रपटातलं गीत मन्नाडे यांच्या स्वरात. गीत आहे जगदीश खेवडकर यांचं, संगीतकार प्रभाकर जोग.

दाम करी काम चित्रपटातलं हे गीत गायलं होतं मन्नाडे यांनी. गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं. संगीतकार होते प्रभाकर चोक.

0: दाम करी काम चित्रपटातलं हे गीत गायलं होतं मन्नाडे यांनी. गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं. संगीतकार होते प्रभाकर चोक.
1: श्रोते हो, आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र म्हणजे आपल्या असंख्य श्रोत्यांशी जोडलं गेलेलं एक विश्वासार्ह रेडिओ माध्यम. ज्ञान, माहिती आणि मनोरंजनासह प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचा गेल्या 35 वर्षांचा हा प्रदीर्घ प्रवास अधिक समृद्ध करत आहोत
0: लवकरच सुरू होणाऱ्या नवीन कार्यक्रमांच्या माध्यमातून.
1: नमस्कार अहिल्यानगर. रुपेरी गाणी, सोनेरी आठवणी,
0: शब्द तरंग,
1: स्नेह संवाद, आहार विहार,
0: अर्थ जगत,
1: सखी विशेष,
0: आदरणीय पाहुण्यांची स्मरणीय गाणी आणि उद्योग जगत,
1: अशा बऱ्याच कार्यक्रमांचं नवीन पर्व घेऊन आम्ही लवकरच येत आहोत आपल्या भेटीला.
0: तेव्हा श्रोते हो, ऐकत रहा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ऍपच्या माध्यमातून. तर श्रोतहो, असाच नव्यानं सुरू होत असलेला कार्यक्रम आहार विहार जरूर ऐका आतापासून थोड्याच वेळात, म्हणजे ठीक 9:30 वाजता. रुपेरी गाणी, सोनेरी आठवणी कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे लता मंगेशकर यांच्या स्वरात संसार चित्रपटातलं. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत होतं संसार चित्रपटातलं. जगदीश खेवडकर यांच्या गीताला संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत हमाल दे धमाल चित्रपटातलं, विनय मांडके आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

0: मोहितांची मंजुळा चित्रपटातलं शांता शेळके यांचं हे गीत आपण ऐकलं. आनंद घन यांच्या संगीत नियोजनात स्वर होता लता मंगेशकर यांचा. श्रोतहो, या गीताबरोबरच रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 9:25 झाली आहेत.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजच घ्या.
0: ही आठवण कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमाची. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी अंतर्गत कृषी अदालत लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 18 जून 2026 विषय आहे कृषी निविष्ठा खरेदी करताना घ्यावयाची काळजी. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले बियाणे तंत्रज्ञान योजना विभागाचे वरिष्ठ संशोधन सहाय्यक एम पी करजुले, कोपरगावचे तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे आणि मुक्काम पोस्ट जेऊर कुंभारी तालुका कोपरगाव इथले प्रगतशील शेतकरी दिलीप दत्तात्रय शिंदे. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8:00. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 242-36-72.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजच घ्या.
2: ज्यांचा आवाज हीच त्यांची ओळख होती असे आपल्या दमदार खलनायकी भूमिकांमुळे हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये प्रसिद्ध असलेले अभिनेते म्हणजे अमरीश पुरी. भेदक नजर, भारदस्त आवाज, दमदार संवाद फेक यामुळे ते चित्रपटातील हिरोपेक्षाही जास्त लक्षात राहत अशा या दिग्गज कलाकाराचा 22 जून हा जन्मदिवस. आणि त्याच अनुषंगाने ऐकूयात अमरीश पुरी यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातील गाणी आणि त्यांच्या कारकिर्दीविषयी फोन गाणी या कार्यक्रमात.
3: जा सिमरन, जा जीरे अपनी जिंदगी, जा बेटा जा.
2: तेव्हा ध्वनीमुद्रणासाठी जरूर फोन करा बुधवार दिनांक 17 जून 2026 रोजी सकाळी 8:15. आपली आवडती गाणी कळविण्यासाठी संपर्क करा 02-41-242-34-71 आणि 242-36-72 या संपर्क क्रमांकावर.

0: श्रोते हो,
1: दिवसभराच्या धावपळीनंतर रात्रीच्या निवांत वेळी हिंदी चित्रपटातील जुन्या गीतांची मैफल घेऊन आम्ही पुन्हा येतोय.

0: सोमवार ते शुक्रवार रात्री 10 ते 11 या वेळेत,
1: तर शनिवारी आणि रविवारी रात्री 10 ते 10:30 या वेळेत रजनीगंधा या कार्यक्रमात.

श्रोतो हो, एक निवेदन. आयसीसी महिला T20 विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळे दिनांक 14, 21, 25 आणि 28 जून तसंच 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 वाजता हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही याची कृपया श्रोतांनी नोंद घ्यावी. निवेदन संपलं. श्रोतहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम 100.1 MHz आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. आता सकाळचे 9:30 आहेत. प्रसारित करत आहोत नवीन कार्यक्रम आहार विहार. संकलन आणि निवेदन वर्षा बांगर यांचं. श्रोतहो नमस्कार आणि स्वागत आजपासून नव्यानं सुरू होत असलेल्या आहार विहार कार्यक्रमात. श्रोतहो, असं म्हटलं जातं की पहिलं सुख निरोगी काया. पण आजच्या धावपळीच्या युगात आपण शरीराकडे दुर्लक्ष करतो. म्हणूनच श्रोतहो, तुमची तब्येत मस्त आणि मन टवटवीत ठेवण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक खास कार्यक्रम आहार विहार.

श्रुतहो आहार आणि विहार हे दोन्ही शब्द आपण नेहमीच एकत्र ऐकतो, कारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू. आता आधी आपण बोलूयात आहाराबद्दल. श्रुतहो, जसा आपला आहार तसं मन, यानुसार आपला आहार कसा असावा तर तो संतुलित आणि ऋतुमानानुसार असावा. संतुलित आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश असावा तर आपल्या ताटात डाळ भात, चपाती भाजी, कोशिंबीर तसंच तुपाचा समावेश असावा. आजकाल फास्ट फूडच्या नावाखाली आपण ज्या पदार्थांचा आहारात समावेश करत आहोत त्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण आपण देत आहोत. शिवाय आपण काय खातो यासोबतच आपण कसं खातो हेही तितकंच महत्त्वाचं आहे. जेवताना टी व्ही पाहणं, मोबाईल पाहणं टाळलं पाहिजे. जेवण शांत मनानं, अन्नाचा आदर करत केलं पाहिजे.

श्रोतहो, आता विहाराबद्दल बोलायचं झालं तर विहार म्हणजे आपली दिनचर्या, शारीरिक हालचाल तसंच मानसिक विश्रांती. आजकाल वाढत चाललेल्या स्क्रीन टाईममुळे आपली झोप पुरेशी होत नाही. रात्री लवकर निजणं आणि सकाळी लवकर उठणं हाच निसर्गाचा साधा नियमही आपण पाळत नाही. दिवसभर एकाच जागी बसून शरीर जड होतं. यासाठी रोज किमान 30 मिनिटं चालणं, योगासनं करणं, व्यायाम करणं आपल्या शरीरासाठी संजीवनी ठरू शकतं. याशिवाय मानसिक स्वास्थ्यासाठी अर्थातच विहारामध्ये मानसिक स्वास्थ्याचाही समावेश होतोच. तर यासाठी छंद जोपासणं, निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणं, पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवणं आणि सकारात्मक विचार करणं म्हणजेच योग्य विहार. तर श्रोतहो, कार्यक्रमाच्या या टप्प्यावर मन प्रसन्न करणारं हे छानसं गीत आपण ऐकूयात.

श्रोतो हो कार्यक्रमात हे छानसं गीत आपण ऐकलं. आता आहाराविषयी आपण बोलत आहोतच, तर आता एक छानशी झटपट होणाऱ्या पौष्टिक आणि चवदार पदार्थाची रेसिपीही जाणून घेऊयात. तर हा पदार्थ आहे मसाला ओट्स धिरडे, जे आपण सकाळच्या नाश्त्यासाठी करू शकतो किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे.

आता चला तर मसाला ओट्स दिरण्यासाठी लागणारं साहित्य आता मी तुम्हाला सांगते. साहित्य आहे ओट्स एक कप, बारीक तळलेलं किंवा पावडर स्वरूपात सुद्धा चालेल. बेसन 2 ते 3 मोठे चमचे बाइंडिंगसाठी. दही लागणार आहे आपल्याला 2 मोठे चमचे मऊपणा येण्यासाठी. 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 2 किसलेले गाजर तसंच बारीक चिरलेली कोथिंबीर. मसाला लागणार आहे यासाठी 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट. लाल तिखट नको असेल तर 3 ते 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या देखील आपण घालू शकतो. 1/2 चमचा जिरेपूड, चवीनुसार मीठ. पीठ भिजवण्यासाठी पाणी आणि धिरडे भाजण्यासाठी तेल किंवा आवडीनुसार तूपही.

श्रोते हो, साहित्य मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते. साहित्य आहे ओट्स 1 कप पावडर स्वरूपात, बेसन 2 ते 3 चमचे बाइंडिंगसाठी, दही 2 मोठे चमचे मऊपणा येण्यासाठी, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 2 चमचे किसलेले गाजर, तसंच बारीक चिरलेली कोथिंबीर. मसाले असणार आहेत 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट. लाल तिखट नको असेल तर 3 ते 12 चिरलेल्या हिरव्या मिरच्या देखील आपण घालू शकतो. 1/2 चमचा जिरेपूड, चवीनुसार मीठ, पीठ भिजवण्यासाठी पाणी आणि धिरडी भाजण्यासाठी तेल किंवा आवडीनुसार तूप.

श्रोतो हो, आता वळूयात कृतीकडे. एका मोठ्या भांड्यात ओट्सची पावडर, बेसन, दही आणि चवीनुसार मीठ एकत्र करून घ्या. त्यात थोडं थोडं पाणी घालून डोशाच्या पिठासारखं थोडंसं दाटसर मिश्रण तयार करा. या मिश्रणात चिरलेला कांदा, टोमॅटो, गाजर, कोथिंबीर, हळद, तिखट आणि जिरेपूड घालून व्यवस्थित मिक्स करा. पुन्हा एकदा सांगते, एका छोट्या भांड्यात ओट्सची पावडर, बेसन, दही आणि चवीनुसार मीठ एकत्र करून घ्या. त्यात थोडं थोडं पाणी घालून डोशाच्या पिठासारखं थोडंसं दाटसर मिश्रण तयार करा. या मिश्रणात चिरलेला कांदा, टोमॅटो, गाजर, कोथिंबीर, हळद, तिखट आणि जिरेपूड घालून व्यवस्थित मिक्स करा. हे मिश्रण 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे.

श्रोतो, आता 10 मिनिटांनंतर गॅसवर नॉनस्टिक तवा गरम करा. तव्याला थोडंसं तेल किंवा आवडीनुसार तूप लावून घ्या. तव्यावर एक मोठा चमचाभर मिश्रण टाकून हलक्या हातानं गोलाकार पसरवा. फार पातळ करू नका. मंद ते मध्यम आचेवर हे धिरडे दोन्ही बाजूंनी छान खरपूस आणि सोनेरी रंगावर भाजून घ्या. सर्व करताना हे गरमागरम ओट्सचे धिरडे तुम्ही पुदिन्याच्या हिरव्या चटणीसोबत, दह्यासोबत किंवा सॉससोबतही सर्व करू शकता. तर श्रोतहो, मैत्रिणीनो, नक्की करून पहा ही मसाला ओट्स धिरडी. आणि हो, ही रेसिपी आणि आजचा हा आहार विहार हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आता कार्यक्रमाच्या या टप्प्यावर पुन्हा एकदा एक छानसं गीत.

श्रोतहो या छानशा गीतासोबतच आजच्या आहार विहार कार्यक्रमात आता इथेच थांबूयात. नमस्कार. श्रोतहो आहार विहार हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. संकलन आणि निवेदन होतं वर्षा बांगर यांचं. आता सकाळचे 10:15 वाजले आहेत. आनंद घेऊयात सुगम संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात शांता शेळके यांचं गीत. देवदत्त साबळे यांच्या संगीत नियोजनात स्वर जयवंत कुलकर्णी यांचा.

शांता शेळके यांच्या गीतासाठी हा स्वर होता जयवंत कुलकर्णी यांचा, संगीत होतं देवदत्त साबळे यांचं. श्रोतहो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात पुन्हा एकदा शांता शेळके यांचं गीत, स्वर अरुण दाते यांचा.

असे नमी नसे नमी। शांता शेळके यांची ही गीतरचना आपण ऐकलीत अरुण दाते यांच्या स्वरात, संगीत होतं यशवंत देव यांचं। कार्यक्रमात यानंतर स्वर आहे कृष्णा कल्ले यांचा, वंदना विटणकर यांच्या या गीताला संगीत अनिल मोहिले यांचं।

कृष्णा कल्ले यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल मोहिले यांचं. सुगम संगीताचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. सकाळचे 10 वाजले आहेत. ऐकूयात मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत माझं घर माझा संसार चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं अरुण पौडवाल यांच्या संगीत नियोजनाचं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांचा.

अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं माझं घर माझा संसार चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं सुधीर मोघे यांचं, संगीतकार होते अरुण पौडवाल.

अशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.teli-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोते हो, आता मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत सगळीकडे बोंबा बोंब चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं गीत, स्वर आहे सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांचा, संगीतकार अरुण पौडवाल।

सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत होतं सगळीकडे बोंबा बोंब चित्रपटातलं. सुधीर मोघे यांच्या या गीताला संगीत होतं अरुण पौडवाल यांचं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत नाथो महानोर यांचं गीत जैत रे जैत चित्रपटातलं. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत नियोजनात गायलं आहे आशा भोसले यांनी.

0: आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं नाद हो महानूर यांचं गीत आपण ऐकलं. जैत्र जैत चित्रपटातल्या या गीताला संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोते हो, 70s च्या दशकातला रोमॅन्टिक हिरो म्हणजे राजेश खन्ना यांनी एक आगळी वेगळी भूमिका साकारली होती, ती म्हणजे स्वयंपाक याची. हा चित्रपट होता बावरची. संवाद आणि दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट गाजला होता.
1: ये छोटी छोटी बातें हैं जो जिंदगी में असल मायना रखती हैं. किसी बड़ी खुशी के इंतजार में हम ये छोटे छोटे खुशियों के मौके खो देते हैं.
0: या चित्रपटातली काही गाणी, संवाद आणि आठवणी आपण ऐकणार आहोत.

हात एक फिल्म या कार्यक्रमात सोमवारी म्हणजे 15 जूनला रात्री 9:30 वाजता तेव्हा ऐकायला विसरू नका कार्यक्रम एक फिल्म चित्रपट बावरची।

श्रोतहो, मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत उंबरठा चित्रपटातलं वसंत बापट यांचं गीत. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत नियोजनात स्वर लता मंगेशकर यांचा.

लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात उंबरठा चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं वसंत बापट यांचं. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. कार्यक्रमात शेवटी मुंबईचा फौजदार चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकूयात. विश्वनाथ मोरे यांच्या संगीत नियोजनात गायला आहे सुरेश वाडकर आणि अनुपमा देशपांडे यांनी.

0: speaking to us, Ashish.
1: My pleasure. Thank you for having me.
2: In the special series, 12 Saal Vishwas Ke Vikas Ke Jan Kalyan Ke, you are listening to an interview with Ashish Dhawan, founder and CEO of Convergence Foundation. The interviewer was Anil Padmanabhan, journalist. This program is also available on our YouTube channel, News on AIR Official.
3: श्रोतोहो केंद्र सरकारच्या 12 वर्ष पूर्ती निमित्ताने वृत्त सेवा विभागाच्या विशेष कार्यक्रम मालिके अंतर्गत सशक्त भारत विषयी आपण ऐकलात. 100.1 MHz वर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 11:05 आणि 37 सेकंद झाली आहेत. आता ऐकणार आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला रंग चित्रपटातलं समीर यांचं गीत ऐकूयात. स्वर आहे कुमार सानू आणि अलका यात्नेक यांचं, संगीतकार नदीम श्रवण.

राहत फतेह अली खान आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं बॉडीगार्ड चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं शब्बीर अहमद यांचं, संगीतकार होते हिमेश रेशमिया. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 11:15 वाजले आहेत. ऐकूयात आपली गाणी. कार्यक्रमात सुरुवातीला मंगेश पाडगावकर यांचं गीत ऐकूयात, लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: श्रोतो हो, लता मंगेशकर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी ही आठवण कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमाची. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 18 जून 2026 विषय आहे कृषी निविष्ठा खरेदी करताना घ्यावयाची काळजी. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले बियाणे तंत्रज्ञान योजना विभागाचे वरिष्ठ संशोधन सहाय्यक एम पी करजुले, कोपरगावचे तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे आणि मुक्काम पोस्ट जेऊर कुंभारी तालुका कोपरगाव इथले प्रगतशील शेतकरी दिलीप दत्तात्रय शिंदे. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 02-42-36-72. निवेदन संपलं.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: आणखी एक निवेदन. आयसीसी महिला टी ट्वेंटी विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळे दिनांक 14, 21, 25, 28 जून आणि 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 वाजता हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: वणक्कम.
3: नमस्कार.
4: नमस्कार.
2: राम राम.
3: अस्सलाम वालेकुम.
4: सत श्री अकाल जी.
5: या सर्वांचा अर्थ एकच.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.

श्रोतहो, देवकी पंडित यांनी गायलेल्या या गीताबरोबरच आपली गाणी कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 11:28 झाली आहेत. प्रसारित करत आहोत NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: श्रोते हो, आणि या छान गाण्यानंतर ऐकूया सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी लिहिलेलं नाटक ती विमुक्ता. सहभागी कलाकार ज्ञानेश्वर नाईक आणि अभिनेत्री वर्षा दांदळे या नाटकासाठी साऊंड इफेक्ट्स दिले आहेत अक्षय जाधव यांनी. निर्मिती सहाय्य केलं आहे सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे. ऐकूया नाटक ती विमुक्ता.
1: आजच्या काळात जगताना दाताखाली खडे यावे जेवता जेवता तशा ठेचा लागतायत चालता चालता. तुमचं माझं ह्यांचं त्यांचं नेहमीच काहीतरी म्हणणं असतं, मतं असतात. तसंच सुमतीचंही, म्हणजे अनिरुद्धच्या आईचं, जी तुमच्या आमच्यासारखीच साधी भोळी. घर हेच जिचं विश्व, नवरा आणि मुलगा यांना प्रसन्न ठेवणं हे तिचं ध्येय. अशा या सुमतीलाही जगता जगता काही प्रश्न छळत आहेत. त्यातून वाट काढता काढता शरीरानं थोडी कुरबूर केली आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यासाठी अनिरुद्धची मात्र धावपळ झाली. ऐकूया त्याच सुमतीची ही गोष्ट

0: बस मागी उदे ये उदे बस आ चला मैडम ये तो
1: थैंक यू आ चांगला ठिकाणी आणून पोहोचवलत
0: अहो आम्ही कोण वरुण आदेश येतात त्याचे आम्ही गुलाम चला
1: नाही नाही पण भारी आहे सगळं फारच गोड आहे हो
0: इथं येऊन आनंदी होणाऱ्या पहिल्या तुम्हीच
1: नाही तेच सांगते फार गोड वातावरण आहे हो इथे किती शांती आहे
0: आली लोकांना शांती नको डीजे लागतो लग्न लागलं वाजवाडीचे मॅच जिंकली वाजवाडीचे गणपती आले वाजवाडीचे गणपती गेले वाजवाडीचे
1: अहो अहो म्हणून तर इथे बरं वाटतंय
0: अहो थोडा तुम्हा शहरातल्या लोकांना इथे जास्त करमत नाही थोडं बरं वाटत तिकडे स्विमिंग पूल आहे डीजे तिकडे गर्दी आहे जा
1: नाही नाही नाही नको बाई बर ते जाऊ दे तशी भीती नाही ना इथे नाही जनावर वगैरे हो
0: तिथूनच आलात ना नाही तर जनावर नाहीयेत त्यांच्यासाठी वेगळं जंगल आहे
1: हो का बरं झालं बाई बरं किती पैसे झालेत
0: कसले
1: अहो इथे आणून सोडायचे
0: अहो हे पॅकेज मध्ये तुमच्या
1: हो का बरं झालं मला मला मला सांगा संध्याकाळी परतायची बस किती वाजता असेल
0: तशी सोय नाही इथं
1: हो बरं झालं सांगितलं माझ्या मुलाला फोन करते तो आणेल गाडी
0: चला मग येतो
1: हो
0: श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम
1: अयो बाई अई फुलपाखरू थांब अरे देवा कृपा राहू दे रे बाबा हा हा हा हा किती स्वच्छ पाणी आहे अरे अरे अरे मला गुदगुल्या होतात रे अरे मला सवय नाही फिस मसाजची मॉलमध्ये ढिगाणं पैसे घेतात तुमच्या या मसाजची इथे फुकट आहे पण काय करू सवय नाही बाबा गोष्टी सवयीच्या नसल्या ना की मग तर कितीही चांगलं असं अस्वस्थ व्हायला होतं कम्फर्ट

0: रिकॉर्ड्स उंची सवय खेळा तुमचे तुम्ही.
1: गो बाई चिकूबा कसं लगडले बाई तोडू का?
0: नाही असं कस. कुणी आहे का इथं? कुणी आहे का? माळी माळी हिंदी असते. बागबान बागबान कोई है क्या? इस फळ का कैसे दिया?
2: आओ थोड़ा उबिंदास चालते.
0: अगं मी मराठीच आहेत. नाही हो विचारलेलं बरं. सर्व जग आपल्याच बापाचं असं एक वेगळंच नागरिकशास्त्र शिकलेली जमातली सर्वत्र दिसते आहो. त्यांना दुसऱ्याच्या फळबागा फुलबागा रस्ते सिग्नल स्वतःची जागिरी वाटत असते. मला नाही आवडत तसं. आपलं ते आपलं दुसऱ्याचं ते दुसऱ्याच. मी सांभाळते या गोष्टी.
2: सांभाळा सांभाळा. कसं आहे पाहणं सोपं असतंय सांभाळणं कठीण.
0: व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी?
2: नाही माझंच विद्यापीठ आहे. हे फुलं पानं लई काय काय शिकून जात. तुम्ही तोडा बिंदास्त.

0: आपलं ते आपलं, दुसऱ्याचं ते दुसऱ्यात. मी सांभाळते या गोष्टी.
1: सांभाळा सांभाळा. कसं आहे, पाहणं सोपं असतंय, सांभाळणं कठीण.
0: व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी?
1: नाही, माझंच विद्यापीठ आहे. हे फुलं पानं लई काय काय शिकून जात. तुम्ही तोडा बिंदास, हे तुमच्या पॅकेज मध्ये.
0: पॅकेज?
1: हवा, पाणी, प्रकाश, फुलं, फळं. समजा निसर्ग देवाचं पॅकेज. आपण त्या पॅकेजला धंद्याचा कागद गुंडा आणि पिकनिक स्पॉटचं नाव दिलं.
0: अगं एकच घेते बरं का?
1: थोडा.
0: वा, ताज्या फळांचं गोडवा काय आवरच असतो. हा वा वा वा वा सुरेख, आमची फळं म्हणजे तुम्हाला सांगते, शेतातून खळ्यात, खळ्यातून पेटीत, पेटीतून ट्रकमध्ये, ट्रकमधून मोठ्या मार्केटमध्ये, मोठ्या मार्केटमधून मग छोट्या मार्केटमध्ये, मग व्यापाऱ्याकडे, मग आमच्या फळवाल्याकडे. ते फळ आमच्या तोंडात जाईपर्यंत अगदी निष्फळ होऊन जातं.
1: राम कृष्ण हरी.
0: एवढा वाईट होतं का जो? जाऊ दे बाई. चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत करी काही के. नाही नाही नाही सुमती, डोईत नाही माळायचा चाफा. चाफा असा कानात खवायचा आणि मग सेल्फी काढायचा. आहे मस्त आला फोटो. आता झालं शास्त्र पूर्ण. हा हा हा, काय सुरेख हवाय. इथे बसून प्राणायाम करायला खूप मजा येईल. ह्या समोरच्या दगडावरच बसते नाही का?

0: अगं तुम्ही का अंधार आहात? तुमच्याकडचे लाईट गेले आहेत का? हो बे, या लोड शेडिंगचं काहीच सांगता येत नाही. आमच्या डोंबिवलीत अगदी व्रत असल्यासारखी दर शुक्रवारी लाईट जाते बरं का?
1: येते संध्याकाळी, पण तोपर्यंत गर्मीने हाय होई. इथं छान आहे, गारवा असा मस्त लोकेशन आहे. तुम्ही पण या बरं का इथं, मी पोस्ट करेन इन्स्टावर. बघा नक्की माझी पोस्ट, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असं बोलावं लागतो, नातीनं शिकवलंय माझ्या. काय गं बाई, बरं मी काय म्हणते, लाईट गेले तर दार खिडक्या उघडा, मोकळा वारा प्रकाश येऊ दे जरा आतमध्ये, नाही का? हल्ली काय बाई, बाहेरची धूळ नको, आवाज नको म्हणून दरवाजे खिडक्या अशा गच्च बंद करून ठेवता आणि वर पडदे सारून घेता. काय ते काय म्हणतात ना तुमच्या भाषेत, माय लाईफ माय रूल. काय काय काय काय म्हणालात? दरवाजे खिडक्या उघड्या आहेत तरी उजेड नाही? अरे देवा, हे म्हणजे सेम आमच्या डोंबिलीसारखं. सख्ख्या बहिणी गळ्यात गळे घालून आंबापैकी तो रसगाळी तो करत झिम्मा खेळतात ना, तशा इमारती उभ्या आहेत अगदी खेटून खेटून. इतकी जवळीक जर मनामनात असती, कोंडलेली मनं तरी मोकळी झाली असती. मयत झालं होतं 4 नंबरमध्ये आणि 5 नंबरमध्ये म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये बर्थडे पार्टी होती. आम्ही नुकतेच राहायला गेलो होतो तिथे. ज्यांच्याकडे पार्टी तो यांचा मित्र, आणि ज्यांच्याकडे मयत झालं ते फार ओळखीचं नव्हते. पण जो मुलगा गेला होता की नाही, तो आमच्या अनिरुद्धच्या वर्गातला होता. म्हणजे फार ओळख नव्हती, पण तोंड देखली ओळख होती. अहो, पार्टी नेमकी गच्चीवर, शेजाधर्म म्हणून गेलो. पण त्यानंतर जेव्हा जेव्हा त्या बाई बिल्डिंग खाली येता जाता दिसायच्या ना, आत आत काहीतरी तुटायचं. हे काय अजून आले नाही लाईट? काय ग बाई, मज्जा आहे नाही? सॉरी सॉरी, म्हणजे मजा नसते जो लाईट गेल्यावर. पण मला बाई माझं ते बालपण आठवलं. लाईट गेले की रात्री अंगणात ना झोपायला खूप धम्माली यायची. महेश पण असायचा, आत्याला गावातच दिलेलं असल्यामुळे तिचं सतत येणं जाणं असायचं घरी. आजीची आणि तिची गट्टी होती ना, माझी आई मात्र नंडेचं करू करू थकून जायची. एकटी नाही यायची आत्या, सोबत तिची 2 लेकरं असायची, महेश आणि विनीता. महेश मोठा होता माझ्यापेक्षा, सतत वेण्या ओढायचा. चिडले की आत्या हसायची, म्हणायची सून म्हणून येणारच आहेस घरात, तर सवय करून घे. शोलेचे डायलॉग खूप छान म्हणायचा महेश. वाड्यात शेजारच्या सगळ्यांचा लाडका होता. त्याच्या त्या गप्पांच्या

0: अगं बाई, हा पण वाईट होता का जोक माझा? जाऊ दे.
1: चणे. वा, खुसखुशीतच चणे.
0: वा वा
1: सुरेख,
0: आमच्या अनिरुद्धला बरं आहे बाई हे ठिकाण सापडलं, नाही का? अनिरुद्ध माझा लेख हुशार आहे,
1: कधी कुठून नेत नाही. काल मला म्हणाला, चल चल तुला फिरायला नेतो.
0: इथे आणलं. छान आहे हो हे ठिकाण. मुळात इथला निसर्ग फारच म्हणजे सुंदरच आहे आणि शांतता काय सांगू तुम्हाला. मोठा परिसर आहे असा. नाही तर हल्ली काय होई, 10-12 गुंठ्यामध्ये 2-3 खोल्या बांधतात, एक स्विमिंग पूल, एखादी बाग, एखादा झोपाळा, एखादी घसरगुंडी आणि डीजे वरती भयानक आवाजात ती गाणी यायचं, यांच्या पाण्यात डुंबायचं, गाण्यात त्या नाचायचं, सेल्फ्या काढायच्या, एक वेळचं जेवण, एक वेळचा नाश्ता, झालं संपला दिवस. किती घेत असतील काही कल्पना तुम्हाला? पर मानशी किती घेत असतील हे? 3-4 हजार. काही नाही, आपली झवझवी यांच्याकडे पैशाचा पाऊस. काय केवढी महागाई वाढली आहे नाही, पण लोकांची खरेदी वाढली असं नाही वाटत तुम्हाला? नुसत्या कपाटात पडू पडू राहिलेल्या साड्या, ड्रेसेस, चपला, पर्सा, दागिने यांची किंमत काढली ना, तर भारताची 20% संपत्ती तरी बंद कपाटात पडू नये. यात हौशी पुरुषही आले बरं का, तरी खरेदी आहेच. ती ऑनलाईन खरेदी पण सुरू झाली. गरज असो नसो आपलं विकत घेत राहायचं, घेत राहायचं, घेत राहायचं. आपल्याला श्रीमंत व्हायचंय का नुसतं दिसायचंय? बरं, हे कोणाला दाखवायचं? जो तो ज्याच्या त्याच्या तोऱ्यात. आणि पाहिलेही जरी एखाद्याने तरी जेलसीने काळ वणणार तो? कौतुक नाहीच. किती बूड आपटा, कौतुक नाहीच. आणि चाललंय तर कौतुकासाठीच, नाही का? जे आपल्याला हिच्याकडून, त्याच्याकडून, ह्याच्याकडून, त्याच्याकडून हवंच असत. असं अपेक्षा वाईट. ख्वाहिश मुझे औरों के दिल में उतरने की, खुद का दिल इससे अब तक है अनजान. उम्मीद पे दुनिया कायम है, सारा उम्मीदों का ही है जंजाल. आता तुम्ही म्हणाल काय ग बाई, या बाई नुसतं रील मधलंच बोलतात. बोलते तरी, हल्ली कुणी कुणाशी बोलत नाही बरं. सगळ्यांच्या मानाखाली दुःखानं नाही बरं हे मोबाईलवर असं बोट घासण्यात, अचं करण्यात आयुष्य चाललंय. पर आमच्या दिनूचं लहान पोरग झोपेत आहे असं असं मोबाईलवर आपलं चाललेलं आहे. त्याचं लागली झोप, पडला टणकन मोबाईल नाकावर. असं ते काय ते हेअर फ्रॅक्चर झालो, कळवळलं ना पोरग. त्याचं सोडा, संगीता देठे माझी मैत्रीण, आता माझी मैत्रीण म्हणजे माझ्याच वयाची असणार की नाही, छातीत धडधडत आहे म्हणून अटॅकच्या भीतीनं गेली डॉक्टरकडे. आता डॉक्टरच ते सोडतायत, या चाचण्या करा आणि त्या चाचण्या करा. सगळ्या टेस्ट झाल्या, काही नाही, नखा एवढाही रोग नाही. मग डॉक्टरनं विचारलं, का हो बाई मोबाईल किती वेळ पाहता आणि त्यात काय काय पाहता? तर काय म्हणाली, बाई गो मोबाईल तर माझा सखा, हल्ली घरच्यांना वेळ नसतो म्हणे तर त्यातच रमवते म्हणे मन, शॉर्ट रील बरे वाटतात म्हणे तेच बघते, पूर्ण सिनेमे बघायची सवयच गेली म्हणते, तेवढा धीरच राहिला नाही म्हणे. म्हणजे आलं का लक्षात तुमच्या, एखादी पूर्ण लांबीची गोष्ट ऐकणं बघणं संपलंय अहो, तुकडे तुकडे जिंदगी शॉर्ट रीलसारखी. मेंदूला थांबायची सवयच राहिली नाही, सतत काहीतरी नवीन नवीन नवीन नवीन नवीन. डॉक्टरनं काही गोळ्या औषधं लिहून दिली नाहीत, म्हणाले मोबाईलपासून दूर राहा, थांबेल म्हणाले धडधड. आता ही गोष्ट तिनंच सांगितली आहे मला, मी काय पदरचं जोडून सांगत नाही तुम्हाला. आता नामस्मरण करते, फरकटे बाबांच्या बैठकीला जाऊन बसते. मलाही म्हणते चल गो चल गो, पण माझी बाई कामच संपत नाही घरातली. एकदा काय झालं, भांडे मैदानात ना मोठा मेळावा भरणार होता, तर मला म्हणाली येतेस का सुमती, चल ना जरा मोकळं वाटेल तुला, चल दिवसभर म्हणे बाबांचं प्रवचन असणार. म्हटलं चला जाऊया, मनाला जरा बरं वाटेल. गेले.
1: हे मोठं मैदान, काय सांगू तुम्हाला, ही गर्दी, बापरे बापरे, पाय ठेवायला जागा नाही, वर रणरण तर ऊन. मोकळं व्हायला आलेले अडकले.
0: सकाळी येणारे बाबा दुपार झाली तरी आले नाही हो, लोक तहानेने व्याकुळले ना, धावले पाण्यासाठी. पाण्याची व्यवस्था ती तिकडे लांब दूरवर कुठेतरी केलेली. धावले लोक, एकच गोंधळ, बाई बाई बाई, सगळा त्या गर्दीचा गोंधळ. काही घुसमटले, काही तुडवले गेले, काही चेंगरले, आणि मी बेशुद्ध

0: चार दिवसांनी हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर आले. इतका संताप संताप झाला होता म्हणून सांगू तुम्हाला.
1: सुमती, अग बाबांच्या आशीर्वादानं वाचलीस तू आणि मेले असते तर.
2: मेली असतीस तर मोक्ष मिळाला असता तुला.
0: निघ निघ या भ्रमातून निघ.
2: भ्रमाचं काय, तू जिवंत आहेस हाही भ्रमच आहे की
1: काहीतरी त्या बाबांचं ऐकलेलं कॉपी करून बोलतेस तू.
2: आपण आज बोललेलं पूर्वी कुणीतरी बोललेलं असतस ना. या न्यायाने आपण सगळेच कॉपी बहादर.
0: फक्त शब्दांचे खेळ, परमार्थाचा अर्थ तरी ठाऊक आहे का तुला.
2: तो एक सत्य.
0: मग आपण कोण, हवा का झोका.
2: करेक्ट, त्याच्या तालावर वाहणारा.
0: संगीता संगीता काय करून घेतलंस ग स्वतःच. कधीतरी स्वतःसारखी वाग ना, भेट ना स्वतःला. तुझ्या या अंगारा दुपारामुळे तुझा मुलगा हल्ली रात्र रात्रभर बाहेर असतो. नवऱ्यानं पुण्याला बदली करून घेतली. चुकतेस तू. जागी हो, जागी हो ग बाई, जागी हो. काय असतं हे जाग होणं. माझं जाग होणं, तिचं जाग होणं, तुमचं जाग होणं, काहीतरी फरक असेल ना ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार. ज्याची जेवढी खिडकी तेवढा उजेड त्याच्या पाशी.
3: नाव.
0: हा कोण तुम्ही.
3: फॉर्म भरतोय.
0: हा फॉर्म. रिसॉर्ट आहे की हॉस्पिटल.
3: पर्यटकांची नोंद ठेवावी लागते. इमर्जन्सी लागली की गोंधळ नको. आधार कार्ड.
0: आधार कार्ड माझ्या मुलाकडे आहे. तो तिकडे आहे बघा स्विमिंग पुलाजवळ, अनिरुद्ध असा उंचसा.
3: नाव.
0: अनिरुद्ध लोंढे.
3: तुमचं नाव.
0: माझं माझं सुमती लोंढे.
3: वय.
0: 60.
3: नक्की.
0: हो खोट का सांगेन मी.
3: इथे खोट चालत नाही.
0: मलाही नाही चालत. ओ किती वय लपून ठेवलं तरी डोळ्याखालच्या काळ्या वर्तुळातून, चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांवरून, आवाजाच्या धीमेपणातून, गुडघ्याच्या कुरकुरीतून दिसतच की वय आहो. अवयव खरं बोलतात. तिथे आपण स्वतः खोटं बोलून का स्वतःच हसं करून घ्यायचं. आणि दुसरी गोष्ट, वाढतं वय समाजात आदराचा विषय असतो. अक्कल वाढो न वाढो, वय वाढलं की लोक नमस्कारासाठी वागतात बरं वाटतं. गंमत जाऊ देत, खरंच माझं वय 60 आहे.
3: आजार.
0: आजार अहो काय सांगू, थोड्या थोड्या गोष्टींनी डोळे भरून येतात अहो आजकाल.
3: डोळ्यांचे विकार.
0: अहो नाही अहो, हे मनाच. जा भरा काही भरा.
3: जेवण वेज.
0: हो वेज, नॉन वेज नाही खात मी.
3: इथे नॉन वेज मिळतही नाही.
0: मग का विचारलं. आहो काय का, अजबच आहे बे. कशी माणसं असतात नाही. इथे कोरड्यात ठणठणीत होता तो माणूस. काही जणांचं ना आतलं वायरिंग हललेलं असतं. म्हणजे बघा बाई, आपण एखाद्याचं ऐकलं की ते आपल्या कानातून आपल्या मेंदूत जातं, मग ते समजतं, मग ते हृदयात उतरतं, मग आपण शेवटी डोळ्यातून व्यक्त होतो की नाही. हो हे काही जणांचा ना आतला प्रवासच थांबलेला असतो. निव्वळ यंत्र झालेलं असतं त्यांचं. खट खट खट खट. तुमची की नाही, लाईट गेल्यामुळे ना मला डोळेच दिसत नाही आहो तुमचे. म्हणजे तुम्हाला पटलं नाही पटलं काही रिॲक्शनच कळत नाही बाई. बरं आहे, होकार नकार कळत नाहीये त्यामुळे मोकळं बोलतीये. हल्ली मिळतच नाही हो मोकळं बोलायला. ह्याला काय वाटेल, तिला काय वाटेल. सगळं आपलं ठरवून बोलायचं नाही का. स्क्रिप्टेड, ठरलेले शब्द. झालं का जे वन. किती छान, टू गुड, लव्ह यू, वा वा वा, सुंदर, खूप सारे बदाम बाजारात माग, पण व्हॉट्सअपवर कवडी मोल. डोळ बोलतच नाही आहो, फक्त शब्द येतात ओठातून वाया मेंदू. मधलं हृदय मेलेलं असतं. आता हार्ट हा शब्द फक्त अटॅक पुरताच उरलाय. सिंधुताईचे फॉलोअर्स कमी झाले. सिंधुताई माझी मोठी ताई, रेसिपी चॅनल चालवते युट्यूबवर. ढिगानं फॉलोअर्स आहे तिचे. तुम्हाला सांगू का, युट्यूबवर तुम्हालाही काही नव्यानं सुरू करायचं असेल ना तर रेसिपी किंवा डान्स असं सुरू करा. म्हणजे ह्या दोनच गोष्टींना जास्त व्ह्यूज मिळतात बरं का. हां तुम्ही काय सांगत होते. हां तर माझ्या सिंधुताईचे ना फॉलोअर्स कमी झाले. काय की कुठल्या तरी पुढाऱ्याच्या कुठल्या तरी पोस्टला तिने असं छान असं ते बोटानी

0: लागतात ना, तसं रिप्लाय केला. झाले तिचे फॉलोअर्स कमी. ताई माझी जाम सुतकात आहे बरं का, म्हणजे आपल्या व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्यावर कोणीतरी गदा आणली आहे म्हणून नाही वाईट वाटलं तिला, फॉलोअर्स कमी झाले म्हणून उसासतीये. काय गं बाई, दुःखाचे वेगवेगळे प्रकार नाही का? कायच करायचं बाई लोकांचं. माझा फोन कुठे गेला? फोन माझा फोन कुठे गेला? इथेच तर होता ना. हा मी आले तेव्हा नाही का सेल्फी काढली. अगं बाई आता कुठे गेला माझा फोन? अरे माझा फोन कुठे गेला? ओ कोणी आहे का? कोणी आहे का? कोणी आहे का इथं? आहे का कोणी?
1: काय झालं मॅम, काही अडचण?
0: अहो दादा माझा ना मोबाईल दिसत नाहीये.
1: ओके शांत व्हा मॅम. मला सांगा कुठे कुठे हिंडलात तुम्ही?
0: अहो हिंडलेच नाही, इथेच रमले.
1: इथल्या माकडांना मोबाईलची ओळख नाहीये.
0: या ओहळातून वाहून गेला असेल का?
1: नाही मॅम, एक मिनिट आपण बघूया.
0: काय करू मी, मोबाईल शिवाय काही होत नाही हल्ली.
1: एक मिनिट जरा उठता का?
0: मी उठून काय करू आता?
1: एकच मिनिट उठा प्लीज.
0: बर उठले, घ्या.
1: हा बघ, हा घ्या.
0: बाई तुम्हाला कसं कळलं?
1: हा समस्त महिलांचा प्रॉब्लेम आहे, मोबाईल वर बसायचं आणि मोबाईल शोधत राहायचं.
0: ऐको सो सॉरी हा माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. मी अशीच वेंधळी आहे, तुम्हाला काम सोडून धावत यावं लागलं ना. सॉरी.
1: नाही मॅम, काहीच त्रास झाला नाहीये. तुमची सेवा हेच आमचं कर्तव्य. काही लागलं तर सांगा, आम्ही इथेच आहोत, हाकेच्या अंतरावर आहोत. चला.
0: हे पॅकेज मध्येच का?
1: नाही, हे माणुसकी मध्ये.
0: माणुसकी हा शब्द ऐकला की दोन कोसांवरून रणरणत्या उन्हात दोन डोक्यावर आणि एक कढेवर घागर घेऊन येणारी ती आदिवासी बाई आठवते मला. ट्रेकला गेलेले मैत्रिणींसोबत, नेमको पाणी संपलं हो, घसा कोरडा झाला होता. जवळजवळ भोवळ आल्यागत एका दगडावर बसले होते. ग्रुप पुढे निघून गेला होता. ही आली, मला म्हणाली हात दे. मी हात दिला, घागर उतरवली, मला म्हणाली ओंजळ धर. मी म्हटलं अहो ताई नको, एवढ्या लांबून उन्हात अनातून तुम्ही आपल्या लेकरा बाळांसाठी अनवानी पायानं पाणी आणताय? नको मला नका देऊ, मी घेईन मैत्रिणींकडून. तर मला काय म्हणाली ती, बयो तुला अशी इथं आणलेली ठेवून घरला पाणी नेऊन काय करू, माझं धर्म बुडल. मला पोटभर पाणी पाजलं आणि निमूट निघून गेली. धर्माचा नवा अर्थ त्या दिवशी कळला मला. तिचं नाव गाव पत्ता विचारला नाही, रुखरुक अजून लागली आहे मला. मी असाच वेंधळेपणा करते बैशी. हे बघा फोन कशासाठी शोधला होता, बसले तुमच्याशी गप्पा मारत. ओ माझ्या लेकाला फोन करायचा होता, त्याने मला सांगितलंय फार लांब जाऊ नको, मोबाईल जवळ ठेव. हो मी फोन केला तर उचल. हल्ली बाई मुलांचं ऐकावं लागतं, तेच आपले पालक. हॅलो, अरे आई बोलते, विसरलास इतक्यात? नाही मी नाही येत तुझ्या त्या स्विमिंग पूलाजवळ, मी इथे आहे अरे ओढ्याजवळ. हो नको, केवढी गर्दी आहे तिकडे. नाही इथे छान आहे, सुरेख वातावरण आहे. तू माझी काळजी अजिबात करू नको, तुम्ही लोक एन्जॉय करा, छान राहा, मस्त राहा. मला बोलवतोय तिकडे. नाही बाई हल्ली की नाही गर्दीत जावंसच वाटत नाही. आहो नुसतं कलकलाट माणसांचा, प्रत्येकाला सांगायचंय, ऐकायचं कुणालाच नाही. त्यात त्या मोबाईल मधल्या रील्सच्या आवाजाने तो डोकंच उठतो बाई. केवढे आवाज त्या रील्स मध्ये, माणसांचे आवाज कमी तर रील्सचेच आवाज जास्त. ते एवढे चित्र विचित्र हसण्याचे साऊंड असतात ना, म्हणजे माणूस इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने हसतो या मोबाईल मुळे कळलं आपल्याला. काय गो बाई, आणि त्यात ते काय मध्येच उपदेश मध्येच गाणी, गुलाबी साडी आणि वाटाण्याचा, वांग्याचे पातळ पातळ काप करावे, मधुमेहाचे एकच औषध काळ्या वाटाण्याची उसळ. काय नुसती सगळ्यांनी दुकानं मांडली आहेत, बाजार भरलाय नुसता आणि आपल्याला कन्फ्युज करून टाकलंय. त्यात आपण राहतो रिनोव्हेशनच्या जगात, बिल्डिंग मध्ये एकाच संपलं का दुसऱ्याचं काम निघतं, सतत ठोक ठोक ठोक ठोक चालूच असते आपली. बाहेर टॉवरवर टॉवर बांधले जात आहेत, रस्ते खोदले जात आहेत, परत बांधले जात आहेत, इलेक्ट्रिक वाले तोडतात मग

परत बांधतात मग गॅस वाले तोडतात मग परत बांधतात. अहो चांगला काळा कुळकुळीत रस्ता असतो तो सुद्धा तोडून परत का रे बाबा का आता एवढा चांगला रस्ता खोदतो तुम्ही शिमेंट का करणे काय सगळे शिमेंटचे रस्ते रे देवा. त्यात तो ट्रॅफिकचा आवाज ते हॉर्न इमर्जन्सीला वाजवायचं नसून मनोरंजनाचं साधन झालंय राग काढण्याचं साधन झालंय काय हे. आताच गणपती गेले आता नवरात्र येतील सण म्हटल्यावर आनंद व्हायच्या धडकी वरती हो नाही का. होळी म्हणू नका वाढदिवस म्हणू नका ते बरं लग्न रॅल्या पार्ट्या निवडणुका त्या मॅचेस ते बँजो ते नासिक ढोल तो आवाज तो आवाज. आपण सर्व आवाजाच्या दुनियेत राहणारे उत्सवी माकडं झालो म्हणजे नैसर्गिक क्षमता असते की नाही ऐकण्याची उजेड सहन करण्याची आपण पार केली आहो तरी जगतोय की हे जगणं आहे नक्की की मरण आहे मेलोय का आपण. आले आमच्या सणांवर आमचे सण बरे दिसतात रागवलात आमच्या देवाबद्दल धर्माबद्दल जातीबद्दल पंथाबद्दल संस्कृतीबद्दल इतिहासाबद्दल राजे महाराजे संत पंत कुणाही बद्दल मोकळं बोलू नका. पलीकडचे तुम्हाला अनफॉलो करणार आणि अलीकडचे बदामांवर बदाम धाडणार असं झालंय एकूण अलीकडचं आणि पलीकडचं जग. आपण दुभंगलोत ए चिवताई ए चिमणे तुझं काय जातं वे चिव चिवायला. स्वतःचं गाणं स्वतःच्या सुरात गायला किती मजा वाटत असेल नाही तुला. काय मंडळी चहा वगैरे झाला का. नाही लाईट नाही गॅस तर असेलच ना. मला आपली सवयीने आठवण झाली. मला अजिबात नाही तल्लफ अजिबात तल्लफ नाही आली की झापडणी आली डोळ्यावर जांभळी नाही काही नाही छान हलकं वाटतं हो. तुम्ही पण या बरं का एकदा इकडे इथल्या मालकाला भेटायला हवं सुरेख वातावरण आहे. आई बापाची लाराची लेका मिलारी चोली पिवली गो नेसले अंजिरी सारी माझ्या केसान गो मालीला फुलेला चाफा वासदर मालता.

माझा मुलगा रागवतो मला, हसतो माझ्यावर, मला म्हणतो आई तुझे सूर हलतात. आणि मैत्रिणी त्यांची काय कथा बाई, इतकी तारीफ करतात, इतकी स्तुती करतात माझी की लता मंगेशकर नंतर मीच. आणि आमचं हे काहो कसं वाटलं माझं गाणं, म्हणजे आवडलं आणि नाही आवडलं याच्यासाठी एकच मान हलवतात, ते तुम्ही ओळखायचं काय ते. काही नाही, ऑफिसच्या मैत्रिणींच्या गाण्यांवर बदामांवर बदाम आणि आमच्या गाण्यावर छदाम, हे असं सुचतं मला. तर मला म्हणतात मोठी हो, का व्हायचं ना मोठं, आपल्या माणसासमोर केला थोडासा बालिशपणा तर काय हरकत आहे, ठरवून कसं जगायचं. ह्यांना जमतं बाई, आमचं हे म्हणजे ऑफिसमध्ये एकदम जगन मित्र. आमच्या अनिरुद्ध समोर शक्ती पिक्चरमधला तो दिलीप कुमार असो ना हो असे, आणि माझ्यासमोर एकदम गुरुवर्य सतत पाप पुण्याच्या गप्पा मारत असतात बाई. असं पण आनंद आहे, आनंद आहे, एकच बोच आहे मनामध्ये, नीट जगूही देत नाही, मरूही देत नाही. अहो ऐका ना, एक बोलायचं आहे तुमच्याशी. बोलू का? नाही, एकदा असंच पाप पुण्यावर आपण गप्पा मारत होतो, त्यावेळी तुम्ही बोलता बोलता म्हणालेलात की पाप कृतीतून नाही केलं पण ते मनात जरी आलं तरी ते पापच. तर तसं पाप माझ्या हातून घडलंय. महेश आहे ना माझा आते भाऊ, मला खूप आवडायचा हो, त्याच्याशी माझं लग्न व्हावं असं वाटायचं, पण ते नाही झालं, नाही झालं, गोष्ट संपली, पण आठवणी नाही संपत आहेत, त्या येत राहतात, घोटाळत राहतात. पायाशी लुडबुडणाऱ्या मांजराला जसं मानेला पकडून आपण दूर सोडून येतो तरी पण ते येतं की नाही आपल्या पायापायाशी, तशा त्या आठवणी सतत येत राहतात, सतत येत राहतात. मी खूप काढून टाकण्याचा प्रयत्न करते, हे पापच ना, हे पापच, हे मला तुम्हाला सांगायचं होतं.

नवरा बायकोत काही लपून राहू नये म्हणून सांगते तुम्हाला. आता मला मोकळं वाटतंय. अहो अहो अहो, माझ्या नवऱ्याने ना कानामध्ये इयरफोन खोचले होते. मी मोठ्याने अहो म्हटल्यावर मला म्हणतात, काही म्हणालीस का? मी म्हणाले नाही, काहीच नाही. मी एकदम सावध झाले. म्हटलं बरं झालं नाही ऐकलं, काही गोष्टी आपल्यासोबतच वर गेलेल्या बऱ्या. आता यायला हवी बाई लाईट तुमची, फार वेळ झाला नाही. आता नाही घाबरणार तुमच्या प्रतिक्रियांना. निंदकाचे घर असावे शेजारी, तुकाराम महाराज म्हणून गेलेत, आपलीच ग्रोथ होते. पण तुम्हाला सांगू का, खरा निंदक शोधणं कठीण झालं हल्ली. सर्वच गोड गोड बोलतात. आतला छुपा द्वेष लपवण्यात बऱ्याच जणांनी PhD केली आहे. आणि मग एखाद दिवशी होतो की विस्फोट, गोड चेहऱ्यामागचं खुनशीरूप आकांत घडवतं. आणि मग त्यात सगळंच बेचिराख होऊन जातं, सगळंच होरपळून जातं, संपून जातं ना सगळं. तुमचं बरं आहे माशांनो, तुमचं तुमचं एक डबकं, एक ओहोळ, एक खड्डा, एकमेकांना धरून मजेत पोहता. आम्ही हल्ली एक एकटेच पोहतो. अरे श्वास घुसमटल्यावर किनाऱ्यावर हात धरून बसवणार कोणी नाही आहे. आणि कोणी आलं चुकून हात द्यायला तर कोण हा, का दिला याने हात, काय हवं याला, असे नाना संशय. विश्वासच नाही. हा विश्वास कुठे गेला, कुठे गेला हो हा विश्वास? पूर्वी आई बाजारात जाताना आम्हाला वाड्यावर सोपवून जायची. कुणाहीकडे जाऊन आम्ही हक्कानं जेवायचो, झोपायचो तिथेच, त्यांची कामं करायचो. कसलीच भीती नव्हती, कसलीच. आता मुलांना शाळेत पाठवायची भीती वाटते. कुठे गेला हा विश्वास सांगा ना. या विश्वास नसलेल्या जगात जगताना होणारा त्रास आपल्या सगळ्यातले किती श्वास सोरत असेल हो. हल्ली असा लांब श्वास पोट भरून घ्यायला विसरलो एका.

0: माझं काय, माझं माझं म्हणून एक जगणं होतं ना पूर्वीपासून, संपलंय का? संपलंय का ते?
1: मेलोय का आपण?
2: तू मी येऊ खेळायला?
3: ए तुला नाही येत खेळता?
0: येत. हे बघ हे बघ, ए बादलो बादलो, कट्टी कट्टी
3: कट्टी तर कट्टी.
0: खूप आवडायचे मित्र मैत्रिणी, पण मी नव्हते कुणाला आवडत असं आपलं मला वाटायचं, म्हणून सतत त्यांच्या मागे मागे मागे भिकाऱ्यासारखे.
2: ए ऐक ना ऐक ना, माझ्याकडे 10 पैसे आहे, मला बट्टी घे ना, मी तुला 10 पैसे देईन.
3: ए हिच्याकडे 10 पैसे, चला हिच्याशी बट्टी घेऊया.
2: हे बट्टी बट्टी.
0: बाबांनी दिलेले खाऊचे पैसे देऊन देऊन मैत्री केली. ती मैत्री नव्हती, कळपात राहणं होत, एकट राहण्याची भीती. ही भीती अजूनही पाठ सोडत नाहीये. नाही पाठ सोडत आहे अजूनही. स्वतःवरचा विश्वास वाढायला हवा. विश्वास बाहेर शोधायला गेले मी. बाहेर का बरं? घरातलं भांडणं पण, सतत भांडणं, आई बाबांची सतत भांडणं, सतत भांडणं, दिवस रात्र नसते भांडणं भांडणं भांडणं. भांडणं इतकी टोकाला का जाता? तो मान्य आहे ना, एखाद्याचे विचार, एखाद्याचं वागणं, एखाद्याचा निर्णय आपल्याला नाही पटत कबूल आहे, पण म्हणून एखाद्यानं एखाद्याचं माणूसपणच ना करायचं, आणि मग म्हणून आईने आत्महत्या करायची. त्यानंतरच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात तिच्या तोंडातून आलेल्या फेसासोबत सुरू होते, आणि रात्री अचानक जाग येते तेव्हा तो फेसा अवतीभोवती पसरलेला असतो, आणि आईचे उघडे निष्प्राण डोळे माझी पाठच सोडत नाहीत. नको नको ही भांडणं, भांडणं नको देवा, ही भांडणं नको. हॅलो, अवीच्या आई का?

0: मी 5 नंबरमधून सुमती बोलते आहो. ऐका ना, तुमचा विनू माझ्या अनिरुद्धच्या वर्गात होता, तो गेला ना त्या दिवशी आमच्या बिल्डिंगमधल्या बर्थडे पार्टीला मी नको जायला हवं होतं. मान्य मान्य खूप जुनी गोष्ट आहे, पण माझ्या मनातून निघत नाही आहे हो, माझे अजून मला त्रास होतोय त्या गोष्टीचा. मला एकदा तुमच्या तोंडून ऐकू द्या ना की तुम्ही मला माफ केलं, एकदा, फक्त एकदा. थँक्यू सो मच, थँक्यू.
1: संगीता, राघवलीस का ग? तुझी श्रद्धा, तुझ्या भक्तीची पद्धत मला पटणारी नसली तरी तुला घालून पाडून बोलण्याचा मला काही अधिकार नव्हता. तुझ्या घरच्या दुःखानं तू आधीच दुखवलेली असताना तुझ्या जखमेवर मी आणखी मीठ सोडलं. माफ करशील का ग राजा मला? एकदा म्हण मला माफ केलंस, एकदा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच.
0: हॅलो, अहो मी बोलते. तुम्हाला एक विचारायचं आहे आणि एक सांगायचं पण आहे. एकदा असंच पाप पुण्याविषयी बोलताना तुम्ही म्हणालेलात की पाप कृतीत नाही आलं पण मनात आलं तरी ते पापच. असं एक पाप माझ्या हातून घडलं आहे, महेशला नाही काढू शकले हो मनातून. हे तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केला होता एकदा, पण तुम्ही नाही ऐकलत.
1: की ऐकलत आणि न ऐकल्याचा बहाणा केलात, सांगा ना. कारण त्यानंतर जेव्हा जेव्हा महेश कार्यप्रसंगी भेटायचा किंवा घरी यायचा तेव्हा तुम्ही काहीतरी कारण काढून दुसऱ्या कामासाठी निघून जायचात. आम्हाला बोलता यावं म्हणून तुम्ही जायचात की तुम्हाला त्रास होत होता म्हणून? नाही नाही नाही, त्रास झाला असता तर मला नंतरच्या तुमच्या वागण्यातून मला कळलाच असता. म्हणजे म्हणजे तुम्ही आम्हाला स्पेस देत होतात? सांगा ना, तुम्ही आम्हाला स्पेस देत होतात? हो हो, उभं बालपण आईबाबांच्या भांडणात घालवलेली मी, मी काय करू तुमच्या या देवपणाचं? माझ्या देवा, इथूनच नमस्कार करते तुम्हाला. माफी नाही मागत तुमची, नाही माफी मागत. मला पुढची 7 जन्म तुमच्या ऋणात राहायला आवडेल. हे माफी मागणं चांगलं असतं बरं. मोकळं होतं माणूस, स्वच्छ होतं. तो वरचा आपल्याला या जगात पाठवताना किती निष्पाप, किती निर्व्याज असतो आपण. मग त्याच्याकडे परत जाताना काय ही सगळी ओझी घेऊन जायची, काय हे मन काळं कुट्ट करून जायचं, नाही का? ती ओझी उतरवून जाऊया. जे दिलं त्यानं तेच त्याला परत देऊया. मुक्त होऊन जाऊया आपण, मुक्त होऊन जाऊया. मुक्त अशी विमुक्त अशी मी, मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. कोण कशाला उदार व्हावे, मीच मनाने मल्हार होते. श्रीकृष्णाचा पावा होते, ज्योतही बनते इसा पुढली. दुरून यावी अशी कोणती, या अल्लाची अजाण होते. जन्मजन्मीचे हे फेरे मग अलगद मागे टाकून येते. जन्मजन्मीचे हे फेरे मग अलगद मागे टाकून येते. हा अंत मग मज शिवे कशाला, हा अंत मग मज शिवे कशाला. अंग अंग मी अनंत होते, अंग अंग मी अनंत होते, अंग अंग मी अनंत होते.
2: मॅम, मॅम वेळ झाली.
0: हो का?
2: सेट म्हणाले तुम्हाला नाईट स्टे करायचा असेल तर सिंगल बेडरूम्स अवेलेबल आहेत.
0: बाई हो का, बरं झालं. माझं मन नाहीच भरलं इथून. मला इथे राहायला खूप आवडेल.
2: मोस्ट वेलकम मॅम.
0: पण ऐका ना, इथे लोड शेडिंगचा त्रास नाही ना?
2: नाही मॅम, 24 तास पॉवर असते.

0: हो का? बर मला काय करावं लागेल?
1: इथे वर फॉर्म भरावा लागेल मॅम.
0: बर.
1: यस मॅम, मोस्ट वेलकम मॅम, थँक यू.
0: हो बरं झालं बाई, मला इथे राहायचंच आहे. निघते बरं का मी. बरं, तुमची लाईट आलीच नाही ना अजून? येईल.

आई गेली, गेले 48 तास शहरातले लाईट गेलेत, हॉस्पिटलची बॅकअप सिस्टम फेल गेली, दुसरी बॅकअप सिस्टम जोडेपर्यंत जनरेटरमध्ये शॉर्ट सर्किट झालं आणि तोपर्यंत आईनं प्राण सोडले. आई गेली बाबा, आई गेली.

श्रोते हो, सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा दांदळे लिखित नाटक ती विमुक्ता आत्ताच आपण ऐकलं. सहभागी कलाकार होते ज्ञानेश्वर नाईक आणि अभिनेत्री वर्षा दांदळे. या नाटकासाठी साऊंड इफेक्ट्स दिले होते अक्षय जाधव यांनी. निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे.

श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दिप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. एक निवेदन ऐका. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारासाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीनं राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी http://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. वेबसाईट पुन्हा एका http://awards.gov.in. आणि शेवटची तारीख आहे 31 जुलै. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 1 वाजता आपण ऐकू शकाल हिंदी समाचार. हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिलं.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इराण अमेरिका शांतता कराराला दोन्ही देशांची मंजुरी. जगभरातल्या नेत्यांकडून स्वागत. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात. NTA कडून नीट UG पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करत भारताची विजयी सलामी. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करण्यास दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेने इराणच्या बंदरांची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबननसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील, असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरीबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जून

स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील असं ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाज माध्यमाद्वारे त्याला दुजोरा दिला आहे. हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझची सामुद्रधुनीचा मार्ग खुला होईल असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. कतारचे प्रधानमंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमना बिन जसिम अल थानी यांनी इराण आणि अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं, तसंच हा करार करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचं अभिनंदन केलं. या करारामध्ये युद्ध समाप्ती आणि प्रादेशिक स्थिरतेसाठी टाकलेलं महत्त्वाचं पाऊल असल्याचं ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांनी म्हटलं आहे. जर्मनीचे चान्सलर फेडरिक मर्स यांनीही कराराचं स्वागत केलं आणि याचा जगाच्या स्थैर्यावर सकारात्मक परिणाम होईल असं ते म्हणाले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनीही या कराराचं स्वागत केलं आहे. फ्रान्समध्ये एव्हियन इथं आज 52वी G7 शिखर परिषद सुरू होत आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, अमेरिका आणि युरोपियन महासंघ सहभागी होत आहेत. याशिवाय फ्रान्सने भारत, ब्राझील, इजिप्त, केनिया, दक्षिण कोरिया, कतार, सौदी अरेबिया, सिरिया, युक्रेन आणि संयुक्त अरब अमिरात या देशांना भागीदार देश म्हणून आमंत्रित केलं आहे. G7 शिखर परिषदेत सहभागी होण्याची भारताची ही 13वी वेळ आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आउटरीच कंट्रीज विभागासाठीच्या परिषदेत सहभागी होतील. प्रमुख आर्थिक महासत्ता, विकसनशील जगासाठी एक राजनैतिक दुवा आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील धोरणात्मक आधारस्तंभ म्हणून भारत G7 महत्त्वाचा आहे. फ्रान्समध्ये नीस इथला दौऱ्याचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर स्लोवाकियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल राजधानी ब्रास्तिस्लावा इथं पोहोचले. स्लोवाकियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जुराज ब्लानार यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी स्लोवाकियाच्या पारंपरिक पद्धतीने प्रधानमंत्री मोदी यांचं स्वागत करण्यात आलं. या दौऱ्यात आज ते स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्याशी चर्चा करणार आहेत, तसंच ते स्लोवाकियाचे राष्ट्रपती पीटर पेलेग्रिनी यांचीही भेट घेतील. 1993 स्लोवाकियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पहिलीच भेट आहे. ही भेट म्हणजे भारत आणि स्लोवाकिया यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याची आणि दोन्ही देशांमधील सहकार्याचे नवे आयाम शोधण्याची एक संधी आहे. त्यामुळे या भेटीसाठी आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या NEET UG पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी केली आहेत. उमेदवार NEET.NTA.NIC.IN या NTAच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. ही पुनर्परीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते सायंकाळी 4:15 या वेळेत होणार आहे. देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा असून एल निनोच्या प्रभावामुळे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होणार नाही असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज नवी दिल्ली इथं माइंड माइन समिटमध्ये बोलत होत्या. यंदा नैऋत्य मोसमी पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी असेल असं त्या म्हणाल्या. खरीप हंगामासाठी खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून रब्बी हंगामासाठी नोव्हेंबर महिन्यापासून पुरवठा सुरू केला जाईल असं त्यांनी सांगितलं. पश्चिम बंगालमधल्या प्राथमिक शाळांमधल्या कथित भरती घोटाळ्याप्रकरणी ED अर्थात सक्त वसुली संचालनालयानं तृणमूल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांची चौकशी सुरू केली आहे. याआधी विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीसाठी आमदारांच्या बनावट सह्या केल्याप्रकरणी CID त्यांची 8 तास चौकशी केली होती. या चौकशीचं चित्रीकरण केलं जाईल, तसंच अभिषेक बॅनर्जी यांची उत्तरं या प्रकरणातल्या साक्षीदारांच्या जबानींशी पडताळून पाहिली जातील असं ED अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
19वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मीफ आजपासून सुरू होत आहे. या महोत्सवाचा प्रारंभ आज संध्याकाळी मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर इथं होईल. या वर्षी

0: या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातील चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशकांचा समावेश आहे. स्पर्धा बाह्य विभागात 46 सहभागी देशातील एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्स डॉक बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधील 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रेकमेंट्स अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. पहिल्या दिवशी कॉर्डेल बारकर दिग्दर्शित ॲनिमेशनपट गुड लक टू यू ऑल, अरविंद बेर्लामिनो आणि कायला डॅनियल रोमेरो दिग्दर्शित लघुपट अगापिटो आणि सारा डोसा दिग्दर्शित टाईम अँड वॉटर हा माहितीपट दाखवला जाईल. यावर्षीच्या आवृत्तीत मराठी चित्रपट आणि इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे दोन नवीन विभागही सुरू करण्यात आले आहेत. मिफमध्ये यंदा प्रथमच AI सिनेमा हॅकेथॉन आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान असेल. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं आपल्या मोहिमेची जोरदार सुरुवात करत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने स्मृती मानधनाच्या 68, हरमनप्रीत कौरच्या 36 आणि ऋचा घोषच्या 17 चेंडूतील 34 धावांच्या जोरावर 170 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तान संघ 17 षटकात केवळ 106 धावा करू शकला. पाकिस्तानकडून मुनिबा अलीने सर्वाधिक 41 धावा केल्या, तर भारताच्या दीप्ती शर्माने केवळ 10 धावांच्या मोबदल्यात 5 खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला. या सामन्यात तिने आपल्या 350 बळींचा टप्पा पूर्ण केला. दीप्ती शर्माला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारताचा पुढचा सामना 17 जूनला लीड्स इथं नेदरलँड्स विरुद्ध होणार आहे. स्पर्धेतल्या कालच्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशनं नेदरलँड्सवर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. फलंदाजीचा निर्णय घेत नेदरलँड्सनं 20 षटकात 8 बाद 138 धावा केल्या. बांगलादेशनं 19व्या षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केलं. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ गटात झालेल्या सामन्यात स्वीडननं ट्युनिशियाचा 5-1 असा पराभव केला. सामन्याच्या उत्तरार्धात स्वीडननं शानदार कामगिरी करत निर्णायक विजय मिळवला. या स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात जर्मनीनं क्युरासावोचा संघाचा 7-1 पराभव केला, तर जपान आणि नेदरलँड्स यांच्यात झालेला सामना अनिर्णित राहिला. आज या स्पर्धेत स्पेन आणि काबो वेर्दे यांच्यात सामना होणार आहे. मराठवाड्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून कोकण आणि गोव्यात पुढील 2 दिवस उष्ण आणि दमट हवामान राहील असा अंदाज आहे. दिल्लीत कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 ते 27 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इराण अमेरिका शांतता कराराला दोन्ही देशांची मंजुरी, जगभरातल्या नेत्यांकडून स्वागत. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात. NTA कडून नीट UG पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करत भारताची विजयी सलामी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: चिंता में व्यस्त किया चिंता में मतलब गवाया उतना अगर हम उसके उसका जवाब ढूंढने में या हल ढूंढने में निकालते तो शायद परिणाम बेहतर होते. एक साथी ने लिखा है, सुबह की सैर पर जाते हुए और लौटते हुए सब्जी और फलों से भरे ठेले, कहीं फूलों की दुकान, किसी जानवर की अजब गजब हरकतें, फुदकते तरह की तरह तरह की चिड़ियों को देख कर भी मन बहुत हल्का महसूस करता है. कुछ समय प्रकृति के साथ गुजारना चाहिए, बहुत से दुख दर्द भूल जाते हैं. किसी से हल्की फुल्की बातें करके भी मन हल्का सा हो जाता है. वहीं पर एक साथी लिखते हैं, मराठी लेखक हैं पुल देशपांडे, कहते हैं हमारी उम्र तब तक है जब तक हम लोगों को याद रहते हैं. बस यही बात है, हम पल दो पल के मेहमान हैं फिर भी दिल में जीते रहेंगे. और चलिए इसी के साथ सुनिए बातों बातों में इस फिल्म का गीत अमित कुमार और लता मंगेशकर की आवाज़ों में. अमित खन्ना ने इसे लिखा है, राजेश रोशन का संगीत.
2: उठ सबके

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात. NTA कडून नीट UG फेरपरीक्षेची प्रवेश पत्र जारी. उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भ वगळता राज्यभरातल्या शाळा आजपासून सुरू. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा. फ्रान्समध्ये एव्हियन इथे आज 52वी G7 शिखर परिषद सुरू होत आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, अमेरिका आणि युरोपियन महासंघ सहभागी होत आहेत. याशिवाय फ्रान्सने भारत, ब्राझील, इजिप्त, केनिया, दक्षिण कोरिया, कतार, सौदी अरेबिया, सीरिया, युक्रेन आणि संयुक्त अरब अमिरात या देशांना भागीदार देश म्हणून आमंत्रित केलं आहे. G7 शिखर परिषदेत सहभागी होण्याची भारताची ही 13वी वेळ असेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आउटरीच कंट्रीज विभागासाठीच्या परिषदेत सहभागी होतील. प्रमुख आर्थिक महासत्ता, विकसनशील जगासाठी एक राजनैतिक दुवा आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील धोरणात्मक आधारस्तंभ म्हणून भारत G7 साठी महत्वाचा आहे. स्लोवाकिया दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्याशी चर्चा सुरू आहे. यानंतर ते स्लोवाकियाचे राष्ट्रपती पीटर पेलेग्रिनी यांचीही भेट घेतील. 1993 स्लोवाकियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पहिलीच भेट आहे. ही भेट म्हणजे भारत आणि स्लोवाकिया यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याची आणि दोन्ही देशांमधील सहकार्याचे नवे आयाम शोधण्याची एक संधी आहे. त्यामुळे या भेटीसाठी उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हणाले आहे. फ्रान्समध्ये नीस इथल्या दौऱ्याचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर स्लोवाकियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

0: काल राजधानी ब्रातिस्लावा इथं पोहोचले. स्लोवाकियाचे परराष्ट्र मंत्री जुराज ब्लानार यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी स्लोवाकियाच्या पारंपरिक पद्धतीने प्रधानमंत्री मोदी यांचं स्वागत करण्यात आलं. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रवेशपत्र जारी केली आहेत. उमेदवार neet.nta.nic.in या एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. ही फेरपरीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होणार आहे. राज्यभरात विदर्भ वगळता इतर विभागात आज नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. सगळ्या शाळांमध्ये शाळा प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला. अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: रायगड जिल्ह्यात वहाळ इथल्या पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव पार पडला. या शाळेत असलेल्या सोयीसुविधा, डिजिटल वर्ग याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण विभागानं केलेल्या परिवर्तनामुळे या शाळांचा दर्जा उंचावला असून गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्याही वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्हा परिषद शाळांमध्ये आता मूल्याधारित शिक्षण सुरू करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मावळ इथं शाळा प्रवेशोत्सवात सहभाग घेत ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगितलं. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे इथल्या महापालिका शाळेत नव्या विद्यार्थ्यांचं पुष्प देऊन स्वागत केलं. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूरमधल्या नगर परिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचं तुतारी संबळाच्या निनादात स्वागत करून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं, तसंच पालक मेळावा घेण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्व शाळा देखील आजपासून सुरू झाल्या. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आज नव्यानं पहिल्या इयत्तेत दाखल झालेल्या सुमारे 10,000 मुलांचं औक्षण करून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यात पापरी इथल्या जिल्हा परिषद शाळेतही प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला.
0: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सोलापूर इथं सुरू असलेलं उपोषण आमदार यांनी काल रात्री मागे घेतलं. मंत्री गिरीश महाजन यांनी काल उपोषण स्थळी जाऊन पवार यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद झाला. 22 जून रोजी सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वी या संदर्भात बैठक घेतली जाईल. या अटीवर उपोषण मागे घेतल्याचं पवार यांनी बातमीदारांना सांगितलं. या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर 4 जुलैला मराठवाड्यात आंदोलन करू, असं पवार यांनी सांगितलं. कर्जमाफी संदर्भात होणाऱ्या चर्चेत राजू शेट्टी, अजित नवले, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, रविकांत तुपकर आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेतेही असतील, तसंच शेकापचे जयंत पाटील, महादेव जानकर आणि सर्व शेतकरी नेते असतील, असं रोहित पवार म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 19वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिफ आजपासून सुरू होत आहे. या महोत्सवाचा प्रारंभ आज संध्याकाळी मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर इथं होईल. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातील चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. स्पर्धा बाह्य विभागात 46 सहभागी देशातील 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्स डॉक बाजार विभागात यावर्षी 155 प्रवेशिका असून त्यासोबत वर्क इन प्रोग्रेस लॅबमधील 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रेकमेंड अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. पहिल्या दिवशी कॉर्डेल बारकर दिग्दर्शित अॅनिमेशनपट गुड लक टू यू ऑल, अरविंद बेलार्मिनो आणि कायला डॅनल रोमेरो दिग्दर्शित लघुपट अगापिटो आणि सारा डोसा दिग्दर्शित टाइम अँड वॉटर हा माहितीपट दाखवला जाईल. यावर्षीच्या आवृत्तीत मराठी चित्रपट आणि इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे 2 विभागही सुरू करण्यात आले आहेत. मिफमध्ये यंदा प्रथमच AI सिनेमा हॅकाथॉन आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान असेल. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं काल गो ब देवल स्मृतिदिन पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस यांना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. नाट्य परिषदेच्या नाट्यकला अकादमीला राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल, असं आश्वासन शेलार यांनी यावेळी दिलं. समारंभात इतरही नाट्यविषयक पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. इराण आणि अमेरिका यांच्या

0: शांतता करार करण्यात दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेने इराणच्या बंदराची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबननसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील, असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरीबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील, असं ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाज माध्यमाद्वारे याला दुजोरा दिला. हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझची समुद्रधुनीचा मार्ग खुला होईल, असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इराण अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं आहे. त्यामुळे पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य स्थापन होईल आणि मुक्त व्यापाराचा मार्ग मोकळा होईल, असं मोदी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली पंचायत समिती आवारात सुरू करण्यात आलेल्या गावठी आठवडा बाजाराचं उद्घाटन आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झालं. ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट, कारागीर आणि लघु उद्योजक यांना त्यांच्या उत्पादनांसाठी थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा बाजार सुरू करण्यात आला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी इथल्या महापालिका रुग्णालयात विविध आरोग्य सुविधांच्या लोकार्पण आणि उद्घाटन सोहळ्यावरून वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमाच्या आमंत्रण पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव नसल्यामुळे शिवसेनेने या रुग्णालयाबाहेर आंदोलन केलं. यावेळी वनमंत्री गणेश नाईक आणि महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दवट हवामान राहण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात. NTA कडून नीट UG फेरपरीक्षेची प्रवेशपत्र जारी. उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भ वगळता राज्यभरातल्या शाळा आजपासून सुरू. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: बड़ा ही सुंदर गाना था ये.
2: बहुत सुरीला गाना और हमारे बहुत सारे सखियों ने और हमारे बहुत सारे श्रोताओं ने भी लिखा कि गाना बहुत पसंद आया. तो अब सभी को इंतजार है कथा सुधा का. तो
1: मुझे भी
2: है ना, मुझे भी. तो सुनते हैं आभूषण भाग 3.
1: जी.
3: कथा सुधा, भाव भरी कहानियों का सागर, जिसकी लहरें कभी मुस्कुराहट सजाएंगी तो कभी आंखें नम कर जाएंगी. सामाजिक सरोकार से लेकर परिवार तक की होंगी बातें. कुछ मनोरंजन होगा तो कुछ सीख भी मिल जाएगी. हर बार नई अनसुनी कहानी की अलग अंदाज में होगी बयानी. कहानी की मौलिकता बनाए रखते हुए श्रोताओं के लिए कार्यक्रम रोचक और सुगम हो, इसलिए कहानी में थोड़े बहुत बदलाव किए गए हैं. आशा है आपको कथा सुधा में डूबना अच्छा लगेगा.
4: कथा सुधा में हम सुन रहे हैं मुंशी प्रेमचंद की कहानी आभूषण. पिछली कड़ी में आपने सुना
5: मंगला सुंदरी न सही, पर पति पर जान देती थी. जो अपने को चाहे उससे हम विमुख नहीं हो सकते. प्रेम की शक्ति अपार है, पर शीतला की मूर्ति सुरेश के हृदय द्वार पर बैठी हुई मंगला को अंदर न जाने देती थी. जिस दिन शीतला इस घर में मंगला का मुख देखने आई थी, उसी दिन सुरेश की आंखों ने उसकी मनोहर छवि की एक झलक देख ली थी. सुरेश एकांत में बैठे हुए शीतला के चित्र को मंगला से मिलाते ये निश्चय करने के लिए कि उनमें क्या अंतर है, एक क्यों मन को खींचती है, दूसरी क्यों उसे हटाती है. पर उसके मन का यह खिंचाव केवल एक चित्रकार या कवि का रसास्वादन मात्र था. वो पवित्र

पिटारा। पिटारा में आज सेहतनामा।

0: ki sarita. घोलती है आपके जीवन में शास्त्रीयता, बारीकियां रागों की, श्रृंगार सुरों का समय बीता, दौर बदले, कायम है संगीत की मधुर पाठशाला। हर रोज सुबह और शाम 6:45 पर संगीत सरिता सिर्फ विविध भारती पर।
1: जब जब किसी हमलावर ने हमारी धरती के सीने पर पांव रखना चाहा, सब बच्चे सीना तान कर सामने खड़े हो गए और सीमा सुरक्षा की दीवार खड़ी हो गई।
2: विविध भारती पर हर रविवार की शाम 7 होती है सैनिकों की शौर्य गाथा, कहानियां अदम्य साहस की, कहानियां देश के लिए कुर्बान हो जाने के जज्बे की। गाथा देश के जाबाज फौजियों के शौर्य की, सैनिकों की शौर्य गाथा।
3: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। स्लोवाकिया दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्याशी द्विपक्षीय चर्चा झाली। यावेळी फिको यांनी भारतानं साधलेल्या आर्थिक प्रगतीचं कौतुक केलं आणि दोन्ही देशांमधले संबंध अत्यंत दृढ असल्याचं नमूद केलं। NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या NEET UG फेरपरीक्षेची प्रवेशपत्रं जारी केली आहेत। उमेदवार NEET.NTA.NIC.IN या NTAच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात। फ्रान्समध्ये एव्हियन इथं आज 52वी G7 शिखर परिषद सुरू होत आहे। 3 चालणाऱ्या या परिषदेत फ्रान्सनं भारतालाही भागीदार देश म्हणून आमंत्रित केलं आहे। G7 शिखर परिषदेत सहभागी होण्याची भारताची ही 13वी वेळ असेल। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आउटरीच कंट्रीज विभागासाठीच्या परिषदेत सहभागी होतील। येत्या 2 कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे। राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 736 अंकांची वाढ झाली आणि तो 76,264 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी 231 अंकांची वाढ नोंदवत 23,854 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
4: शंभरांश 1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपच्या माध्यमातून आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आपण ट्यून केलंय। सायंकाळचे 5:02 झाली आहेत। सायंकालीन प्रसारण सभेत मी वंदना साबळे आपणा सर्वांचं स्वागत करते। ऐकूया कार्यक्रम मिक्स मसाला थोड्याच वेळात।
5: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या।

0: अशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1445 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: मिक्स मसाला कार्यक्रमात सुरुवातीला स्वयंवर या

मिक्स मसाला कार्यक्रमात सुरुवातीला पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं नाट्यपद आपण ऐकलं स्वयंवर या नाटकातलं.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: ज्यांचा आवाज हीच त्यांची ओळख होती असे आपल्या दमदार खलनायकी भूमिकांमुळे हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये प्रसिद्ध असलेले अभिनेते म्हणजे अमरीश पुरी. भेदक नजर, भारदस्त आवाज, दमदार संवाद फेक यामुळे ते चित्रपटातील हिरोपेक्षाही जास्त लक्षात राहत. अशा या दिग्गज कलाकाराचा 22 जून हा जन्मदिवस आणि त्याच अनुषंगाने ऐकूयात अमरीश पुरी यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातील गाणी आणि त्यांच्या कारकिर्दीविषयी फोन गाणी या कार्यक्रमात.
2: जा सिमरन, जा जीले अपनी जिंदगी, जा बेटा जा.
1: तेव्हा ध्वनी मुद्रणासाठी जरूर फोन करा बुधवार दिनांक 17 जून 2026 रोजी सकाळी 8:15. आपली आवडती गाणी कळविण्यासाठी संपर्क करा 02 41 242 34 71 आणि 242 36 72 या संपर्क क्रमांकावर.
3: लंडन देखा, पॅरिस देखा.
4: मिक्स मसाला कार्यक्रमात यानंतर अजीज नजान आणि सहकाऱ्यांनी गायलेली कैसर रत्नगिरवी यांची कव्वाली आपण ऐकूया.

0: मिक्स मसाला कार्यक्रमात अजीज नजान आणि सहकाऱ्यांनी गायलेली कैसर रत्नगिरवी यांची कव्वाली आपण ऐकलीत. संगीत होतं अजीज नजान यांचंच.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे आपली आवड आणि आपकी पसंत. श्रोते हो, मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपली आवड आणि हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंत हे दोन्ही कार्यक्रम आता प्रसारित होतील दर मंगळवारी आणि शनिवारी रात्री 9 ते 10 या वेळेत. तेव्हा आपण आपली पत्रपसंती नक्की कळवा आणि असंख्य श्रोत्यांसोबत आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
0: तेव्हा श्रोते हो, आज रात्री 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz FM बँडवर. कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी ऐकूया हे निवेदन. श्रोते हो, ICC महिला T20 विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळं दिनांक 14, 21, 25, 28 जून आणि 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 वाजता हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी. निवेदन संपला. मिक्स मसाला कार्यक्रमात यानंतर सुखाची सावली या चित्रपटातलं लता मंगेशकर पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकूया. संगीतकार आहेत दत्ता डावजेकर.

साहिर लुधियानवी यांच्या गीताला संगीत होतं रवी यांचं, चित्रपट होता काजल आणि स्वर होता आशा भोसले यांचा. या गीताबरोबरच मिक्स मसाला कार्यक्रम समाप्त करत आहोत.

आपण ट्यून केले आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँडवर. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. विषय आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन. सूत्रसंचालन श्रेयस लहामगे यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे. ऐकूया कार्यक्रम युववाणी.

हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, 100° 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन एअर मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे युववाणी. आज मी तुमच्यासोबत तुमचा मित्र, दोस्त, फ्रेंड श्रेयस लहामगे

मित्रांनो, आज 15 जून आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन. मराठी मातीतला एक महत्त्वाचा खेळ म्हणजे मल्लखांब. आजच्या कार्यक्रमात आपण मल्लखांब खेळाविषयी बघणार आहोत. मल्लखांब हा भारतातील एक प्राचीन आणि वैशिष्ट्यपूर्ण क्रीडा प्रकार आहे. शरीर सौष्ठव, ताकद, चपळता, संतुलन, लवचिकता आणि मानसिक एकाग्रता यांचा अद्भुत संगम या खेळात दिसून येतो. मल्ल म्हणजे कुस्तीपटू आणि खांब म्हणजे स्तंभ किंवा पोल. त्यामुळं मल्लखांब या शब्दाचा अर्थ कुस्तीपटूंनी खांबावर केलेला व्यायाम असा होतो. आज मल्लखांब हा केवळ व्यायामाचा प्रकार नसून एक स्वतंत्र खेळ म्हणून देशभर आणि जगभर लोकप्रिय होत आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि क्रीडा परंपरेत मल्लखांबाला विशेष स्थान आहे. भारतीय व्यायाम शाळांमध्ये आणि आखाड्यांमध्ये हा खेळ शेकडो वर्षांपासून केला जात आहे. भारताच्या पारंपरिक क्रीडा संपदेत मल्लखांब हा एक मौल्यवान ठेवा मानला जातो. मल्लखांबाचा इतिहास. मल्लखांबाचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे. प्राचीन भारतात शरीर सामर्थ्य वाढवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम केले जात होते. त्यामध्ये दंड बैठका, कुस्ती, गदा फिरवणे आणि खांबावरचे व्यायाम यांचा समावेश होता. इतिहासकारांच्या मते मल्लखांबाचे मूळ प्राचीन भारतीय युद्धकला आणि कुस्तीच्या प्रशिक्षणामध्ये आढळते. काही पुरावे असे दर्शवतात की इसवीसनपूर्व काळातसुद्धा खांबावर व्यायाम करण्याची परंपरा अस्तित्वात होती. अनेक प्राचीन मंदिरांवरील शिल्पांमध्ये आणि चित्रांमध्ये खांबावर विविध आसने करणाऱ्या व्यक्तींची चित्रे दिसतात. यावरून अशा प्रकारच्या व्यायामाची परंपरा खूप जुनी असल्याचं दिसून येतं. काही संशोधकांच्या मते 7व्या ते 12व्या शतकादरम्यान भारतीय आखाड्यांमध्ये कुस्तीपटूंना प्रशिक्षण देण्यासाठी खांबाचा उपयोग केला जात होता. त्या काळात सैनिक आणि मल्ल यांना युद्धासाठी सक्षम बनविण्यासाठी विशेष शारीरिक प्रशिक्षण दिले जात होते. मल्लखांब हा त्याच प्रशिक्षणाचा एक भाग होता. आधुनिक मल्लखांबाचा जनक. आजच्या स्वरूपातील मल्लखांबाच्या विकासाचं श्रेय प्रामुख्यानं बाळभट्ट देवधर यांना दिलं जातं. ते पेशव्यांच्या दरबारातील प्रसिद्ध व्यायाम प्रशिक्षक होते. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 19व्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्रात कुस्ती

ला मोठं महत्त्व होतं. त्या काळात पेशव्यांच्या सैन्यातील सैनिक आणि मल्ल यांना अधिक प्रभावी प्रशिक्षण देण्यासाठी नवीन पद्धती शोधल्या जात होत्या. असं मानलं जातं की बाजीराव दुसरे यांच्या काळात बाळभट्ट देवधर यांनी कुस्तीपटूंसाठी विशेष प्रशिक्षण पद्धत विकसित केली. कुस्तीतील ताकद, संतुलन आणि चपळता वाढविण्यासाठी त्यांनी लाकडी खांबाचा वापर सुरू केला. हळूहळू या प्रशिक्षणाचं रूपांतर स्वतंत्र क्रीडा प्रकारात झालं आणि त्याला मल्लखांब असं नाव मिळालं. मल्लखांब सुरू होण्यामागील कारणं. मल्लखांब सुरू करण्यामागे अनेक व्यावहारिक कारणे होती. कुस्तीपटूंचे प्रशिक्षण. प्राचीन काळात कुस्ती हा अत्यंत लोकप्रिय खेळ होता. कुस्तीपटूंना ताकद, संतुलन, लवचिकता आणि शरीरावर नियंत्रण आवश्यक असतं. मल्लखांबामुळं ही सर्व कौशल्य विकसित होतात. युद्धकलेचे प्रशिक्षण. भारतीय सैनिकांना युद्धासाठी तयार करण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम दिले जात. खांबावर चढणं, उलटं लटकणं आणि वेगवेगळ्या स्थितींमध्ये शरीर नियंत्रित करणं यामुळे सैनिक अधिक सक्षम होत. कमी साधनांमध्ये व्यायाम. मल्लखांबांसाठी मुख्यतः फक्त एक खांब किंवा दोरी आवश्यक असते. त्यामुळं कमी खर्चात प्रभावी व्यायाम करणं शक्य होतं. सर्वांगीण विकास. मल्लखांबांमध्ये शरीरातील जवळजवळ सर्व स्नायूंचा वापर होतो. त्यामुळं शरीराचा सर्वांगीण विकास होतो. मल्लखांब कसा विकसित झाला? सुरुवातीला मल्लखांब हा केवळ कुस्तीपटूंच्या प्रशिक्षणाचा भाग होता. परंतु कालांतराने त्यामध्ये विविध प्रकारची आसने, कसरती आणि कलात्मक हालचाली विकसित झाल्या. महाराष्ट्रातील अनेक आखाडे आणि व्यायामशाळांनी मल्लखांबाला प्रोत्साहन दिलं. पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि नाशिक या भागांमध्ये विशेषतः मल्लखांबांची परंपरा मजबूत झाली. मित्रांनो, आपला कार्यक्रम असा सुरू राहील, पण त्याआधी घेऊयात एक छोटासा म्युझिकल ब्रेक.

तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आणि स्वागत आहे तुमचं युववाणी या कार्यक्रमात. मित्रांनो, ब्रिटिश काळात भारतीय पारंपरिक क्रीडांना काही प्रमाणात अडथळे आले, तरीही स्थानिक व्यायामशाळांनी ही परंपरा जपली. स्वातंत्र्यानंतर मल्लखांबाला नवसंजीवनी मिळाली आणि विविध स्पर्धा आयोजित केल्या जाऊ लागल्या. मल्लखांबांचे प्रकार. आज मल्लखांबांचे मुख्यतः तीन प्रकार मानले जातात. एक, खांब मल्लखांब हा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. यामध्ये सागवान किंवा इतर मजबूत लाकडांचा गुळगुळीत खांब वापरला जातो. खेळाडू खांबावर विविध आसने आणि कसरती करतात. दोरी मल्लखांब, यामध्ये मजबूत कापडी किंवा सुती दोरी वापरली जाते. खेळाडू दोरीवर चढून विविध योगासने आणि कसरती करतात. हँगिंग मल्लखांब, यामध्ये खांब हवेत लटकवलेला असतो. हा प्रकार अधिक अवघड मानला जातो कारण खांब सतत हलत असतो. मल्लखांबातील कौशल्य. मल्लखांब खेळाडूंना अनेक प्रकारची कौशल्य विकसित करण्यास मदत करतो. शारीरिक ताकद, लवचिकता, संतुलन, एकाग्रता, आत्मविश्वास, धाडस, शरीरावरील नियंत्रण, समन्वय क्षमता, या खेळांमुळं शरीर आणि मन यांचा समतोल विकास होतो. योग आणि मल्लखांब. मल्लखांब आणि योग यांच्यामध्ये अनेक साम्यस्थळं आहेत. अनेक मल्लखांब आसने ही योगासनांवर आधारित आहेत. फरक एवढाच की योगांमध्ये आसने जमिनीवर केली जातात तर मल्लखांबांमध्ये ती खांब किंवा दोरीवर केली जातात. मल्लखांबांमुळं योगातील एकाग्रता, श्वसन नियंत्रण आणि मानसिक स्थैर्य वाढतं. त्यामुळं अनेक प्रशिक्षक मल्लखांबाला गतिमान योग असेही संबोधतात. महाराष्ट्रातील मल्लखांब. महाराष्ट्र हे मल्लखांबाचं प्रमुख केंद्र मानलं जातं. पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि मुंबई इथं अनेक प्रतिष्ठित संस्था कार्यरत आहेत. पुणे हे मल्लखांबाच्या विकासाचं महत्त्वाचं केंद्र राहिलं आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू महाराष्ट्रातून घडले आहेत. राज्य शासन तसेच विविध क्रीडा संस्था मल्लखांबाच्या प्रचारासाठी प्रयत्न करत आहेत. शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावरही या खेळाला प्रोत्साहन दिलं जात आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विकास. गेल्या काही दशकात मल्लखांबानं जागतिक स्तरावर लक्ष वेधून घेतलं आहे. भारताबरोबरच अमेरिका, जर्मनी, इंग्लंड, जपान, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांमध्येही मल्लखांबांचं प्रशिक्षण दिलं जात आहे. मल्लखांब फेडरेशन ऑफ इंडिया या संस्थेमार्फत राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या जातात. विविध राज्यांमध्ये नियमित स्पर्धा होत असतात. आज अनेक देशांमध्ये भारतीय प्रशिक्षक मल्लखांब शिकवत आहेत. त्यामुळं या खेळाची आंतरराष्ट्रीय लोकप्रियता वाढत आहे. मल्लखांबाचे आरोग्यदायी फायदे. मल्लखांब हा केवळ स्पर्धात्मक खेळ नसून उत्कृष्ट व्यायाम पद्धती आहे. शारीरिक फायदे. स्नायू मजबूत होतात. शरीराची लवचिकता वाढते. शरीराचा समतोल सुधारतो. वजन नियंत्रणास मदत होते. मानसिक फायदे. एकाग्रता वाढते. आत्मविश्वास निर्माण होतो. भीती कमी होते. निर्णय क्षमता सुधारते. मानसिक स्थैर्य वाढतं. मल्लखांबांसमोरील आव्हानं. इतिहास आणि परंपरा समृद्ध असूनही मल्लखांबासमोर काही आव्हाने आहेत. प्रशिक्षित प्रशिक्षकांची कमतरता. आधुनिक क्रीडांच्या तुलनेत कमी प्रसिद्धी. प्रशिक्षणासाठी आवश्यक सुविधा सर्वत्र उपलब्ध नसणं. आर्थिक सहाय्याची मर्यादा. ग्रामीण भागात पुरेशा स्पर्धांचा अभाव. तथापि अलीकडील काळात या खेळाबद्दल जागरूकता वाढत आहे. मल्लखांब हा केवळ खेळ नाही तर भारतीय संस्कृतीचा आणि पारंपरिक ज्ञानाचा भाग आहे. या खेळामध्ये योग, व्यायाम, शिस्त, साहस आणि आध्यात्मिक एकाग्रता यांचा सुंदर मिलाप दिसून येतो. भारतीय जीवन पद्धतीमध्ये शरीर आणि मन यांचा समतोल विकास महत्त्वाचा मानला जातो. मल्लखांब ही या तत्वज्ञानाची प्रत्यक्ष अभिव्यक्ती आहे. मित्रांनो, मल्लखांब हा भारताचा गौरवशाली पारंपरिक क्रीडा प्रकार आहे. त्याची मुळं प्राचीन भारतीय व्यायाम पद्धती, कुस्ती आणि युद्धकलेमध्ये आढळतात. आधुनिक मल्लखांबाची

0: या विकासाचं श्रेय बाळभट्ट देवधर यांना दिलं जातं. कुस्तीपटू आणि सैनिकाच्या प्रशिक्षणासाठी सुरू झालेला हा व्यायाम आज एक स्वतंत्र आणि लोकप्रिय खेळ बनला आहे. मल्लखांब शरीराला बळकट बनवतो, मनाची एकाग्रता वाढवतो आणि व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास घडवतो. महाराष्ट्रानं या खेळाचं संवर्धन करण्यात मोठी भूमिका बजावली आहे. आज हा खेळ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगाने विस्तारत आहे. भारतीय सांस्कृतिक वारशाचा हा अनमोल ठेवा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणं आणि त्याचा अधिकाधिक प्रसार करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. मल्लखांब जितका प्राचीन आहे तितकाच आधुनिक काळातही उपयुक्त आहे. म्हणूनच तो भारताच्या क्रीडा आणि सांस्कृतिक इतिहासातील एक तेजस्वी अध्याय मानला जातो. मित्रांनो, मल्लखांब या खेळाविषयी आपल्याला माहिती सांगताना मल्लखांब खेळाडू प्राजक्ता दळवी यांनी काय सांगितले आहे ते ऐकूयात.
1: महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात, त्यामध्ये आधुनिक खेळ असत किंवा पारंपरिक खेळ असत. महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक लोकप्रिय आणि पारंपरिक खेळ खेळले जातात, त्यामधील एक पारंपरिक खेळ म्हणजेच मल्लखांब, जो मराठी मातीतला खेळ म्हणून ओळखला जातो. हा एक पूर्ण महाराष्ट्रीय व्यायाम प्रकार आहे, जो कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त व्यायाम होण्यासाठी उपयुक्त आहे. तर मल्लखांब ह्या खेळामुळे शरीराची ताकद, लवचिकता यांची लक्षणीयरित्या वाढ होते. तसेच आजच्या काळात लहान मुले किंवा मोठी माणसे व्यायामाकडे जास्त लक्ष न देता मोबाईलमध्ये गुंतलेली असतात, तर मल्लखांबाच्या सरावाने हात, पाय, पाठ आणि पोटांच्या स्नायूंची प्रचंड ताकद वाढते. आजकालच्या जीवनात सर्वजण व्यायामाकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे शरीरातील समस्या अधिकरित्या वाढल्या आहेत. त्यामुळे आपण जर मल्लखांबाचा सराव केला तर आपले शरीर सुदृढ राहण्यास मदत होते. तर मल्लखांबाचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत. पहिला प्रकार टांगता मल्लखांब, पुरलेला मल्लखांब आणि दोरीचा मल्लखांब. तर या तीनही साधनांवर विविध प्रकारच्या कसरती केल्या जातात, ज्यामुळे शरीराचे संतुलन नियंत्रित राहते तसेच एकाग्रता वाढते. जर आपण मल्लखांबाचा सराव केला तर आपले शरीर सुदृढ राहण्यास मदत होते, तसेच आपल्याला कुठल्याही प्रकारची शारीरिक समस्या कमी होतात. आजच्या काळात मल्लखांब हा एक शारीरिक दृष्ट्यास नव्हे तर स्पर्धात्मक दृष्टिकोनातूनही खेळला जातो, त्यामुळे हा खेळ जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरही खेळला जातो. आता तो खेलो इंडिया या स्पर्धेमध्येही समाविष्ट झालेला आहे. मल्लखांबाच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे क्रीडा क्षेत्रात नोकरीच्याही संधी उपलब्ध होतात. तसेच मल्लखांबाचे प्रशिक्षण घेऊन आपण प्रशिक्षकही बनू शकतो. तसेच शाळा, महाविद्यालय, क्रीडा अकॅडमी किंवा प्रशिक्षण केंद्रांमध्येही मल्लखांबाच्या खेळामुळे नोकरी मिळू शकते. क्रीडा क्षेत्रात विशेष प्रावीण्य असल्यास काही शासकीय भरतींमध्ये अतिरिक्त गुण किंवा क्रीडा आरक्षणाचाही लाभ मिळतो. तसेच पोलीस, सैन्य, रेल्वे आणि इतर विभागांमध्ये सुद्धा क्रीडा कोठ्यातून संधी मिळते.
0: तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आणि स्वागत आहे तुमचं युववाणी या कार्यक्रमात. मित्रांनो, भारत हा विविध कला, संस्कृती, परंपरा आणि क्रीडा प्रकारांनी समृद्ध देश आहे. आपल्या देशात प्राचीन काळापासून अनेक पारंपरिक खेळ खेळले जातात, त्यामध्ये कबड्डी, खो खो, लाठीकाठी, कुस्ती आणि मल्लखांब यांसारख्या खेळांचा समावेश होतो. या सर्व खेळांपैकी मल्लखांब हा खेळ अद्वितीय आणि वैशिष्ट्यपूर्ण खेळ आहे. मल्लखांब हा केवळ खेळ नसून तो शरीर, मन, आत्मविश्वास घडवणारं संपूर्ण व्यायामशास्त्र आहे. आजच्या काळात युवक क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन आणि इतर विदेशी खेळांकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होताना दिसतात. मात्र आपल्या मातीत जन्मलेल्या मल्लखांबासारख्या खेळांकडे तुलनेत दुर्लक्ष होत आहे. ही चिंतेची बाब आहे, कारण मल्लखांबांमध्ये भारतीय संस्कृती, योग, व्यायाम आणि शारीरिक विकास यांचा अद्भुत संगम दिसून येतो. आजच्या तरुणांसाठी मल्लखांब कसा

उपयुक्त आहे ते बघूया. शारीरिक तंदुरुस्ती वाढवतो. आज अनेक तरुण मोबाईल, संगणक आणि सोशल मीडियामुळं पैठ्या जीवनशैलीकडे वळत आहे. परिणामी लठ्ठपणा, पाठदुखी, मानसिक ताण आणि शारीरिक कमजोरी वाढत आहे. मल्लखांबांमुळं संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो, स्नायू मजबूत होतात, शरीर लवचिक बनतं, सहनशक्ती वाढते. यामुळं युवक शारीरिकदृष्ट्या सक्षम बनतात, मानसिक ताकद वाढते. मल्लखांब खेळताना एकाग्रता आवश्यक असते. खांबावर संतुलन राखण्यासाठी मन पूर्णपणे केंद्रित असावं लागतं. यामुळं एकाग्रता वाढते, आत्मविश्वास वाढतो, भीती कमी होते, मानसिक स्थैर्य निर्माण होते. आजच्या तणावग्रस्त जीवनात ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. नेतृत्व आणि धाडस विकसित होतं. मल्लखांब खेळाडू सतत नवीन आव्हानं स्वीकारत असतो. उंच खांबावर विविध प्रकारची कौशल्य सादर करताना धैर्य आणि आत्मविश्वासाची गरज असते. यामुळं युवकांमध्ये धाडस, निर्णय क्षमता, नेतृत्व गुण, आत्मविश्वास विकसित होतात. योग आणि व्यायामाचा संगम. मल्लखांबांमध्ये योगातील अनेक आसनांचा समावेश असतो. त्यामुळं शरीर आणि मनाचा संतुलित विकास होतो. मल्लखांबामुळं श्वसनक्रिया सुधारते, मन शांत राहतं. मल्लखांब शिस्त आणि चिकाटी शिकवतो. मल्लखांब सहज शिकता येत नाही. सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि शिस्त आवश्यक असते. आजच्या युवकांना यशासाठी आवश्यक असलेली शिस्त, नियमितता, परिश्रम, चिकाटी हे गुण मल्लखांबातून मिळतात. भारतीय संस्कृतीशी नाळ जोडतो. मल्लखांब हा भारतीय परंपरेचा भाग आहे. हा खेळ खेळताना युवक आपल्या सांस्कृतिक वारशाशी जोडले जातात. जागतिकीकरणाच्या युगात स्वतःची ओळख जपणं महत्त्वाचं आहे. मल्लखांब हे त्याचं उत्तम माध्यम ठरू शकतं. क्रिकेटकडे आकर्षण आणि मल्लखांबाकडे दुर्लक्ष का? आज भारतात क्रिकेट हा सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. त्यामागे अनेक कारणे आहेत. एक, माध्यमांचा प्रभाव. टीव्ही, सोशल मीडिया आणि जाहिरातींमध्ये क्रिकेटला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळते. क्रिकेटपटू सेलिब्रिटी बनतात, त्यामुळं युवक त्यांच्याकडे आकर्षित होतात. आर्थिक संधी. क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा आणि प्रसिद्धी मिळते. IPL सारख्या स्पर्धांमुळं युवकांचं आकर्षण अधिक वाढतं. पायाभूत सुविधांची उपलब्धता. शाळा, महाविद्यालय आणि मैदानांमध्ये क्रिकेटसाठी अधिक सुविधा उपलब्ध असतात. मल्लखांबासाठी मात्र आवश्यक खांब, प्रशिक्षण आणि सुविधा अनेक ठिकाणी उपलब्ध नाहीत. जागरूकतेचा अभाव. अनेक युवकांना मल्लखांबाचं महत्त्व आणि त्यातील संधींची माहिती नसते, त्यामुळं ते या खेळाकडे वळत नाही. मल्लखांबांसारख्या मातीतल्या खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी काय करावं? शालेय अभ्यासक्रमात समावेश. मल्लखांबाला शारीरिक शिक्षणाचा भाग बनवावे. प्रत्येक शाळेत मल्लखांब प्रशिक्षण, स्पर्धा, प्रात्यक्षिकं यांचं आयोजन केलं पाहिजे. सरकारी प्रोत्साहन. सरकारने विशेष प्रशिक्षण केंद्रे उभारावीत, आर्थिक मदत द्यावी, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा वाढवाव्यात. माध्यमांमधून प्रचार. मल्लखांबाचे सामने, स्पर्धा आणि खेळाडूंच्या यशोगाथा प्रसारित केल्या पाहिजेत. सोशल मीडियावर विशेष मोहिमा राबवाव्यात. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. यूट्यूब, इंस्टाग्राम आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर मल्लखांबाचे व्हिडिओ तयार करावेत. यामुळं युवकांचा सहभाग वाढेल. पालकांची भूमिका. पालकांनी मुलांना केवळ क्रिकेट किंवा इतर लोकप्रिय खेळांकडेच न वळवता मल्लखांबांसारख्या खेळांची ओळख करून दिली पाहिजे. आदर्श खेळाडू निर्माण करणं. मल्लखांबातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंना प्रसिद्धी दिली पाहिजे. यामुळं युवकांना प्रेरणा मिळेल. ग्रामीण भागातील परंपरा जपणं. ग्रामीण भागात अजूनही अनेक पारंपरिक खेळ जिवंत आहेत. त्यांचं जतन आणि संवर्धन करणं आवश्यक आहे. युवकांची भूमिका. मल्लखांबांच्या विकासात युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. युवकांनी पारंपरिक खेळ शिकावेत, स्पर्धांमध्ये सहभागी व्हावं, सोशल मीडियावर प्रचार करावा, आपल्या मित्रांनाही प्रेरित करावं. मित्रांनो, मल्लखांब हा केवळ खेळ नाही तर भारतीय संस्कृती, शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक शक्ती आणि शिस्त यांचा अद्भुत संगम आहे. आजच्या तरुणांना निरोगी, आत्मविश्वासी आणि सक्षम बनविण्यासाठी मल्लखांब अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. क्रिकेट

सारख्या विदेशी खेळांवर प्रेम करणं चुकीचं नाही, परंतु त्याचबरोबर आपल्या मातीतल्या खेळांचाही अभिमान बाळगणं आवश्यक आहे. मल्लखांबाला योग्य प्रोत्साहन, सुविधा आणि प्रसिद्धी मिळाल्यास तो पुन्हा एकदा युवकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग बनू शकतो. ज्या राष्ट्राला आपल्या परंपरेचा अभिमान असतो ते राष्ट्रच जगात खऱ्या अर्थानं महान बनतं. मल्लखांब हा आपल्या परंपरेचा, संस्कृतीचा आणि सामर्थ्याचा जिवंत वारसा आहे.

आजच्या कार्यक्रमात इथंच थांबूयात. भेटूया पुढच्या वेळी अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत ऐकत रहा युववाणी. आणि हो, आजचा आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे duty room ahilyanagar@gmail.com. आम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूब या ठिकाणी AIR अहिल्यानगर या नावानं आहोत. नमस्कार.

युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी आपण ऐकलात. विषय होता आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन. सूत्रसंचालन होतं श्रेयस लहामगे यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz FM बँडवर. संध्याकाळचे 6 वाजले आहेत. ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमाला सुरुवात जावेद अख्तर यांच्या गीतानं. संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं. गायक आहेत कुमार सानू आणि चित्रपट 1942 अ लव्ह स्टोरी.

0: 1942 अ लव्ह स्टोरी या चित्रपटातलं कुमार सानू यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते राहुल देव बर्मन.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. का हो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
4: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
5: हो? मग
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
6: श्रोतो हो, हा आवाज ऐकला की आपल्याला आठवते आपल्या बालपणीची साक्षीदार आपली शाळा.
7: आणि शाळा म्हटलं ना की काय काय आठवत ना,
8: म्हणजे प्रार्थनेच्या वेळी एकमेकांच्या काढलेल्या खोड्या
7: किंवा मधल्या सुट्टीमध्ये डब्याची केलेली वाटावाटी
9: आणि उठा बशा वर्गात सर्वांसमोर काढलेल्या
7: किंवा लाकडी पट्टीनं खाल्लेला मारही. आणि या सगळ्या सोबत आठवतो तो शाळेतला निरोप समारंभाचा दिवस देखील.
6: श्रोतो हो, शाळेविषयीच्या आपल्या आठवणी आम्हाला जरूर लिहून कळवा.
10: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर 23 जून पासून नव्यानं सुरू होणाऱ्या स्नेह संवाद या कार्यक्रमात
9: माझी शाळा या विषयावर आपल्या आठवणी
7: अनुभव आपण आम्हाला पाठवू शकता पत्र किंवा ईमेलच्या माध्यमातून. पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र सावेडी अहिल्यानगर, टपाल सूची क्रमांक 4140003.
10: आमचा ईमेल आयडी beautyroomahilyanagar@gmail.com.
6: तेव्हा श्रोते हो, लेखनाच्या माध्यमातून जरूर व्यक्त व्हा स्नेह संवाद या नवीन कार्यक्रमात माझी शाळा या विषयावर.
0: हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz FM बँडवर. कार्यक्रमात यानंतर चोरी चोरी चुपके चुपके या चित्रपटातलं समीर यांचं गीत ऐकूया. संगीतकार आहेत आनंद मिलिंद, गायक आहेत उदित नारायण आणि अलका याज्ञिक.

0: ज्यांचा आवाज हीच त्यांची ओळख होती असे आपल्या दमदार खलनायकी भूमिकांमुळे हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये प्रसिद्ध असलेले अभिनेते म्हणजे अमरीश पुरी. भेदक नजर, भारदस्त आवाज, दमदार संवाद फेक यामुळे ते चित्रपटातील हिरोपेक्षाही जास्त लक्षात राहत. अशा या दिग्गज कलाकाराचा 22 जून हा जन्मदिवस आणि त्याच अनुषंगाने ऐकूयात अमरीश पुरी यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातील गाणी आणि त्यांच्या कारकिर्दीविषयी फोन गाणी या कार्यक्रमात.
1: जा सिमरन, जा जी रे अपनी जिंदगी, जा बेटा जा.
0: तेव्हा ध्वनिमुद्रणासाठी जरूर फोन करा बुधवार दिनांक 17 जून 2026 रोजी सकाळी 8:15. आपली आवडती गाणी कळविण्यासाठी संपर्क करा 02-41-242-34-71 आणि 2-42-36-72 या संपर्क क्रमांकावर.
2: लंडन देखा, पॅरिस देखा.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर गुलाम या चित्रपटातलं आमिर खान अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत ऐकूया. नितीन रायकवर यांचं, संगीतकार आहेत जतीन ललित.

0: श्रोत्यांच्या प्रश्नोत्तरांवर आधारित लाइव्ह फोन इन कार्यक्रम नक्की ऐका. हॅलो डॉक्टर दर बुधवारी रात्री 9 वाजता.
1: श्रोते हो, कृषी अदालत या लाइव्ह कार्यक्रमासंबंधीचं निवेदन आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठी. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत या लाइव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा 18 जून 2026 विषय आहे, कृषी निविष्ठा खरेदी करताना घ्यावयाची काळजी. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले बियाणे तंत्रज्ञान योजना विभागाचे वरिष्ठ संशोधन सहाय्यक एम पी करजुले, कोपरगावचे तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे आणि मुक्काम पोस्ट जेऊर कुंभारी तालुका कोपरगाव इथले प्रगतशील शेतकरी दिलीप दत्तात्रेय शिंदे. प्रसारणाची वेळ 7:30 ते 8:00 शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 42-36-36-72. आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँडवर. कार्यक्रम सुरू आहे हिंदी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमात यानंतर फना या चित्रपटातलं प्रसून जोशी यांचं गीत आपण ऐकूया. संगीतकार आहेत जतीन ललित, गायक शान आणि कैलास खेर.

0: इश्क या चित्रपटातलं उदित नारायण अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. राहत इंदोरी यांच्या गीताला संगीत होतं अन्नू मलिक यांचं. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत. ऐकूया काही निवेदना.
1: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीन द्वारे बिनटाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर तारकपूर बस स्टँड समोर अहिल्यानगर. मोबाईल 98 34 22 52 65.
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
3: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
4: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
3: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
4: संपर्क 232 29 29.
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
5: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
6: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
5: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
6: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
5: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
7: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या. डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89 999 84 165.

0: मंगळवार गुरुवार आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 ते 8:30 या वेळेत ऐकायला विसरू नका कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, किसान वाणी कार्यक्रमात ऐकायला विसरू नका कृषी अदालत हॅलो बळीराजा हे लाईव्ह फोन इन कार्यक्रम.
1: तसंच प्रगतशील शेतकरी, संशोधक, शास्त्रज्ञ, कृषी विषयक तज्ज्ञांच्या मुलाखती आणि अजूनही बरंच काही.
0: तेव्हा ऐकत रहा कार्यक्रम किसान वाणी आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून.
2: श्रोते हो, ICC महिला T20 विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळं दिनांक 14, 21, 25 आणि 28 जून तसंच 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 वाजता हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी. निवेदन संपलं.

उद्योग जगतात कार्यरत मान्यवरांच्या मुलाखती जरूर ऐका. मनस्पर्श उद्योग विश्व कार्यक्रमात 16 जून रोजी सकाळी 8:40

समरांश 1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 6:35 झाले आहेत. ऐकूया आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. प्रसारण सभेत मी आपल्यासोबत आहे वंदना साबळे. या रूपरेषेनंतर 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात अभंग आणि गवळण सादर करतील दादाभाऊ यशवंत तांबे आणि सहकारी. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर, यात बागायती कापूस लागवड तंत्रज्ञान याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कापूस सुधार प्रकल्पाचे वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉक्टर नानासाहेब मरकड यांची मुलाखत. त्यानंतर जनावरांमधील जंतबाधा समस्या आणि उपाय याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाचे प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्रनाथ निमसे यांची मुलाखत. सादर करते सुदाम बटुळे. 7:15 मिश्र संगीत. रात्री 9:00 श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी गीतांचा कार्यक्रम आपकी पसंत. रात्री 9:30 वारकरी सांप्रदायिक कीर्तन आपण ऐकू शकाल. सादर करते आहेत काशीराम जायभाय आणि सहकारी. रात्री 10:00 जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम रजनीगंधा. 10:25 केंद्र सरकारच्या 12 वर्षापूर्ती निमित्तानं वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका.

आता उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या मंगळवार 16 जून 2026 प्रसारण सभेला सुरुवात होईल सकाळी 5:51 6:05 भक्तिसंगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात 6:25 कार्यक्रम दिनविशेष 6:30 चिंतन लेखन शालिनी वाघ यांचं सकाळी आणि संध्याकाळी 6:35 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात शेती बचाव अभियान याविषयी माहिती. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग याविषयी डॉक्टर अप्पासाहेब शेळके यांनी दिलेली माहिती. सादर करते सदानंद कांबळे. 6:50 त्रिमुखी हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात पावसाळ्यातील शहरी समस्या याविषयी माहिती. 6:55 मॅक्केर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक संकलक नवनाथ खराडे. 7:00 आजचा सुविचार 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून 7:40 सुगम संगीत 7:50 प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो. सकाळी 8:15 मिश्र संगीत 8:40 कार्यक्रम उद्योग विश्व 9:00 कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी 9:30 विविध

0: भारतीचे कार्यक्रम सकाळी 10 वाजता हिंदी चित्रपट संगीत, 10:30 वाजता कार्यक्रम एक फिल्म, उद्याचा चित्रपट बावरची, संकलन आणि निवेदन किरण डहाळे यांचं. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होईल 9:30 वाजता. 11 वाजता मराठी चित्रपट संगीत, आपली गाणी 11:15. 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 1 ते 5 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. सायंकालीन प्रसारण सभेला सुरुवात होईल 5:02 मिक्स मसाला कार्यक्रमानं. 5:30 वाजता कार्यक्रम युवावाणी मुंबई केंद्रावरून. 6 वाजता मराठी चित्रपट संगीत. 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात देवीची गाणी सादर करतील लहानुबाई, महादेव, तर्कसे आणि सहकारी. 7:30 वाजता कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठी प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. यात उत्पादकता वाढीसाठी सघन पद्धतीनं कपाशी लागवड याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कापूस सुधार प्रकल्पाचे वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. भाऊसाहेब पवार यांची मुलाखत. त्यानंतर असा करा मुरघास याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. सुनील खंडागळे यांची मुलाखत. सादर करते सुदाम बटुळे. 9:00 वाजता श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. 10:00 वाजता कार्यक्रम रजनीगंधा. 10:25 केंद्र सरकारच्या 12 वर्षापूर्ती निमित्तानं वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेवर सहक्षेपित होतील. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz. 6:40 झाली आहेत. ऐकूया लोकसंगीत थोड्याच वेळात.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खापरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
3: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
2: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
3: फोन नंबर 0241-235-3515.
2: मोबाईल 960-44-988-36.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खापरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया अभंग आणि गवळण. सादर करते आहेत दादाभाऊ यशवंत तांबे आणि सहकारी. ऐकूया.

श्रोतेहो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण अभंग आणि गवळण ऐकलीत. सादरकर्ते होते दादाभाऊ यशवंत तांबे आणि सहकारी. याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. संध्याकाळचे 7 वाजतायत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वाजता वृत्तविशेष मुंबई केंद्रावर.

0: आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: महिलेचा समृद्धपणा.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. अमेरिका इराण शस्त्रसंधी कराराच्या शक्यतेनं सलग दुसऱ्या सत्रात शेअर बाजारात जोरदार तेजी. आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 22 तारखेपासून 10 जुलैपर्यंत मुंबईत होणार आहे. मुंबईत आज विधानभवनात आयोजित विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. बैठकीत अधिवेशनाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी कामकाजाची माहिती दिली. विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या बैठकीला उपस्थित होते. एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं आपल्या सामान्य बस सेवांवरची 10% हंगामी भाडेवाढ आणखी 1 महिना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इंधनाचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांवरचा वाढता खर्चामुळे या दरवाढीची मुदत वाढवली आहे. सध्याचा वाढीव भाडेदर 15 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील असं महामंडळानं आज जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. उन्हाळी प्रवासाच्या हंगामात महसूल वाढवण्यासाठी एसटीनं 15 एप्रिल रोजी लागू केलेली हंगामी भाडेवाढ आज संपणार होती. राज्यभरात विदर्भ वगळता इतर विभागात आज नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. सगळ्या शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळ्यातल्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये शाळा प्रवेशोत्सव आयोजित करण्यात आला होता. राज्यपालांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत प्रथमच शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचं विशेष स्वागत केलं. रायगड जिल्ह्यात वहाळ इथल्या पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव पार पडला. या शाळेत असलेल्या सोयी सुविधा, डिजिटल वर्ग याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मावळ इथं शाळा प्रवेशोत्सवात सहभाग घेत ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगितलं. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे इथल्या महानगरपालिका शाळेत नव्या विद्यार्थ्यांचं पुष्प देऊन स्वागत केलं. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर मधल्या नगर परिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचं तुतारी संबळाच्या निनादात स्वागत करून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मजरेवाडी इथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आज नव्यानं पहिल्या इयत्तेत दाखल झालेल्या सुमारे 10,000 मुलांचं औक्षण करून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. रत्नागिरीत जिल्हाधिकाऱ्यांनी कुवारबाव इथल्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. यंदा जिल्ह्यातल्या विविध शाळांमध्ये सुमारे 11,000 विद्यार्थ्यांनी पहिलीला प्रवेश घेतला आहे. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांची सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली, तर अनेक शाळांमध्ये ढोल ताशांच्या गजरात त्यांची मिरवणूक काढण्यात आली. जालना शहर आणि जिल्ह्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. सांगली जिल्ह्यात आकर्षक सजावट करून गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं.
0: एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रवेशपत्र जारी केली आहेत. उमेदवार neet.nta.nic.in या एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. ही फेरपरीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळेत होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इराण आणि

अमेरिका यांच्यात शांतता करार करायला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेनं इराणच्या बंदरावरची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबनॉनसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील, असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील, असं ते म्हणाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाज माध्यमाद्वारे याला दुजोरा दिला. हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझच्या समुद्रधुनीचा मार्ग खुला होईल, असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इराण अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं आहे. यामुळे पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य स्थापन होईल आणि मुक्त व्यापाराचा मार्ग मोकळा होईल, असं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. अमेरिका इराण शस्त्रसंधीच्या आशेनं देशातल्या शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात मोठी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 736 अंकांची वाढ झाली आणि तो 76,264 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 231 अंकांची वाढ नोंदवत 23,854 अंकांवर बंद झाला. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर गेल्या महिन्यात 9.68% विक्रमी पातळीवर पोहोचला. त्याआधीच्या महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये हा दर 8.26% होता. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज ही आकडेवारी जाहीर केली. पश्चिम आशियातल्या युद्धामुळे ऊर्जा पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडथळ्यांचा परिणाम म्हणून इंधन आणि विजेच्या दरात झालेली मोठी वाढ हे या महागाई वाढीचं कारण असल्याचं त्यात म्हटलं आहे. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ माहिती प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत सुरू आहे. जगाला भारतातलं वैविध्य, निसर्ग, समाज आणि मानवकेंद्री कहाण्यांमध्येही रस आहे, असं प्रतिपादन माहिती प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी केलं. डिजिटल मंच, OTT, चित्रपट महोत्सव यामुळे माहितीपट आणि लघुपटाला व्यावसायिक यश मिळत असल्याचं ते यावेळी म्हणाले. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशांमधल्या चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशकांचा समावेश आहे. स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशांमधले एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्स डॉग बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधल्या 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रेकमेंड्स अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. पहिल्या दिवशी कॉर्डेल बारकर दिग्दर्शित ॲनिमेशनपट गुड लक टू यू ऑल, अरविंद बेलार्मिनो आणि कायला डॅनल रोमेरो दिग्दर्शित लघुपट अगापिटो आणि साराडोसा दिग्दर्शित टाईम अँड वॉटर हा माहितीपट दाखवला जाईल. यावर्षीच्या आवृत्तीत मराठी चित्रपट आणि इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे दोन नवीन विभागही सुरू केले आहेत. मिफमध्ये यंदा प्रथमच AI सिनेमा हॅकेथॉन आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान असेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोट बांधण्याचा कारखाना उभारण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं. ते आज सिंधुदुर्ग इथं बातमीदारांशी बोलत होते. जिल्ह्यातले अनेक युवक युवती रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर जात असतात. या कारखान्यामुळे जिल्ह्यातच रोजगार निर्माण होईल, असं राणे म्हणाले. गेल्या 24 तासात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली, तर विदर्भात किंचित वाढ झाली. येत्या 2 दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा ST महामंडळाचा निर्णय. विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. अमेरिका इराण शस्त्रसंधी कराराच्या शक्यतेनं सलग दुसऱ्या सत्रात शेअर बाजार

0: क्षेत्रात जोरदार तेजी आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे.
2: इतकी काय घाई होती
1: अग.
2: आणि छोटी
1: हे तुझ्या नावे. आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
3: पण आजी तुझ्या नावे
4: सगळंच. मी बँक लॉकर फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
1: शुभ बोला हो.
2: काय
5: RBI सांगते
6: जाणकार बना सतर्क रहा.
7: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
8: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
9: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
8: सहज संवाद.
10: सहज संवाद.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकता आहात. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता वृत्त विशेष.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत। श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल फ्रान्सला भेट दिली। प्रधानमंत्र्यांचा हा दौरा भारत आणि फ्रान्समधील धोरणात्मक संबंध आणि दोन्ही देशांमधील तंत्रज्ञान विषयक भागीदारीला नवी उंची गाठून देणारा ठरला। त्याच्याशी संबंधित विविध पैलूंची सविस्तर चर्चा आपण आजच्या वृत्त विशेष मध्ये करणार आहोत। श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स भेटीत काल भारत इनोवेट्स 2026 या अत्यंत महत्वाकांक्षी उपक्रमाचा प्रारंभ केला गेला। भारत आणि फ्रान्समधील तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदारीला येत्या काळात अधिक बळकटी देण्याच्या उद्देशानं या उपक्रमाची सुरुवात केली गेली आहे। या निमित्तानं आयोजित विशेष कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदी यांच्यासह फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही संबोधित केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक पटलावर भारताची झपाट्यानं बदलत असलेली भूमिका प्रभावीपणे मांडली। भारत आता केवळ परदेशी तंत्रज्ञानाचा ग्राहक राहिलेला नसून स्वतः एक प्रमुख तंत्रज्ञान पुरवठादार तसंच विविध जागतिक आव्हानांवर सक्षम उपाययोजना विकसित करणारा देश म्हणून उदयाला येत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली। याच कार्यक्रमात बोलताना फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारतीय स्टार्टअप्सच्या नवोन्मेषाचं आणि त्यांच्या अफाट क्षमतेचं जाहीर कौतुक केलं। या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय स्टार्टअप्सना या क्षेत्रातील दिग्गजांचं मार्गदर्शन, आघाडीच्या गुंतवणूकदारांकडून निधी पुरवठा, भागीदारीतील प्रकल्पाच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत। यासोबतच आघाडीच्या फ्रेंच कंपन्या आणि भारतातील स्टार्टअप्सना एकत्र येऊन कृत्रिम बुद्धिमत्ता, सुपर कम्प्युटिंग आणि क्वांटम तंत्रज्ञान यासारख्या उद्योन्मुख क्षेत्रांमध्ये मोठी क्रांती घडून आणण्याची शक्यताही या उपक्रमानं निर्माण केली आहे। भारतीय स्टार्टअप्सना फ्रान्ससह संपूर्ण युरोपीय बाजारपेठेची दारं खुली करणाऱ्या या उपक्रमाविषयी अधिक सांगतायत तंत्रज्ञान क्षेत्राचे विश्लेषक आणि अभ्यासक अमर पांचाळ।
1: भारत इनोवेट्स 2026 हा उपक्रम भारताची इनिशिएटिव्ह आहे ते फार लोकांना माहित नाही। भारत बेसिकली इनोवेट इकोसिस्टम जगासमोर सादर करण्यासाठी फ्रान्समध्ये हा पहिला मोठा मीटिंग आयोजित करत आहे, त्यामुळे स्टार्टअपना खूप फायदा होणार आहे। भारत आता केवळ टेक्नॉलॉजी कंझ्युमर राहिले नाही तर जगातला टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर बनला आहे। पीएम मोदी म्हणाले की इंडिया इनोवेट विथ स्केल अँड स्पीड। फ्रान्स सोबत स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मजबूत करण्यासाठी आणि इंडिया स्टार्टअप्सना ग्लोबल मार्केटमध्ये आणण्यासाठी हा कार्यक्रम फ्रान्समध्ये केला आहे। प्रेसिडेंट मॅक्रॉन सुद्धा इंडियाचा इनोव्हेशन टॅलेंटची प्रशंसा करत आहेत। हा कार्यक्रम इंडिया फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन 2026 अंतर्गत येतो। या टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, जॉईंट रिसर्च, को डेव्हलपमेंट, इन्व्हेस्टमेंट आणि मार्केट ऍक्सेसवर प्रमुख काम होईल। 13 प्रमुख क्षेत्र आहे: डीप टेक, स्पेस, AI, सेमीकंडक्टर, बायोटेक्नॉलॉजी, क्लायमेट चेंजेस अँड क्लीन एनर्जी इत्यादी। त्यात आपल्याला काय फायदा हे समजून घेऊ। उदाहरणे, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर म्हणजे काय? समजा एक इंडियन सेमीकंडक्टर स्टार्टअप फ्रान्स कडून ऍडव्हान्स चिप मेकिंग टेक्नॉलॉजी घेऊ शकेल, त्यामुळे भारतात लोकल मॅन्युफॅक्चरिंग सुरू होईल, इम्पोर्ट कमी होईल आणि ते जगभरात प्रोडक्ट विकू शकतील। अजून एक उदाहरण, एज्युकेशनल रिसर्च पार्टनरशिप। IIT एक रिसर्चर फ्रान्सच्या युनिव्हर्सिटीमध्ये जॉईंट रिसर्च करता येईल, नवीन स्किल शिकता येईल आणि ते भारतात वापर करून आपल्याला स्टार्टअप मध्ये वापरून नवीन प्रोडक्ट बनवता येणार, किंवा स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम यूज करून ते फ्रेंच इंजिनियर्स भारतात येतील आणि भारतात प्रोडक्ट का दुसरे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मदत करतील। हे तर झालं रिसर्च आणि एज्युकेशन, पण स्टार्टअपवर काय परिणाम होईल? सर्वात अधिक जगभरात आपली ओळख वाढेल। या उपरांत 120 जास्त भारतीय डीप टेक स्टार्टअप्सना फ्रान्स आणि युरोपमधील इन्व्हेस्टर, कंपनीज अँड ऑफिशियल यांच्याशी भेट घेता येतील। पिच सेशन्स, B2B मीटिंग आणि नेटवर्किंग होतील, त्यामुळे आयडिया थेट इंटरनॅशनल कॉन्ट्रॅक्ट मध्ये बदलू शकतील। दुसरे, फंडिंग सोपे होईल। डीप टेक क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्वांटम टेक्नॉलॉजी, स्पेस टेक खूप पैसा लागतो। फ्रेंच व्हेंचर कॅपिटलची जोडल्याने नवीन फंडिंग राऊंड

0: आणि को डेव्हलपमेंट फंड्स मिळतील. तिसरे, स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मजबूत होईल. फ्रान्स स्पेस टेक्नॉलॉजी आणि ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मजबूत आहे. आपल्या स्पेस स्टार्टअपना जॉईंट सॅटेलाईट प्रोजेक्ट्स किंवा लॉन्च ऑपॉर्च्युनिटीज भेटेल. चौथे, आपल्या इकोसिस्टम मजबूत होईल. आय आय टी सारख्या इन्स्टिट्यूटशी जोडल्याने सप्लाय चेन, आय पी प्रोटेक्शन अँड स्केलिंग सोपे होईल. क्लायमेट चेंजेस, सायबर सिक्युरिटी, सस्टेनेबल एनर्जी सारख्या प्रॉब्लेम सोडवताना स्टार्टअप मोठी भूमिका बजावतील. पाचवे, यंग इंजिनियर्सना एक्सपोजर मिळतील. भारतात राहून हाय लेवल काम करण्यासाठी बाहेर जाणं जाता, इथून ते काम करू शकतील, भारतात भारतासाठी काम करू शकतील. एकूणच हा उपक्रम स्टार्टअपसाठी फास्ट ग्रोथ, ग्लोबल इम्पॅक्ट आणि न्यू बिझनेस ऑपॉर्च्युनिटी घेऊन येतोय. हजारो स्टार्टअपना फायदा होईल. हा उपक्रमामुळे भारतीय स्टार्टअपना आत्मविश्वास खूप वाढेल. आता ते जगातील सर्वात आधुनिक टेक्नॉलॉजी बनवू शकतील. हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर भारत जगात तंत्रज्ञानात आघाडी घेऊ लागला आहे हे जगांना दाखवण्याची एक सुनहरी संधी आहे. उदाहरणार्थ एक भारतीय स्पेस टेक स्टार्टअप आता फ्रान्स सोबत जॉईंट सॅटेलाइट प्रोजेक्ट करू शकेल. यामुळे त्याचा व्यवसाय जगभरात मोठा होईल आणि ते टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर बनतील. स्टार्टअप इनोव्हेटर्स आणि तरुण इनोव्हेटर्स सर्वांना या संधीचा पूर्ण फायदा घ्यावा.
1: श्रोते हो, या ऐतिहासिक दौऱ्याचं महत्व केवळ तंत्रज्ञान विषयक उपक्रमापुरतं मर्यादित नव्हतंच. या दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सच्या अध्यक्षांमध्ये झालेली सविस्तर द्विपक्षीय चर्चा आणि दोन्ही देशांमध्ये झालेले अनेक करार हे भारताच्या दीर्घकालीन धोरणात्मक आणि आर्थिक हिताची प्रचिती देणारे होते. या दौऱ्यात दोन्ही देशांनी आगामी 5 वर्षांच्या कालावधीत आपला द्विपक्षीय व्यापार थेट दुप्पट करण्याचं अत्यंत महत्वाकांक्षी उद्दिष्ट समोर ठेवलं. त्या दिशेनं होणाऱ्या प्रगतीवर देखरेख ठेवण्यासाठी एका उच्चस्तरीय यंत्रणेची स्थापना करण्याचा निर्णयही घेतला गेला. याशिवाय बदलत्या जागतिक समीकरणांचा विचार करून आर्थिक सुरक्षा संवाद प्रस्थापित करणं, भारतातील रेल्वे पायाभूत सुविधांचा कायापालट करण्यासाठी तसंच हायस्पीड रेल्वे विकासाशी संबंधित तांत्रिक सहकार्याबाबतचा इरादा जाहीरनामा प्रसिद्ध करणं हे या दौऱ्याचं मोठं यशच म्हणावं लागेल. धोरणात्मक संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या गोपनीय माहितीची देवाणघेवाण तसंच संरक्षण संबंधीचा सर्वसामान्य सुरक्षा करार पूर्ण करण्यावरही दोन्ही देशांनी शिक्कामोर्तब केलंय. या भागीदारीचा विस्तार केवळ संरक्षण आणि अंतराळापुरता मर्यादित नसून नागरी हवाई वाहतूक क्षेत्रातलं सहकार्य विस्तारणं, हरित हायड्रोजन सारख्या शाश्वत ऊर्जा स्रोतांचा विकास करणं आणि भारताचं UPI सारखं तंत्रज्ञान युरोपात वापरात आणण्याच्या शक्यतेवरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली आहे. यासोबतच दोन्ही देशातील शैक्षणिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवण्यासाठीचे विविध करारही या दौऱ्यात झाले. याच पार्श्वभूमीवर या दौऱ्याच्या यशाचा आढावा घेत आहेत परराष्ट्र धोरणांचे अभ्यासक पत्रकार वीरेंद्र तळेगावकर.
2: जागतिक स्तरावर भारत आणि फ्रान्स हे दोन्ही देश नेहमीच सहकार्य आणि भागीदारीचे महत्वपूर्ण देश राहिलेले आहेत. या दोन्ही देशांदरम्यान धोरणात्मक भागीदारी ही तेवढीच लक्षणीय राहिली आहे. उभय देशातील अलीकडील काही द्विपक्षीय बैठका जर आपण पाहिल्या तर त्या प्रामुख्यानं कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोद्योमी सहकार्य, संरक्षण उत्पादन आणि नागरी अणुऊर्जा सहकार्य यावर केंद्रित झालेल्या दिसून येतात. दोन्ही देशांमधील हे संबंध केवळ व्यापारिक संबंध नाही तर ते जागतिक सुरक्षा नाविन्यपूर्ण करण्यासाठी महत्वाचे ठरतात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी संयुक्तपणे फ्रान्समधील विशेष शिखर परिषदेचं उद्घाटन केलं. या परिषदेत भारताच्या 150 अधिक उद्योजक स्टार्टअपने भाग घेतलाय. भारतीय नवसंशोधनाला जागतिक व्यासपीठ मिळवून देणं हे या परिषदेचं मुख्य उद्देश आहे. दोन्ही नेत्यांनी भारतीय स्टार्टअपच्या नाविन्यपूर्ण क्षमतेचं विशेष कौतुक या बैठकी दरम्यान केलं. त्यामुळे आता या दोन्ही देशांमधील व्यावसायिक संबंधांना गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जाते. दोन्ही देशांच्या सर्वोच्च नेत्यांनी विला कॅलोसिस येथे शिष्टमंडळ पातळीवर बैठकही घेतली. या उच्चस्तरीय बैठकीत प्रगत तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन आणि अक्षय ऊर्जा या क्षेत्रातील भागीदारी वाढवण्यावर सविस्तर चर्चाही झाली. यामुळे आता या दोन्ही देशांमध्ये तांत्रिक सहकार्याला एक नवी दिशा मिळेल अशी आशा आहे. फ्रान्स आणि भारत यांनी संरक्षण क्षेत्रामध्ये सह उत्पादनाला गती देण्याचा निर्णय घेतलाय. भारताचे पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्सच्या या आघाडीच्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी जेव्हा संवाद साधला तेव्हा भारताच्या स्थिर अर्थव्यवस्थेवर त्यांनी भर दिला. भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचं थेट आवाहनही त्यांनी या बैठक दरम्यान केलं. सायबर सुरक्षा

0: असेल, डिजिटल आर्ट असेल, कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा शाश्वत विकास, या क्षेत्रामध्ये सीमापार सहकार्याला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यासाठी भारत आणि फ्रान्स हे दोन्ही देश 2026 हे वर्ष भारत फ्रान्स नवनिर्मितीचं वर्ष म्हणून साजरा करत आहेत. आता या उपक्रमामुळे दोन्ही देशातील तरुण संशोधकांना आणि तिथल्या कंपन्यांना एकत्र काम करण्याची मोठी संधी या निमित्तानं उपलब्ध होत आहे. दोन्ही देशांमधील हे सहकार्य केवळ सरकारी पातळीवर मर्यादित राहू नये किंवा म्हणून असेल, कदाचित संस्थात्मक संबंधावर त्या परिणामी भर दिला जात आहे. इंडो फ्रेंच इव्हेनेशन नेटवर्क आणि लाईफ सायन्सेस किंवा आरोग्य क्षेत्रातील फ्रेंच इंडियन कॅम्पस अशा उपक्रमाद्वारे या संयुक्त प्रयत्नांचं नेतृत्व केलं जात आहे. हे संस्थात्मक संबंध दोन्ही देशांमध्ये शैक्षणिक वैज्ञानिक संशोधनाला अधिक बळकट करतील अशी ही आशा आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आता एका परिपक्व टप्प्यावर पोहोचली आहे असं म्हणायला हरकत नाही. हिंद प्रशांत क्षेत्रात सुरक्षा मजबूत करणं, सागरी सुरक्षा आणि तसंच हवामान बदलाच्या आव्हानाचा सामना करणं यावर दोन्ही देशाचं एकमत आहे. फ्रान्सनं नेहमीच भारताच्या तंत्रज्ञान आणि संरक्षण गरजांमध्ये विश्वासू भागीदार म्हणून भूमिका महत्वाची बजावली आहे. दोन्ही देशांमधील वाढतं सांस्कृतिक संबंध लोकांचे परस्परांमधील आदान प्रदान या भागीदारीला अधिकच दृढ करत आहेत. येणाऱ्या काळात हा समन्वय केवळ दोन्ही देशांच्या हिताचा नसून संपूर्ण जगाच्या शाश्वत विकासासाठी कल्याणकारी ठरेल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त केला जात आहे. भारत आणि फ्रान्स यांनी पुढील 5 वर्षात त्यांचा द्विपक्षीय व्यापार करार 16 अब्ज डॉलर करून दुप्पट म्हणजे 32 अब्ज डॉलर करण्याचं ध्येय ठेवलंय. हा विस्तारलेला आर्थिक करार इनोव्हेशन रोडमॅप 2030 आणि इकॉनॉमिक सिक्युरिटी डायलॉग याद्वारे समर्थित नक्कीच आहे. एकूणच काय, द्विपक्षीय व्यापार अंदाजे 16 अब्ज डॉलर आहे. युरोपियन युनियन मध्ये नेदरलँड आणि जर्मनी नंतर फ्रान्स हा भारतासाठी तिसरा महत्वाचा मोठा व्यापारी भागीदार देश आहे. भारतामध्ये फ्रान्स हा 11वा सर्वात मोठा परदेशी गुंतवणूकदार आहे आणि त्याची एकूण गुंतवणूक 12 अब्ज डॉलर पेक्षाही जास्त आहे. 1000 अधिक फ्रेंच कंपन्या त्यांच्या उपकंपन्या भारतात आहेत तर 150 अधिक भारतीय कंपन्या या फ्रान्स मध्ये कार्यरत आहेत. त्या निर्मिती क्षेत्रात आहेत, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आहे, औषध निर्माण क्षेत्रात देखील आहेत. त्याचबरोबर आपण पाहिलंय की फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे नुकतेच भारत दौऱ्यावर येऊन गेले. त्यांची ही विशेषतः मुंबईतली भेट आजही अनेकांच्या लक्षात असेल. भल्या सकाळी मरीन ड्राईव्हवरचं त्यांचं जॉगिंग असेल किंवा दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांना त्यांनी वाहिलेल्या श्रद्धांजलीचं क्षण असेल तो या आर्थिक राजधानींना टिपलेला आहे. तेव्हा भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशादरम्यानचे व्यापारी संबंध हे एक वेगळ्या टप्प्यावर आणि त्याला एक सामाजिक मैत्रीपूर्ण सौहार्दाची किनार नक्कीच आहे.
1: श्रोते हो, प्रधानमंत्र्यांच्या या फ्रान्स दौऱ्यातले विविध करार आणि आपल्या स्टार्टअप्सना मिळणारं पाठबळ भारताला आत्मनिर्भरतेसह जगाचं नेतृत्व करणारा देश म्हणून स्थान मिळवून देण्यात महत्वाचं ठरणार आहेत. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन अभय धुमाळ.

0: वृत्तविशेष कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आम्ही हा कार्यक्रम सहक्षेपित केला. 100.1 MHz वर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 मेगाहर्ट्स FM बँडवर. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमात मी सोमनाथ कांटकी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. शेतकरी बंधू भगिनींनो, आज वार आहे सोमवार. भारतीय सौर दिनांक 25 ज्येष्ठ, शके 1948, अर्थात 15 जून 2026. शेतकरी बंधू भगिनींनो, खरीप हंगामाचं नियोजन करताना पूर्व मशागत झालेली असल्यास पावसाचं पाणी जमिनीत मुरवण्यासाठी मध्यम जमिनीत वाफे आणि भारी जमिनीत आपण सरी वरंभे करावेत. खरीप हंगामात ज्या शेतकरी बांधवांना भाजीपाल्याची लागवड करायची आहे आणि त्यांच्याकडे पाण्याची सुविधा असेल, तर त्यांनी रोपं तयार करण्यासाठी रोपवाटिका तयार करावी. नांगरणी, कुळवणी, जमीन सपाटीकरण आणि बांधबंदिस्ती यांसारख्या पूर्व मशागतीची कामं शक्य तितक्या लवकर करून घ्यावीत. शेतकरी बंधू भगिनींनो, मान्सूनचा 80 ते 100 मिलीलिटर पाऊस आणि जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय आपण पेरणीची घाई करू नये. खरीप पिकांच्या पेरणीकरता कमी कालावधीच्या वाणांना प्राधान्य द्यावं, तसंच आंतरपीक पद्धतीचा वापर करावा. आपल्याकडे शेततळ्याची व्यवस्था असेल तर ही शेततळी पावसाच्या पाण्यानं भरून घ्यावीत. अशा प्रकारे साठवलेलं पाणी पिकांच्या वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला खूप उपयुक्त ठरतं. शेतकरी बंधू भगिनींनो, चला तर आता ऐकूयात कार्यक्रमातली पहिली मुलाखत. बागायती कापूस लागवड तंत्रज्ञान याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कापूस सुधार प्रकल्पाचे वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉक्टर नानासाहेब मरकड यांची सोमनाथ कांटके यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्या अहिल्यनगर जिल्ह्याचा विचार केला तर आपल्या जिल्ह्यामधील शेतकरी बांधव विविध नगदी पिकांचं खऱ्या अर्थानं उत्पादन घेत असतात. त्यामध्ये कापूस पिकाचं देखील उत्पादन आपले शेतकरी बांधव घेत असतात आणि म्हणूनच आज आपण याच विषयी अधिक बोलणार आहोत. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे बागायती कापूस लागवड तंत्रज्ञान आणि कार्यक्रमात सहभागी तज्ज्ञ आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कापूस सुधार प्रकल्पाचे वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉक्टर नानासाहेब मरकड सर. मरकड सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार सर.
0: सर, खरं तर बागायती कापूस लागवड तंत्रज्ञान या विषयी आज आपण कार्यक्रमात बोलणार आहोत, मात्र सुरुवातीलाच आपल्या शेतकरी बांधवांना या कापूस पिकाचं एकूण काय महत्व आहे, याची उत्पादकता असेल किंवा एकूणच याचं क्षेत्र महाराष्ट्र राज्याच्या बाबतीत विचार केला तर ते किती आहे हे आपण सुरुवातीला सांगूया.
1: कापूस पिकाचा जर विचार केला आपण तर कापूस हे महत्त्वाचे एक नगदी पीक आहे. महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर 42 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड केली जाते आणि जे उत्पादनाचा जर विचार केला तर 76 लाख बेल्स कापसाचं उत्पादन आहे आणि उत्पादकतेचा जर विचार केला तर 305 किलोग्रॅम पर हेक्टर ही हे कापूस पिकाची उत्पादकता आहे आणि ही देशाच्या पातळीवर किंवा जगाच्या पातळीवर जर विचार केला तर ही उत्पादकता महाराष्ट्र राज्याची कमी आहे. तर ही उत्पादकता कमी असण्याचे काही कारणं आहेत. त्यामध्ये कापसाचं जे आपण जे क्षेत्राचा जर विचार केला तर कोरडवाहू क्षेत्राचा बाहुल जास्त प्रमाणात लागवड केली जाते. त्यानंतर सिंचनाचा अभाव आहे, त्यानंतर नवीन तंत्रज्ञानाचा अभाव आहे, त्यानंतर खताचा असंतुलित आपण त्या ठिकाणी वापर करतो. या सगळ्या इत्यादी कारणांमुळे कापसाची उत्पादकता महाराष्ट्र राज्याची कमी आहे.
0: म्हणजे एकूणच इतर राज्यांच्या किंवा एकूण देश पातळीवर विचार केला तर आपल्या महाराष्ट्र राज्याची जी कापूस पिकाबाबतची उत्पादकता आहे, लागवड क्षेत्र आहे, ती कमी आहे. सर, आता कापूस पिकाची जर लागवड करायची असेल तर त्यासाठी योग्य हवामानाची किंवा योग्य जमिनीची निवड देखील फार महत्त्वाची आहे, तर त्या दृष्टीने आपण शेतकरी बांधवांना काय सांगूयात?
1: कापूस पिकाचा जर आपण विचार केला तर कापसाला उबदार कोरडे हवामान लागते आणि कापूस हे पीक हे जास्त कालावधी असल्यामुळे 5 ते 6 महिने असल्यामुळे त्यांना कोरडे हवामान लागते आणि जमिनीचा जर विचार

0: केला तर हे जास्त दिवस पीक राहत असल्यामुळे त्यांना कापूस पिकाला काळी मध्यम आणि खोल जमीन कापूस पिकासाठी योग्य आहे. आणि त्यामध्ये कापूस जमिनीचा विचार करताना त्यामध्ये शेणखत आहे की महत्त्वाचं आहे.
1: कापूस पिकाच्या लागवडीसाठी पूर्व मशागत आपल्या शेतकरी बांधवांनी कशी करावी?
0: कापूस पिके हे 5 ते 6 महिने जमिनीवर राहत असल्याने पूर्व मशागत ही खूप महत्त्वाची. हे करत असताना आपण त्याला खोल एक नांगरणी करावी, त्यानंतर 2 ते 3 उभ्या आडव्या कुळवाच्या पाळ्या घेण्यात याव्यात. त्यानंतर मागील पिकाचे काही दसकटे असेल, पालापाचोळा असेल, हे वेचून ही जमीन स्वच्छ करण्यात यावी. आणि त्यानंतर या कापूस पिकासाठी लागवड करताना हेक्टरी 25 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत त्या ठिकाणी देण्यात यावे.
1: कापूस पिकासाठी लागवडीचं जे योग्य अंतर आहे ते किती असावं आणि हे अंतर राखणं का गरजेचं आहे? कारण आपले अनेक शेतकरी बांधव जास्त उत्पादकता आपल्याला मिळेल या दृष्टिकोनातून खूप दाट लागवड करत असतात, त्याचे देखील या उत्पादकतेवर काय परिणाम होतात ते आपण सांगूया.
0: कापूस पिकामध्ये विचार केला तर हेक्टरी झाडांची संख्या किंवा जे लागवडीचे अंतर ही खूप महत्त्वाचं आहे. कारण 2 ओळी आणि 2 झाडातील अंतर यानुसार आपण हेक्टरी झाडांची संख्या त्या ठिकाणी ठरत असते. या ठिकाणी जर बागायती कापूस किंवा सध्या जे काही बीटी कापसाचं क्षेत्र जास्त आहे त्याचा जर विचार केला तर 2 ओळीमधील अंतर 120 सेंटीमीटर असावे आणि 2 झाडातील अंतर 60 सेंटीमीटर असावे, जेणेकरून हेक्टरी किंवा 1 एकरी झाडांची संख्या राखली जाऊन शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन त्या ठिकाणी मिळतं. तर हेक्टरी झाडांची संख्या जर जास्त प्रमाणात जर केली तर त्या ठिकाणी झाडांची दाटी होती आणि पिकांमध्ये हवा खेळती राहत नाही, त्यामुळे बोंडसडीचा प्रॉब्लेम येतो किंवा अपेक्षित उत्पादन येत नाही. त्यासाठी हेक्टरी झाडांची संख्या मेंटेन करण्यासाठी बागायती कापाशीसाठी 120/60 म्हणजे 2 ओळीतील अंतर 120 सेंटीमीटर असावे आणि 2 झाडातील अंतर 60 सेंटीमीटर असावे. आता या ठिकाणी आता नवीन प्रचलित अतिघन लागवड तंत्रज्ञान त्या ठिकाणी आले आहे, त्यामध्ये हेक्टरी झाडांची संख्या वाढवून उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्या ठिकाणी 2 ओळीतील अंतर 90 सेंटीमीटर असावे आणि 2 झाडातील अंतर 30 सेंटीमीटर किंवा 15 सेंटीमीटर असावे, जेणेकरून हेक्टरी झाडांची संख्या वाढवून हेक्टरी उत्पादन त्या ठिकाणी वाढण्यास मदत होते.
1: आता बागायती कापूस लागवड करायची असेल तर वाणांची निवड हा देखील एक महत्त्वाचा विषय त्यामध्ये असतो. आपल्या शेतकरी बांधवांनी अधिक उत्पादकता मिळवण्यासाठी कोणत्या वाणांची निवड करणं गरजेचं आहे?
0: कापूस उत्पादन घेताना वाणांची निवड करणे हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. बाजारामध्ये खूप सारे हायब्रिडचे वाण उपलब्ध आहेत, पण शेतकऱ्यांनी विशिष्ट वाणाचा आग्रह न धरता आपल्या भागामध्ये जे सुटेबल योग्य वाण आहेत त्यांची निवड करावी. हे वाणांची निवड करत असताना आपण कुठल्या जमिनीमध्ये लागवड करतो, काळ्या जमिनीमध्ये करतो की भारी जमिनीमध्ये की मध्यम जमिनीमध्ये करतो, आणि ही बागायती करतो की कोरडोय करतो, यानुसार वाणांची निवड महत्त्वाची आहे. हे करत असताना त्याला या वाणांना लागणाऱ्या ज्या फळफांद्या किती आहेत, बोंडांची साईज किती आहे, हे जे वाण आहे रस शोषणारे किडे आहे त्याला प्रतिकारक्षम असावे.
1: म्हणजे वाणांची निवड करत असताना या सगळ्या बाबतीत आपल्या शेतकरी बांधवांनी विचार करावा, त्या दृष्टीनं व्यवस्थापन करणं फार महत्त्वाचं आहे. मरकड सर, आता ज्यावेळेला आपल्याला या बागायती कापूस पिकाची लागवड करायची असेल त्यावेळेला ती लागवड कोणत्या पद्धतीने करावी, त्याची योग्य पद्धत नेमकी कोणती आहे?
0: आता आपण जर बागायती कापूस लागवडीचा जर विचार केला तर त्या ठिकाणी लागवड करत असताना बागायती असल्यामुळे सरीवरंबर आपण लागवड करतो, त्यामध्ये 120/60 म्हणजे 120 फुटावर सरी पाडून आपण त्या ठिकाणी लागवड करतो. आणि लागवड करत असताना हेक्टरी झाडांची संख्या मेंटेन त्यामध्ये करणं गरजेचं आहे. आणि ही लागवड करताना ही वेळेवर करणं महत्त्वाचं आहे. ह्यावर्षी ह्या जो कापूस पिकाचा जो हंगाम किंवा यावर्षीचा हंगामाचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणावर पूर्वमोसमी पाऊस झाला आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं लगभग सुरू झाली आहे की लागवड करायची. पण ही लागवड करताना आता हे सुरुवातीला हा जो पूर्व मोठ्या प्रमाणावर पूर्वमोसमी पाऊस झाला आहे, पण त्यानंतर कदाचित एखादा खंड पण पडू शकतो एखादा, त्यामुळे शेतकऱ्यांनी संरक्षित पाण्याच्या जर सुविधा असेल तर लागवड करावी, नाहीतर जो मान्सून आहे सक्रिय झाल्यानंतरच लागवड करावी.
1: म्हणजे योग्य पाऊस झाल्यानंतरच आपण या पेरणीची लगबग करणं किंवा ही पेरणी करणं महत्त्वाचं आहे. सर, आता आपण पाहिलं की बागायती कापूस असो किंवा जिरायती भागामधील जो कापूस लागवड आहे हे करत असताना आपले अनेक शेतकरी बांधव ज्या वेळेला त्या बियांची टोकन करतात त्यावेळेला 1 नाहीतर 2-2 बिया किंवा कधी कधी 3-3 बियांची देखील त्या ठिकाणी एका जागी लागवड करतात, तर ही सगळी पद्धत नेमकी योग्य आहे की याचे काही वेगळेच परिणाम आपल्या शेतकरी बांधवांच्या उत्पादन खर्चावरती होत असतात ते सांगूया.
0: कापसाची लागवड करत असताना शेतकरी एका पुलीवर एका जागेवर एकापेक्षा जास्त बियाण्याची लागवड करतात, त्यामुळे काय होतं लागणारं जे बियाणं आहे ते जास्त प्रमाणात लागतं आणि त्यामुळे जो उत्पादन खर्चही वाढतो. त्यामुळं एका फुलीवर एकच बियाणं लागवड करावी आणि त्यानंतर 10 दिवसांनी त्याची जे काही नांगे आहेत

0: गॅप फिलिंग त्या ठिकाणी करावी, जेणेकरून हेक्टरी झाडांची संख्या त्या ठिकाणी राखली जाईल आणि त्यानंतर गॅप फिलिंग केल्यानंतर त्याला कपाशीला पाणी देण्यात यावे आणि त्यानंतर 15 दिवसांनी जास्त जे उगवलेले आहेत त्याची विरळणी करावी.
1: कपाशी पिकासाठी रासायनिक खतांचं व्यवस्थापन शेतकरी बांधवांनी कसं करावं?
0: आता बागायती कापूसचा विचार केला किंवा आता जे क्षेत्राचा जर विचार केला की जास्त प्रमाणात बीटी कापाशीची लागवड केली जाते, तर हे जे बागायती किंवा बीटी कापूस आहे हे जास्त खताला प्रतिसाद देणारं पीक आहे, त्यामुळं खत व्यवस्थापन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर विद्यापीठाने जे शिफारस केली आहे बीटी कापाशीसाठी 125/65/65 म्हणजे नत्रस पुरद आणि पालासचा डोस त्या ठिकाणी देण्यात यावं आणि हे करत असताना लागवडी नत्रचा आहे तर लागवड करते समय 20% नत्र आणि स्फुरद पालाचा डोस द्यावे आणि त्यानंतर राहिलेले जे नत्र आहे ते 2 समान हप्त्यामध्ये लागवडीनंतर 30 दिवस आणि 60 दिवसांनी देण्यात यावे. त्याचबरोबर या नत्र स्फुरद पालाश याचबरोबर काही सूक्ष्म अन्नद्रव्याचं सुद्धा कपाशी पिकासाठी आवश्यकता असते, त्यामध्ये मॅग्नेशियम असेल, सल्फर असेल, जस्त असेल, या सूक्ष्म अन्नद्रव्याचं सुद्धा कापूस पिकासाठी बोंड वाढीसाठी आवश्यक आहे.
1: कापूस पिकाचं उत्पादन घेत असताना या पिकामध्ये अंतर मशागत कशा प्रकारे करावी त्याबाबत आपण शेतकरी बांधवांना सांगूया.
0: कापूस पिकाची लागवड केल्यानंतर सुरुवातीचे ते 45 ते 60 दिवस कापूस पीक हे तणविरहित ठेवावे, जेणेकरून त्यामध्ये कापूस पिकाची योग्य प्रकारे वाढ होईल. त्याचबरोबर तण व्यवस्थापन करत असताना सुरुवातीला 1 ते 2 खुरपणे करावे, त्यानंतर कोळपणे करावे आणि ज्या ठिकाणी शक्य असेल तर त्या ठिकाणी रासायनिक विडीसाइड आपण ज्याला म्हणतो त्याचा पण वापर करावा. त्यामध्ये उगवणीपूर्व जे आहे पेंडीमिथिलिन आहे किंवा उगवणी पश्चात अशा रासायनिक विडीसाइडचा देखील वापर करावा.
1: पिकांची वाढ होण्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांनी कोणत्या प्रकारचं व्यवस्थापन करणं गरजेचं असतं?
0: हां, तर हे जे कापूस जे पीक आहे किंवा बीटी कापूस आहे तर हे खताला प्रतिसाद देणारं पीक आहे, त्या ठिकाणी जर आपण जास्त प्रमाणात खतं दिले किंवा जास्त प्रमाणात पाणी दिलं तर त्याची पिकाची अनावश्यक कायिक वाढ होते आणि त्यामुळे काय होतं की बोंडांची बोंड सड होऊ शकते किंवा बोंडांची व्यवस्थित वाढ होणार नाही, त्यासाठी वाढ व्यवस्थापन करणं देखील गरजेचं आहे. त्यासाठी पीक साधारणतः 70 ते 80 दिवस झाल्यानंतर त्याचा शेंडा खोडण्यात यावा, जेणेकरून अनावश्यक होणारी वाढ त्या ठिकाणी थांबेल आणि बोंडांची वाढ मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने होईल आणि त्या फळफांद्या जास्त लागतील हे आपण या ठिकाणी काळजी घ्यायची. त्याचबरोबर हे वाढ व्यवस्थापन करत असताना आपण शेंड्या खुटतोच, त्याचबरोबर जे फळफांदी आणि गळफांदी आपण ज्याला म्हणतो की गळफांदी आपण त्या ठिकाणी काढावी आणि फळफांदी ठेवावी आणि त्याचबरोबर काही बाजारामध्ये काही केमिकल किंवा रासायनिक पण आहेत ज्यामुळे त्यांची वाढ रोखली जाते.
1: आता वाढी संदर्भातलं व्यवस्थापन कसं असावं ते आपण सांगितलं. सर, आता पाणी व्यवस्थापन हा देखील एक महत्त्वाचा विषय या बागायती कापूस लागवडीमध्ये असतो किंवा त्याच्या उत्पादनामध्ये असतो, तर आपल्या शेतकरी बांधवांनी हे पाणी व्यवस्थापन कसं करावं, कोणत्या बाबींकडे प्रामुख्यानं लक्ष द्यावं?
0: बागायती कापूस कापसाचा आपण या ठिकाणी विचार केला तर सुरुवातीला पेरणीनंतर पाण्याची जास्त गरज नसते, परंतु ज्यावेळेस पाते लागते फुलं येते त्यावेळेस पाण्याची गरज जास्त असते. त्यानुसार हे ज्या काही कापसाचे जे काय पाण्याच्या आवश्यक अवस्था आहे त्यामध्ये पाते लागणे, फुले लागणे, बोंडे धरणे, बोंडांची वाढ होणे, या कालावधीमध्ये बागायती कापसाला पाण्याची आवश्यकता जास्त प्रमाणात असते. त्यानुसार पाऊसमानाचा विचार करून एक साधारणतः 10 ते 12 दिवसाच्या अंतराने बागायती कपाशीला पाणी द्यावे. त्याचबरोबर शक्य असेल तर ठिबक सिंचनाचा देखील वापर करावा आणि मृदा सॉइल टेस्टिंग करून त्या ठिकाणी ठिबक सिंचनाद्वारे सुद्धा आपण फर्टिगेशनद्वारे पण सूक्ष्म अन्नद्रव्याचा पण आपण त्या ठिकाणी कापूस पिकाला देऊ शकतो.
1: शेतकरी बांधवांना बागायती कापूस लागवडी संदर्भात आपण कार्यक्रमात काय आवाहन कराल, काय आपण त्यांना सूचना कराल?
0: बागायती कापूस लागवड करत असताना की महत्त्वाचं आहे की एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे गरजेचं आहे आणि त्याचबरोबर कापूस पिकावरचे एकात्मिक कीड व्यवस्थापन रोग व्यवस्थापन व्यवस्थित करणं गरजेचं आहे, जेणेकरून होणारा जो उत्पादन खर्च कमी राखून आपण अपेक्षित उत्पादन मोठ्या प्रमाणात घेऊ शकतो.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, बागायती कापूस लागवड तंत्रज्ञान या विषयी आज आपण कार्यक्रमातून जाणून घेतलेलं आहे. आपल्यासोबत होते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कापूस सुधार प्रकल्पाचे वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉक्टर नानासाहेब रावसाहेब मरकड सर. सरांनी आपल्याला विविध प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत, मात्र तरी देखील या विषयासंदर्भात आपल्याला त्यांच्याशी बोलायचं असेल तर त्यांचा मोबाईल नंबर लिहून घ्या, 94-21-81-89-54. नंबर पुन्हा एकदा 94-21-81-89-54. मरकड सर, आपण आज कार्यक्रमात सहभागी झाला त्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीनं आणि शेतकरी बांधवांच्या वतीनं आपले मनापासून आभार, धन्यवाद.
0: धन्यवाद सर.
1: बागायती कापूस लागवड तंत्रज्ञान याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कापूस सुधार प्रकल्पाचे वरिष्ठ

0: संशोधन सहाय्यक डॉक्टर नानासाहेब मरकड यांची सोमनाथ कांटके यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. यानंतर ऐकूयात जनावरांमधील जंतबाधा समस्या आणि उपाय याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाचे प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्रनाथ निमसे यांची सोमनाथ कांटके यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्या पशुधनाचं व्यवस्थापन करताना ते वेगवेगळ्या टप्प्यांवरती करावं लागतं आणि सगळ्या बाबतीत अतिशय काटेकोरपणे जर आपण व्यवस्थापन केलं तर या पशुपालनातून या जनावरांच्या देखभालीतून आपल्याला निश्चित चांगल्या पद्धतीचं उत्पन्न मिळत असतं. आज आपण जनावरातील जंतबाधा समस्या आणि उपाय याविषयी कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत कार्यक्रमात सहभागी आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाचे प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्रनाथ निमसे. सर, सर कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: सर, आपले पशुपालक जे आहेत ते वेगवेगळ्या पशूंचं सांभाळ करत असतात, संगोपन करत असतात, मात्र आपण गायी असतील, म्हशी असतील, या सगळ्या पशूंमध्ये येणारे जे जंत आहेत, त्यांच्या पोटामधील जे वाढणारे जंत आहेत, त्याविषयी थोडक्यात आपण शेतकरी बांधवांना सांगूयात.
1: शेतकरी बंधूंनो, एकूणच आपण पशुधन सांभाळताना आपल्याकडे प्रामुख्याने चार प्रकारच्या पशुधनाचा सांभाळ होतो, त्यामध्ये शेळी असेल, मेंढी असेल, गाई आणि म्हशी. पैकी शेळी, मेंढी आणि गाई म्हशी या दोन वर्गामध्ये गाई म्हशींच्या बाबतीत विचार करायचा झाला तर त्यांचं जंत व्यवस्थापन वेगळ्या प्रकारचं असतं आणि शेळी मेंढीचं जंत व्यवस्थापन वेगळ्या प्रकारचं असतं. त्यातली त्यात गाई म्हशींच्या बाबतीत सांगायचं झालं तर गाईंच्या वासरामध्ये वासरू जेव्हा गर्भावस्थेत असतं किंवा पोटामध्येच त्याला जंताचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते, तर यामध्ये साधारणपणे जो गोलकृमी आहे तो वासरू पोटामध्ये असताना गर्भावस्थेतच त्याला त्याची लागण होऊ शकते. त्यामुळे आपण याचं जे जंत निर्मूलन करायचं आहे ते वासरू जन्माला आल्यानंतर सातव्या दिवशीच पायपर्याझिन या प्रकारचं औषध वापरून आपण त्या वासराचं जंत निर्मूलन करायचं आहे. शेतकरी बंधूंनो, यामध्ये मला विशेष करून सांगावंसं वाटेल की वासरामध्ये मरतुकीचं जे प्रमाण आहे त्याचं मुख्य कारण हे जंत आहेत. आणि त्यातले त्यात सांगायचं झालं, म्हशीमध्ये याचे प्रमाण हे 70% म्हणजे मूळ कारण आहे, हे केवळ जंताची बाधा ही आहे. तर आपण याच्यामध्ये जे काही जन्माला आलेल्या वासरामध्ये पहिल्या महिन्यामध्ये जंताची बाधा झाल्यानंतर वासरे वाकून उभा राहण्याची जे लक्षण मूळ आहे त्यामध्ये संडासामध्ये जनावराच्या संडासामध्ये रक्त येणे किंवा आव येणे ही सुद्धा लक्षणे साधारणपणे दिसून येतात. तर आपण साधारणपणे वयाच्या सातव्या दिवशी आणि नंतर एक महिन्याने पायपर्याझिन या प्रकारच्या जंताचं औषध वापरून जंत निर्मूलन करायचं आहे.
0: सर, आता आपण पाहतो की आपल्याकडे पशुधन सांभाळत असताना जी नवजात वासरं आहेत प्रामुख्यानं त्यामध्ये रक्ती हगवनाचा जो आजार आहे तो बळावतो, त्याचा प्रादुर्भाव आपल्या गोठ्यामध्ये असतो, तर त्याविषयी आपण आपल्या शेतकरी बांधवांना सविस्तर सांगूया.
1: शेतकरी बंधूंनो, हा खरोखरच एक चांगला प्रश्न आपल्याला आलेला आहे. तर रक्ती हगवण याची जे कारण आहे ते कॉक्सिडिया आपण त्याला म्हणतो. साधारणपणे कोंबड्यामध्ये सुद्धा हा आजार आढळून येतो आणि आपल्याकडं होणाऱ्या बहुतांश आजारामध्ये रक्ती हगवण वासरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आढळते आणि याच्यामध्ये जनावर वासरू दगावण्याची शक्यता पण खूप मोठ्या प्रमाणावर आहे. तर हा साधारणपणे आयमेरिया जातीच्या एक पिशीमुळे होणारा आजार आहे आणि आपल्याकडं असलेल्या एकूण वासरामध्ये 90% वासरांना हा आजार कुठल्या ना कुठल्या अवस्थेत होऊन गेलेला असतो. वासराची थोडीच प्रकृती चांगली असेल तर तो वासराला त्रास देत नाही, परंतु जर जनावराचे रोगप्रतिकारक क्षमता कमी असेल, वासराची एकूण ताकदवाच कमी असेल तर वासरू दगावण्याची शक्यता जास्त असते. तर यामध्ये आपण उपचार म्हणून आपल्या गोठ्यामध्ये ॲम्प्रोलियम, जनावरांना ॲम्प्रोलियम किंवा सल्फाचे औषध आपल्या हाताशी ठेवून असं बाधित झालेल्या जनावरांना द्यावयाचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी आयमेरिया प्रकारची एकपेशीय जाती आहे ही ओल्या असलेल्या गोठ्यामध्ये याचे प्रमाण खूप जास्त असते. असे ओल्या असलेल्या गोठ्यामध्ये जर वासराने माती चाटली तर आयमेरियाचे इन्फेक्शन होते. तर आपण आपला गोठा जर कोरडा ठेवला तर यापासून आपल्या गोठ्यामध्ये आयमेरियापासून किंवा कॉक्सिडियापासून रक्ती हगवणीपासून आपल्या वासराचा बचाव होईल. परंतु उपचारार्थ आपण ॲम्प्रोलियमची पावडर आपल्या हाताशी असावं द्यावी.
0: आता

0: त्यातील जी वासरं आहेत ती चरण्यायोग्य वयामध्ये आली किंवा ती बाहेर मोकळ्या रानामध्ये चरण्यासाठी जाऊ लागली तर अशा वेळी देखील त्यांना जंताचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते, त्याचे वेगवेगळे दुष्परिणाम त्यांच्यावरती होत असतात. अशावेळी आपल्या शेतकरी बांधवांनी कोणकोणत्या औषधांचा वापर या जंत निर्मूलनासाठी करणं गरजेचं असतं?
1: शेतकरी बंधूंनो, आपण साधारणपणे वासराच्या जन्मापासून म्हणजे गर्भावस्थेपासून जन्म आणि त्यानंतर पहिल्या 1-2 महिन्यांपर्यंत जेव्हा वासरू माती वगैरे साठायला लागतं अशा परिस्थितीमध्ये कसे जंत निर्मूलन करायचे याविषयी माहिती घेतली. आता पुढची जी अवस्था आहे, साधारण 3 महिन्यानंतर वासरू थोडा थोडा चारा खाण्यास सुरुवात करते आणि यामध्ये पण दोन प्रकारची आपल्याकडे साधारण पशुपालन होतं. एक तर बंदिस्त पशुपालन किंवा एका जागेवरचं पशुपालन आणि आपले बरेचसे शेतकरी हे डोंगर रानावर जनावरे चारण्यासाठी सुद्धा नेतात. तर जी जनावरे किंवा जी वासरे चारण्यासाठी बाहेर जातात त्यांच्यामध्ये जंताचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते, कारण की बाहेर वेगवेगळ्या प्रकारचा चारा, वेगवेगळ्या प्रकारचं जे मलमूत्र साठलेला चाऱ्यावर पडलेला असतं तो चारा वाढल्यानंतर त्यातून इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. तर अशा वेळी आपण जे जनावर जी वासरे बाहेर चारावयात जातील अशांसाठी आपण जंत निर्मूलनाचे प्रत्येक महिन्याला एक असे या मात्रेमध्ये आपण औषध द्यायचं आहे. परंतु जी वासरे गोठ्यामध्येच आहेत यांच्यामध्ये जंताचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता थोडीशी कमी असते, तर या ठिकाणी असा सल्ला दिला जाईल की आपल्या गोठ्यामध्ये असलेल्या एकूण जनावरांच्या 10% जनावरांचे आपण शेण तपासायचं आहे आणि त्यानुसार आवश्यकतेनुसारच त्या ठिकाणी आपण जंत निर्मूलन हाती घ्यायचं आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की पावसाळ्यामध्ये आता जो काही आपला जूनमध्ये पाऊस सुरू झाला आहे अशा पावसाळ्याच्या वातावरणामध्ये जंताचे प्रादुर्भाव होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर आहे. तर अशावेळी आपण पावसाळ्याचे 4 महिने प्रत्येक 30-40 दिवसाच्या अंतराने जर आपण डिवॉर्मिंग केलं, जंताचं औषध दिलं तर आपलं पशुधन हे नक्कीच सुदृढ राहील आणि आपल्या पशुधनापासून खूप चांगल्या प्रकारची वाढ होईल.
0: सर, आता आपल्या पशुधनामध्ये जी पट्टकृमीची बाधा होत असते त्याविषयी थोडंसं सविस्तर सांगूयात, त्याची लक्षणं नेमकी काय असतात आणि त्याचा बंदोबस्त करायचा असेल, निर्मूलन करायचं असेल तर कोणकोणत्या उपाययोजनांचा अवलंब आपल्या शेतकरी बांधवांनी पशुपालकांनी करावा?
1: शेतकरी बंधूंनो, गाई म्हशी या दोन्ही मध्ये वासरांच्या किंवा रेडकांच्या बाबतीत जंत पट्टकृमीचे प्रादुर्भाव होण्याची शक्यता साधारण त्यांच्या वयाच्या 3-6 महिन्यामध्ये खूप जास्त असते. तर अशा वेळी आपण थोडंसं जनावराच्या सभोवताली लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल की जनावराच्या शेणामध्ये साधारणपणे तांदळाच्या आकाराचे पांढरे कण बाहेर पडलेले दिसतात. ते पट्टकृमींचेच अवशेष जनावराच्या शरीरातून बाहेर पडत असतात. अशावेळी आपण समजून जायचं आहे की आपल्या जनावराला पट्टकृमीची बाधा झालेली आहे आणि पट्टकृमीच्या बाधा झालेल्या जनावरांमध्ये आपण प्राजिक्वांटल हे प्रकारचं औषध उपलब्ध आहे. हे थोडंसं महागडं औषध आहे, त्यामुळं आता आपण योग्य प्रकारे योग्य वजनानुसार पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जर आपण त्याला प्राजिक्वांटल औषध दिलं तर पट्टकृमींचा बंदोबस्त होईलच. आणि या ठिकाणी विशेष करून सांगायचं की प्राजिक्वांटल हे जे औषध आहे हे मोठ्या जनावरांना देण्याची आवश्यकता नाही, कारण की पट्टकृमींची अवस्था इन्फेक्शन जे आहे किंवा जो प्रादुर्भाव आहे हा वयाच्या 6 महिन्यापर्यंतच होतो, त्यानंतर मोठ्या गायी किंवा म्हशींमध्ये याचा प्रादुर्भाव आढळत नाही.
0: सर, आता आपण गायी असतील म्हशी असतील यांच्यामधील जंत निर्मूलनाची जी समस्या आहे त्याबाबत बोललो, आता आपण शेळी मेंढीमधील जे जंत निर्मूलन आहे त्याविषयी सविस्तर बोलूयात. नेमकं हे जंत निर्मूलन कोणत्या टप्प्यावरती करणं गरजेचं असतं आणि ते कशा पद्धतीने आपल्या पशुपालकांनी केलं पाहिजे?
1: हो, नक्कीच आपल्याकडं लहान रवंथ करणारे प्राणीमध्ये शेळी आणि मेंढी आहे, याचा खूप मोठा वर्ग अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळून येतो आणि आपल्या सभोवतालचे जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये संभाजीनगर असेल, पुण्याचा काही भाग असेल, तर या ठिकाणी शेळी मेंढी पालन खूप मोठ्या प्रमाणावर होते. आणि शेळी मेंढी पालनामध्ये जंत निर्मूलन ही खूप मोठी समस्या आहे. आत्तापर्यंत आपण जी समस्या जे काही बघितलं ते मोठ्या गाय म्हशींच्या बाबतीत बघितलं, तर या शेळी मेंढी आणि गाय म्हशी यांच्यामध्ये प्रामुख्याने फरक सांगायचा म्हटलं तर गाई म्हशींपेक्षा शेळ्या मेंढ्यांमध्ये जंताचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता 30-40 पटीने अधिक असते. कारण त्याची शक्यता जास्त असण्याचे कारण की शेळी मेंढीचं पालन हे बंदिस्त खूप कमी प्रमाणावर होतं. सर्व बऱ्यापैकी शेळी मेंढी पालन हे सराव कुरणावर होतं आणि सराव कुरणामध्ये जंताचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे येथे आपण विशेष काळजी घ्यायची आहे शेळी मेंढी पालकांनी. त्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे रक्ती हागवण जी आपण वासरामध्ये आढळते तोच प्रकार शेळ्या मेंढ्यामध्ये सुद्धा आढळतो. या ठिकाणी एक विशेष प्रकारशाने गोष्ट नमूद

0: करावीशी वाटते की जे जंताचं औषध आपण वासरांना किंवा रेडकांना वयाच्या 7व्या दिवशी देतो तर 7व्या दिवशी शेळ्या मेंढ्यामध्ये औषध देण्याची गरज नाही. साधारणपणे 1 ते 1.5 महिन्याच्या पुढच्या वयाच्या करडांना किंवा बकरांना आपण ते औषध द्यायचं आहे. याशिवाय एकूणच आपल्या गोठ्यामध्ये किंवा आपल्या उपलब्ध असलेल्या जनावरांमध्ये जर जंताचा प्रादुर्भाव दिसला किंवा जनावर बुळकांडताना दिसलं तर आपण यावेळी विशेष करून आपल्या गोठ्यामधल्या 10% जनावरांचे नमुने हे आपण तपासण्यासाठी घ्यायचे आहेत. जनावरांचे नमुने, शेणाचे नमुने किंवा लेंड्याचे नमुने जमा करताना आपण प्रत्यक्ष जनावराची नोंद घेऊन त्याच्या गुदद्वारातून 1-2 लेंड्या घेऊन त्या प्रकारची तपासणी केली तर खूप चांगल्या प्रकारचे आपल्याला रिझल्ट्स मिळतील आणि पशुवैद्यकाकडून योग्य प्रकारे त्याची शेणाची तपासणी केल्यानंतरच आपण जंत निर्मूलन करायचं आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शेळी मेंढीमध्ये रक्ती हगवणीची बाधा ही खूप मोठ्या प्रमाणावर आढळते. यामध्ये जे महत्त्वाचं लक्षण आहे त्यामध्ये शेळीचा पार्श्वभाग आहे, करडाचा जो पार्श्वभाग आहे तो पूर्णपणे शेणाने माखलेला असतो किंवा साधारणपणे मागच्या पायाच्या खुरापर्यंत कधी कधी तो भाग भरलेला असतो. तर हे रक्ती हगवणीचं किंवा हायमेरिया कॉक्सिडियाचं खूप मोठं लक्षण आहे. हे आपल्या गोठ्यामध्ये आढळून येतं की काय ते आपण पाहायचं आहे. आणि एकूणच पावसाळ्याचे हे जे दिवस आहेत याच्यामध्ये आपण प्रत्येक महिन्याला एकदा अशा प्रकारे जर जंताचं निर्मूलन केलं आणि आपल्या शेळ्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिलं तर नक्कीच आपल्या गोठ्यामध्ये एक सुदृढ जनावरे किंवा शेळ्या मेंढ्या राहतील आणि आपल्या एकूण नफ्यामध्ये किंवा जनावरांचे उत्पादन आणि प्रजोत्पादनामध्ये वाढ झाल्याशिवाय राहणार नाही.
1: सर, आता आपल्या कार्यक्रमात अगदी शेवटीला आपल्या शेतकरी बांधवांना या जनावरातील जंत बाधा समस्या आणि उपाय या संदर्भात काय सांगाल, काय आवाहन कराल?
0: शेतकरी बंधूंनो, पावसाळ्याचे दिवस आहेत, नवीन चारा उगवलेला आहे, अशावेळी आपण पावसाळ्याच्या सुरुवातीलाच योग्य प्रकारचं जंत निर्मूलन करून घ्यायचं आहे. जंत निर्मूलनानंतर साधारण 10व्या ते 15 दिवशी जनावराचे आरोग्य चांगले असताना आपण आपल्या गोठ्यामध्ये त्यांना लसीकरणाचा जी मात्रा आहे, योग आपल्या भागामध्ये आढळणारे जे महत्त्वाचे आजार आहे त्यामध्ये लाळ्या खुरकूत असेल आणि आता लंपी असेल तर या आजाराचे लसीकरण करून घ्यायचे आहे आणि आपला गोठा हा निरोगी ठेवायचा आहे.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, जनावरातील जंतबाधा समस्या आणि उपाय याविषयी आज आपण कार्यक्रमात जाणून घेतलेलं आहे. आपल्यासोबत कार्यक्रमात सहभागी होते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाचे प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्रनाथ निमसे. सरांनी आपल्याला विविध प्रश्नांची उत्तरं अतिशय सविस्तरपणे दिलेली आहेत, मात्र तरी देखील या विषयासंदर्भात आपल्या मनात काही शंका असतील, प्रश्न असतील तर सरांसोबत आपण थेट संपर्क साधू शकता. सरांचा मोबाईल नंबर आहे 9422175925. नंबर पुन्हा एकदा 9422175925. निमसे सर, आज आपण कार्यक्रमात सहभागी झालात त्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीनं आणि शेतकरी बांधवांच्या वतीनं आपले मनापासून आभार, धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: जनावरांमधील जंतबाधा समस्या आणि उपाय याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाचे प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्रनाथ निमसे यांची सोमनाथ कांटके यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. शेतकरी बंधू भगिनींनो, या दोनही मुलाखती आम्ही पुनःप्रसारित केल्या. आता जाणून घेऊयात उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 ऐकू शकाल कृषी वाणी हा कार्यक्रम. त्याचबरोबर उद्या संध्याकाळी 7:30 किसान वाणी या कार्यक्रमात ऐकू शकाल उत्पादकता वाढवण्यासाठी सघन पद्धतीनं कपाशी लागवड याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कापूस सुधार प्रकल्पाचे वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉक्टर भाऊसाहेब पवार यांची मुलाखत. त्याचबरोबर याच कार्यक्रमात ऐकू शकाल असा करा मुरघास याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सुनील खंडागळे यांची मुलाखत. तेव्हा शेतकरी बंधू भगिनींनो, उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी आणि संध्याकाळी 7:30 किसानवाणी हे कार्यक्रम आपण नक्की ऐका. चला तर आता आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमातून मी सोमनाथ कांठके आपला निरोप घेतो. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर आपण ऐकलात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz वर. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँडवर. रात्रीचे 8:01 झाला आहे. ऐकूया काही निवेदनं.
1: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
2: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
4: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा, अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
7: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
6: थायरॉइडच्या गाठी,
7: गर्भाशयातील फायब्रॉइड,
6: वाढलेली प्रोस्टेट,
7: विविध बायोप्सीज,
6: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
7: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
6: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
7: फोन 74008440088.
6: 74008440088.
8: श्रोतेओ, भारतीय चलनी नोटेवर महात्मा गांधींचं चित्र अंकित केले हे आपल्याला माहित आहे,
9: पण याच चलनी नोटेवर 15 विविध भारतीय भाषा गुण्या गोविंदानं एकत्र नांदतायत हे माहिती आपल्याला.
10: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
11: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
10: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
12: उद्योग जगतात कार्यरत मान्यवरांच्या मुलाखती जरूर ऐका. मनस्पर्श उद्योग विश्व कार्यक्रमात 16 जून रोजी सकाळी 8:40.
13: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
14: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
13: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
0: श्रोतेहो, उद्या सकाळी 8:40 मनस्पर्श उद्योग विश्व या कार्यक्रमात अहिल्यानगर इथल्या महिला उद्योजिका भूपाळी निसळ यांची भारती कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होईल रात्री 8:15.

0: शंभरांश एक मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. आता रात्रीचे 8:05 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
2: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इराण आणि अमेरिकेत शुक्रवारी शांतता करारावर स्वाक्षरी होणार. शेजारी देशातलं सैन्य मागे घ्यायला इस्रायलचा नकार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात भारताचे स्लोवाकियासोबत 11 करार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. आणि 19 मे

0: अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करायला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेनं इराणच्या बंदराची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबनानसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील, असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरीबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील, असं ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाज माध्यमाद्वारे याला दुजोरा दिला. हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझच्या समुद्रधुनीचा मार्ग खुला होईल, असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इराण अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं आहे. यामुळे पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य स्थापन होईल आणि मुक्त व्यापाराचा मार्ग मोकळा होईल, असं मोदी समाज माध्यमावरल्या संदेशात म्हणाले. शस्त्रसंधी करारानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्य मागे घेण्यासाठी दिलेलं वेळापत्रक पाळायला इस्रायलनं नकार दिला आहे. लेबनान, सिरिया आणि गाझामधल्या सुरक्षा झोनमधून सैन्य हटवायला इस्रायलनं नकार दिला. इस्रायली नागरिकांच्या सुरक्षेसाठी इस्रायली सैन्य कायम राहणार असल्याचं इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ म्हणाले. भारत आणि स्लोवाकियानं आज आपल्या संबंधांना सर्वसमावेशक भागीदारीचा दर्जा दिला, तसंच द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी 11 करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्यातल्या चर्चेनंतर हे करार करण्यात आले. कामगार स्थलांतर, संरक्षण, डिजिटल तंत्रज्ञान, उच्च शिक्षण आणि क्वांटम कम्युनिकेशन या क्षेत्रांमध्ये हे करार करण्यात आले. सामाजिक सुरक्षा कराराच्या जलद लवकर पूर्ततेसाठी काम करण्याबाबतही दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली. या करारामुळे भारत आणि स्लोवाकिया दरम्यान ये जा करणाऱ्या किंवा कार्यरत असलेल्या व्यावसायिकांचं कल्याण आणि सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यास मदत होईल. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याच्या दिशेनं काम करण्यासही दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. अणुऊर्जा आणि भूऔष्णिक ऊर्जेसह विविध ऊर्जा स्रोतांचा वापर करून ऊर्जा सुरक्षा, शाश्वतता आणि लवचिकता यांना चालना देण्याच्या उद्देशानं ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावरही दोन्ही नेत्यांचं एकमत झालं. त्यानंतर संयुक्त निवेदनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, आजची भेट भारत आणि स्लोवाकियाच्या मैत्रीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची ठरली. याचा दोन्ही देशातल्या व्यापार, स्टार्टअप्स आणि उद्योगाला लाभ होईल. त्यामुळे या कराराच्या अंमलबजावणीसाठी दोन्ही देश प्रयत्न करतील, असं प्रधानमंत्री म्हणाले.
1: हमने अपने संबंधों को कॉम्प्रिहेंसिव पार्टनरशिप का दर्जा देने का निर्णय लिया है. यह हमारे साझा विश्वास, साझा प्राथमिकताओं और साझा भविष्य का प्रतीक है. आज प्रधानमंत्री जी और मैंने हमारे सहयोग को नई दिशा और नई ऊर्जा देने पर विस्तृत रूप से चर्चा की. ऑटोमोबाइल, रेलवे, एडवांस मैन्युफैक्चरिंग और ग्रीन टेक्नोलॉजी, इन सभी विषयों में आज हमने दोनों देशों के लोगों की भलाई के लिए कई महत्वपूर्ण निर्णय लिए.
0: संयुक्त राष्ट्राच्या संरक्षण परिषदेत भारताचा समावेश कायमस्वरूपी सदस्य म्हणून व्हायला हवा, असं स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको म्हणाले. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराचं फिको यांनी स्वागत केलं. तसंच भारतासोबत संरक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी स्लोवाकिया उत्सुक आहे, असं ते म्हणाले. रशियानं काल रात्री युक्रेनची राजधानी कियेव आणि खार्किव या शहरांवर अनेक ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला, अशी माहिती युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी दिली. या हल्ल्यात सुमारे 11 जणांचा मृत्यू झाला. झेलेन्स्की यांनी कालच अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या G7 शिखर परिषदेतही रशिया युक्रेन युद्धावर चर्चा होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहे. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 22 तारखेपासून 10 जुलैपर्यंत मुंबईत होणार आहे. मुंबईत आज विधानभवनात आयोजित विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. बैठकीत अधिवेशनाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे

0: यांनी कामकाजाची माहिती दिली. विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या बैठकीला उपस्थित होते. एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं आपल्या सामान्य बस सेवांवरची 10% हंगामी भाडेवाढ आणखी 1 महिना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इंधनाचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांवरील वाढत्या खर्चामुळे या दरवाढीची मुदत वाढवली आहे. सध्याचा वाढीव भाडेदर 15 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील असं महामंडळानं आज जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. उन्हाळी प्रवासाच्या हंगामात महसूल वाढवण्यासाठी एसटीनं 15 एप्रिल रोजी लागू केलेली हंगामी भाडेवाढ आज संपणार होती. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेचे प्रवेशपत्र जारी केली आहेत. उमेदवार NEET.NTA.NIC.IN या NTA अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. ही फेरपरीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत बोरिवलीसह देशभरातल्या गर्दीच्या रेल्वे स्थापनांच्या पुनर्विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. या अंतर्गत बोरिवली स्थानकात अतिरिक्त फलाट, नवे पूल, नवीन लिफ्ट, प्रवाशांसाठी अतिरिक्त जागा यासारख्या विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. बोरिवलीसह कांदिवली स्थानकाचा विकास करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला. बोरिवली स्थानकातली गर्दी कमी करण्याचं नियोजन होणार आहे. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत झाला. भारताच्या कहाण्यांमध्ये संपूर्ण जगाला प्रेरणा देण्याची ताकद असल्याचं राज्यमंत्री मुरुगन यावेळी म्हणाले. देशभरातल्या सर्जनशील नागरिकांनी मुंबईत यावं आणि त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मुंबईतल्या सोयी सुविधांचा उपयोग करावा असं आवाहन आशिष शेलार यांनी यावेळी केलं. डिजिटल मंच, OTT चित्रपट महोत्सव यामुळे माहितीपट आणि लघुपटाला व्यावसायिक यश मिळत असल्याचं प्रतिपादन माहिती प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी केलं. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातील चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशांमधले एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्स डॉग बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधले 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रिकमेंड्स अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. अमेरिका इराण शस्त्रसंधीच्या आशेनं देशातल्या शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात मोठी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 736 अंकांची वाढ झाली आणि तो 76,264 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 231 अंकांची वाढ नोंदवत 23,854 अंकांवर बंद झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इराण आणि अमेरिकेत शुक्रवारी शांतता करारावर स्वाक्षरी होणार. शेजारी देशातलं सैन्य मागे घ्यायला इस्रायलचा नकार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात भारताचे स्लोवाकियासोबत 11 करार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभरांश 1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आपण ऐकत आहात. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारण सभेत आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ऐकूया मिश्र संगीत कार्यक्रमात. सुरुवातीला बेला शेंडे यांनी गायलेलं संदीप खरे यांचं गीत ऐकूया. संगीतकार आहेत सलील कुलकर्णी.

शंकर महादेवन यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते शंकर महादेवन.

देवता या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शरद निफाडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते राम लक्ष्मण. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया हिरो या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल, मनोहर उदास आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

हेरो या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल, मनोहर उदास आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून. रात्रीचे 8:35 झाले आहेत. ऐकूया सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला चंद्रशेखर सानेकर यांचं गीत ऐकूया. गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते.

मी वंदना साबळे आपणा सर्वांचं स्वागत करते. आपकी पसंत कार्यक्रम घेऊन आम्ही आपली प्रतीक्षा आता संपवत आहोत. तेव्हा कार्यक्रमात सुरुवातीला जे श्रोते आहेत ते आहेत गणेश पेठ पाथर्डी इथून अंबादास शिंदे, संगीता, अमोल, अमृत आणि सुवर्णा शिंदे. त्याचप्रमाणे पुणे इथून पंकज वाडोदे, आर्या, प्रियंका, चंद्रप्रभा आणि बी टी वाडोदे. या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे ये वादा रहा. या चित्रपटातलं किशोर कुमार आशा भोसले यांनी गायलेलं गीत, गुलशन बावरा यांच्या गीताला संगीत आहे राहुलदेव बर्मन यांचं. ऐकूया.

आपकी पसंद कार्यक्रमात यानंतर अभिलाषा या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकूया. आर डी बर्मन यांच्या संगीत नियोजनात. गायक आहेत मोहम्मद रफी. गीताची पसंती कळवली आहे सायबन कॉलनी पंचवटी नगर अहिल्यानगर इथून मधुकर तेजस माधुरी भाले तसंच श्वेता शाल्वी शंतनू काजळे. त्याचप्रमाणे महेशवाडी तालुका मलकापूर इथून शत्रुघ्न धाडे वाल्मिक नीनाजी स्वप्नील धाडे आणि अजय खिरोडकर. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत.

श्रोतेहो, आपकी पसंत कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz वर. कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी ही आठवण देत आहोत हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीची. श्रोतेहो, येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा 17 जून 2026 विषय आहे मणक्यांचे आजार आणि वातविकार. आपल्या शंकांचं निरसन करतील आयुर्वेदाचार्य आनंद नांदेडकर. लाईव्ह प्रसारणाची वेळ 9 ते 10 PM. संपर्कासाठीचे दूरध्वनी क्रमांक आपण जाणताच पुन्हा एकदा 02-41-242-34-71 आणि 42-36-36-72. कार्यक्रमात यानंतर श्रोते आहेत बालम टाकळी जिल्हा अहिल्यानगर इथून, नंदकुमार अदवंत, उर्मिला, निलेश, मयुरी, कल्पेश आणि संगीता अदवंत. त्याचप्रमाणे सरोज चौक अमरावती इथून कमरुल्ला ठेकेदार, नसीम बेगम, आयशा खान, रुदिया, अस्मा, सालिया, शोयब, मुस्ताबा, राऊफ शाहिद, तसंच गांधीबाग अकोला इथून रमेश कटणकर आणि वैशाली कटणकर. या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे कटी पतंग या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद पक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत राहुल देव बर्मन.

यानंतर दाग या चित्रपटातलं किशोर कुमार लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकूया. साहिर लुधियानवी यांचं, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. गीताची पसंती कळवली आहे संत रोहिदास रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट मुंगी तालुका शेवगाव इथून बाबासाहेब कंगनकर, साखरबाई कंगनकर, परमेश्वर रोहिणी श्रावणी आणि ईश्वरी कंगनकर. त्याचप्रमाणे गांधी चौक रोपड इथून हरदेव मिका बलविंदर बिरक, जयतेक आणि मिका बिरक. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत.

आपकी पसंद कार्यक्रमाची सांगता करत आहोत तेरे घर के सामने या चित्रपटातल्या गीतानं. गीत आहे हसरत जयपुरी यांचं. संगीतकार आहेत सचिन देव बर्मन. गायक आहेत लता मंगेशकर, मोहम्मद रफी. पसंती कळवली आहे जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना इथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक, गणेश, कार्तिक, अश्विनी जळगाव इथून, तसंच औरंगाबाद सावंगी इथून वैष्णवी जगदाळे हर्सुल, भावसिंगपुरा इथून वैभव गौरव लोखंडे, रिधोरा देवी इथून मेघराज युवराज कोलते, तसंच वाकुळणी तालुका बदनापूर इथून रुद्र कोळकर. त्याचप्रमाणे अतुल गौतमी धम्मदिना अरुण काळे एम डी

बरातर श्रोते हो, आपकी पसंद कार्यक्रमात इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात याच कार्यक्रमात. मी वंदना साबळे आपला निरोप घेते. नमस्कार. आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ट्यून केलंय 100.1 MHz FM बँडवर. आता रात्रीचे 9:30 वाजले आहेत. ऐकूया वारकरी सांप्रदायिक कीर्तन. सादरकर्ते आहेत काशीराम जायभाय आणि सहकारी. ऐकूया.

विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. प्रस्तुत या प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता उपस्थित केलेला भंग जगद्वंदनीय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार कडव्याचा असून या अभंगातून महाराज विषयात भुलून गेलेल्या जीवांना क्षण क्षणाला विचार करायला सांगतात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला हो. जगाच्या पाठीवर असंख्य प्राणी असून त्यांची उत्पत्ती चार खाणीतून अंडज जारज स्वेदज आणि उद्भेज या सर्व प्राण्यात खाणेपिणे इत्यादी गोष्टीत समानता असतानाही मनुष्य प्राणी श्रेष्ठ याचं कारण आणि कहे ज्ञान नाही कोठे. आणि कहे ज्ञान नाही कोठे ही माणसावर दयाच आहे. एक आर्या सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. डोळ्याने

मानवी जीवनात काही गोष्टी त्यागनीय तर काही करणीय. सत्य, सौजन्य, संयम, समानता इत्यादी गोष्टी करणीय, तर जुगार, मद्यहिंसा, मांस, चोरी इत्यादी गोष्टी त्यागनीय. मानवी जीवनाचं सार्थक देवाची भक्ती करण्यात, त्याचे रूप पाहण्यात आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तू

भटगाडवाच्या लेखा ज्याने देह दिला त्या भगवंताच्या इच्छेचा विचार करून जीवन जगा. या अभंगातील उपदेश जडाला नसून ईश्वराला नसून पशुला नसून तर विषयामध्ये भुलून गेलेल्या माणसाला आहे. भवसागर तरुण जाण्यासाठी क्षणक्षणाला विचार करा हेच मार्ग.

महाराज अधिकार पाहत असत आणि नंतर उपदेश करत. उगीच मुंगी आहे आणि तिच्यावर हत्तीचा बोधा देऊन कस चालेल. मुंगीवरी भार गजाचे पालान घालिता तो कोण कार्य सिद्ध. किंवा माऊलीच्या शब्दात सांगायचं जर झालं तर जे सायासे स्तन्य सेवी तेवी पकवाने केवी जेवी. या अभंगातील उपदेश ज्यांच्याकडे सत्तामत धनमत तारुण्यमत श्रीमत शक्तिमत अशांना तुकाराम महाराज क्षण क्षणाला विचार करा म्हणून सांगतात. विठ्ठल विठ्ठल चल चल चल हो. माणसं विचार करत नाहीत का? करतात. कसं करू काय करू, कसं करू काय करू, माझं कसं होईल तिचं कसं होईल, माझं कसं होईल तिचं कसं होईल, हा विचार नसून अविचारच म्हणावा लागेल. विठ्ठल विठ्ठल हो. परमार्थ ज्यातून प्राप्त होतो त्याला म्हणतात परमार्थ. सुविचारात खरं समाधान. तुकाराम महाराज सांगतात

काहीचं वय झालं असतं पण कवडीची अक्कल नसते. वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही, समान तुदेही बाळकाच्या. काळ्याचे पांढरे जरी झाले तरी पत्ते खेळणे मांस खाणे दारू पिणे सोडत नाहीत याचा अर्थ तो बालकच समजा. लहान असो तरुण असो वृद्ध असो अशांनी या गोष्टीच करू नयेत. पण काही करतात. अशांना मूर्ख म्हणावं तर राग येतो आणि शहाण म्हणावं तर अकलीचा पता नसतो. वय झालं म्हणजे कळतच असं नाही. वयस्क म्हणून एका म्हाताऱ्याला लग्न मंडपामध्ये आणलं. लग्नासाठी बरीच गर्दी झाली. या म्हाताऱ्यानं गप्प बसावं पण नाही. तो काय म्हणाला ते तुकाराम महाराज सांगतात.

हो आशाला चुलीत घातलं तरी बरं. तुकाराम महाराज त्याला गाढव म्हणून दूर करायला सांगतात. तुका म्हणे खरा इथून या दूर करा. काही माणसं निष्फल विचार करतात. जगात डास किती असतील, देखणं किती असतील, माकडं किती असतील, बोकडं किती असतील, कावळ्याला किती दात, गाढवाला किती केस, हा निष्फल विचार आहे. एक भली मोठी म्हैस तिचे गोल गोल शिंग. एका माणसानं विचार केला की हिच्या शिंगामध्ये आपलं डोकं बसेल का. गेले 6 महिने त्याने विचार केला, परंतु त्याच्या दैवानं त्याचं भाग्य उजळलं आणि एक दिवस म्हैस शांत चालली होती. त्याने तो प्रयोगच केला, तो सक्सेस झाला. शेवटी त्याचं डोकं फुटलं. तात्पर्य हा दुष्फल विचार, परंतु विचार सफल करा असा विचार करू नका. विचार सफल करा असं तुकाराम महाराज सांगतात.

पण हे कळतं कुठे? तर स्मशानात गेल्यावर. कुणी नाही कुणाचं श्यामराव, कुणी नाही कुणाचं. पाण्यावरचा बुडबुडा रामराव, पाण्यावरचा बुडबुडा. पण हा विचार तिथंच, घरी आले की सपाट. दिय नाशिवंत आहे नाशाचे प्रकार तीन, आश्रय नाश, परतानाश, स्वभाव नाश. वाहनावर बसून जो नाश होतो त्याला आश्रय नाश म्हणतात. चोर वाघ शत्रू जनावराकडून जो नाश होतो तो परतानाश. आणि कांदा आंबायाना स्वभावतच नाश, तसा या देहाचा नाश होतो म्हणून याला स्वभाव नाश म्हणतात. विठ्ठल विठ्ठल हो. प्रत्येक क्षणाक्षणाला काळ आपलं आयुष्य खातो. तुकाराम महाराज म्हणतात, आयुष्य जात आहे पाहा, आयुष्य जात आहे पा, काळ जपत असे महा, स्वैताचा घोर वहा, ध्यानी राहा श्रीहरीच्या. किंवा घडी घडी काळे वाटे याची पाये, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे. लग्न प्रसंगी ब्राह्मण

काही सावध असतात, वऱ्हाडी सावध असतात जेवणाकरिता, काही सावध असतात गाडीमध्ये बसण्याकरिता, आणि वधूवर सावध असतात एकमेकाच्या गळ्यात हार टाकून तोंड पाहण्याकरिता. विठ्ठला विठ्ठला हो, संसारातून तरुण जाण्यासाठी जे प्रयत्न करतात ते खरे सावधान होत, बाकी सर्व झोपलेले समजा. दिया नाशिवंत असून जाणार आहे हा विचार टिकण्यासाठी काय करा, तेच महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणातून सांगतात.

संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. विचाराचं भांडार घर म्हणजे संत होय. चंद्र तेथ चंद्रिका शंभू तेथ अंबिका संत तेथ विवेकासनीच की. संत संगतीत सद्विचार ऐकायला मिळतात, पण काही महाभाग असे की संता

संत समागम दुर्लभ आहे, परंतु पुण्यप्राप्तीपूर्वक सद्भावना धरली तर संत संगती मिळेल. तात्पर्य संत संगती करा, कारण जशी संगत तशी पंगत. ढोव्या शेजारी पोळा बांधला, वान नाही पण गुण लागला. महाराजांनी लोकांच्याकडे पाहिले, लोक विषयाने अंध झालेले दिसले. बाबांनो, या लोकांच्या व्यवहारात पैसा वगैरेच्या धुराने डोळे अंध होऊ देऊ नका, नीट पहा. हेच महाराज अभंगाच्या

क्षणक्षणाचे करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। भारत हा देश ऋषिमुनींचा देश आहे, भारत भूमी ही त्यागाची भूमी आहे। याच देशामध्ये प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्ण यांनी अवतार घेतले। भारत देशाला जगात मानाचं स्थान जर कुणी मिळवून दिलं असेल तर ते संतांनी। तीन सजावत देश को सती संत शूर, तीन लजावत देश को कपटी कायर और क्रूर। याच महान देशातील पुण्य पावन संत भूमी म्हणजे महाराष्ट्राची भूमी आहे। महाराष्ट्र म्हणजे महान असलेलं मोठं असलेलं राष्ट्र। महाराष्ट्र हा संतांची खान आहे। ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, रामदास स्वामी आदी करून संतांच्या पादस्पर्शाने पुण्यवान झालेला हा महाराष्ट्र। आणि याच महाराष्ट्रामध्ये आधुनिक कालामध्ये ज्यांचा राष्ट्रीय संत म्हणून उल्लेख केला जातो असे गाडगे बाबा, आणि यांच्या निमित्तानं दोन शब्द बोलावेत यासाठी कीर्तन सेवा आहे। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हो। संत इथे काय येत असतात आणि येण्यातून काय करत असतात? जग आघात करण्याकरता असतं, परंतु आघात सहन करतात त्यांना संत म्हणतात।

जगाने कितीही आघात दिले तरी देखील गुणच देतात. काटई परसु मलय सुनु भाये, निज गुण देई सुगंध बसाये. जगाचं कल्याण करण्याकरता संत या ठिकाणी अवतार घेत असतात. जगा

विभूति परोपकाराय सतां विभूतया संतांचे सामर्थ्य आपुल्या महिमाने धातु परिषे केले सुने वाऱ्याप्रमाणे त्यांची कीर्ती पसरत असते उपकार करण्यासाठीच ते या ठिकाणी आलेले असतात.

तुम आधाराया कारण संत या ठिकाणी येऊन काय करत असतात तर उपकारच करत असतात. उपकार करतात एवढं नाही, उपकार करण्यासाठीच आलेले असतात. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ओ क्षणक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. असे महान असणारे महाराष्ट्रातील आधुनिक संत म्हणजे गाडगेबाबा यांचा जन्म 1876 साली अमरावती जिल्ह्यातील शेनगाव या ठिकाणी झाला. गाडगेबाबांचं पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर. गाडगेबाबा हे संत तुकाराम महाराजांचे शिष्य. ऋणमोचन येथून लोकशिक्षणाचा कार्यास सुरुवात व तेथेच एक सदावर्त. आयुष्यभर समाजाची सेवा करण्याकरता, अंधश्रद्धा नष्ट करण्याकरता कीर्तन या माध्यमातून झगडले. त्यांची कीर्तन करण्याची जी पद्धत होती ते म्हणायचे

अंगावर ठिगे लावलेले गोधडे हातात व गाडगे असा साधा वेश म्हणून त्यांना गोधडे महाराज किंवा गाडगे महाराज म्हणायचे. मूर्तिजापूर येथे गोरक्षण संस्था उभारली, पूर्णा नदीवर घाट बांधला, आयुष्यभर समाजाची सेवा केली, दुर्गुणांना आपल्या जीवनामध्ये कधी धारा दिला नाही, इंद्रियाचे कधी कौतुकाने लाड पुरवले नाहीत, लोकांतातही एकांत साधला, कीर्तन देवासाठी साधी राणी व उच्च विचारसरणी, संसार चक्रात श्रमलेल्या जीवांचे विश्रांती स्थानच, निष्काम सेवा ही साधू मनाची विशालता, वसंत लक्षणाची खून, प्रसन्न मुद्रा प्रेम स्वभाव, सद्विचार सदाचार सत्यभाषा, परद्रव्यादिकांचा विटाळ वैराग्य वृत्ती, हे गुण त्यांनी आपल्या शिकवणुकीतून जगाला ही शिकवण दिली की माणसं म्हणून जगा व माणसं म्हणून जगू द्या. त्यांची शिकवण खरोखर समाजाला इतकी उपकारक आहे, या उभ्या महाराष्ट्राला आजपर्यंतही विसरून चाललं नाही आणि इथून पुढेही विसरता येणार नाही. विठ्ठल विठ्ठल हो असे हे बाबा यांनी या समाजावर अलौकिक अशा प्रकारचे उपकार केले. 1956 साली बाबा स्वर्गवासी झाले असो त्यांच्या चरणी सेवा अर्पण करून

श्रोते हो, आताच आपण वारकरी सांप्रदायिक कीर्तन ऐकलत. सादर करते होते काशीराम जायभाय आणि सहकारी. हे कीर्तन आपण ऐकलत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून शंभर अंश 1 मेगाहर्ट्सवर.

श्रोते हो, दिवसभराच्या धावपळीनंतर रात्रीच्या निवांत वेळी हिंदी चित्रपटातील जुन्या गीतांची मैफल घेऊन आम्ही पुन्हा येतोय.

0: सोमवार ते शुक्रवार रात्री 10 ते 11 या वेळेत,
1: तर शनिवारी आणि रविवारी रात्री 10 ते 10:30 या वेळेत रजनीगंधा या कार्यक्रमात.

0: तेव्हा ऐकायला विसरू नका रोज रात्री 10 वाजता जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा रजनीगंधा.
1: तुझे जीवन की डोर से बांध लिया है, बांध लिया है.
2: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजले आहेत. ऐकूया जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. रजनीगंधा कार्यक्रमात सुरुवातीला अनारकली या चित्रपटातलं हेमंत कुमार यांनी गायलेलं गीत ऐकूया. राजेंद्र कृष्ण यांच्या गीताला संगीत आहे सी रामचंद्र यांचं.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: रजनीगंधा कार्यक्रमात यानंतर जिस देश में गंगा बहती है या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत ऐकूया। संगीतकार आहेत शंकर जयकिशन, गायक मुकेश।

हम दोनों या चित्रपटातलं मोहम्मद रफी आशा भोसले यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. साहिर लुधियानवी यांच्या गीताला संगीत होतं जयदेव यांचं. रजनीगंधा कार्यक्रमात यानंतर हमसाया या चित्रपटासाठी स्वर आहे मोहम्मद रफी यांचा, गीत आहे शिवान रिझवी यांचं, संगीतकार ओपी नय्यर.

सफर या चित्रपटातलं मुकेश यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. इंदिवार यांच्या गीताला संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz. कार्यक्रम सुरू आहे रजनीगंधा. यानंतर 3 देविया या चित्रपटासाठी स्वर आहे किशोर कुमार यांचं. गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं. संगीतकार सचिन देव बर्मन.